नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 5:57 झाली आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 28 श्रावण, शके 1948, अर्थात 19 ऑगस्ट 2026. सभेच्या सुरुवातीला ऐकूया मंगलध्वनी.

अमृतधारा भक्ती संगीतावर आधारित या कार्यक्रमात श्रोते हो आपले स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया रामदास कामत यांच्या आवाजातल्या गंगाधर महांबरे यांनी लिहिलेल्या या भूपाळीना.

रामदास कामत यांच्या आवाजातली भूपाळी आपण ऐकली. तर कार्यक्रमात यानंतर ऐकूया कवी सुधांशू यांची ही रचना. संगीतबद्ध केली आहे दशरथ पुजारी यांनी आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातला संत तुकाराम महाराजांचा हा अभंग संगीतबद्ध केला आहे श्रीनिवास खळे यांनी.

अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराज यांची ही रचना. कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

मिलिंद शिंदे यांच्या आवाजातल्या या रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांच्या युगुल स्वरातली हिंदी भक्तिरचना.

समूह स्वरातील देशभक्तीपर रचना आपण ऐकली. याचबरोबर आजचा भक्तिसंगीतावर आधारित असलेला अमृतधारा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोतेहो जाणून घेऊया आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. शाश्वत शेतीसाठी जैव रसायनशास्त्र याचा भाग पहिला आपण ऐकू शकाल आज सकाळी 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात. 6:45 होमिओपॅथी आणि आपले आरोग्य याविषयी डॉक्टर रुपेश पाटील यांनी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात सादर करते आहेत नरेंद्र कुमार ठाकूर. परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण

0: आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉ योगेश महाजन यांनी दिलेली माहिती भाग तिसरा 6:50. 7 इसे अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात वैदिक साहित्याची पाश्चिमात्य वाटचाल याविषयी डॉ गणेश उमाकांत थिटे यांचं चिंतन, वाचनस्वर गौरी लागू हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित करू 7:00. 7:25 दिलखुला, 7:40 श्वास हेल्थ केअर सांगली, 7:45 आयुर्विश्व हेल्थ केअर हे प्रायोजित कार्यक्रम, 8:15 कोल्हापूर दर्पण प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी, 8:40, 9:00 गीतबहार, 9:30 प्रायोजित कार्यक्रम उमंग NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. दहा नाट्यसंगीत आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात 10:30 जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त छायाचित्रकार अविनाश कुलकर्णी यांची मुलाखत, 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम, 12:00 वनिता मंडळ. श्रोतेहो 1:00 विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फ्रेम पलीकडचं करिअर विश्व याविषयी ज्येष्ठ छायाचित्र पत्रकार श्रीकांत वाघ यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद. सायंकाळी 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर येथील नाचणे आणि पौष्टिक तृणधान्य संशोधन प्रकल्प प्रमुख डॉ योगेश बन यांनी भरडधान्य याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. श्रोतेहो नेहमीच्या वेळेत बातम्या प्रसारित होतील. ही होती आमच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो 6:40 झाली आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज ऐकूया शाश्वत शेतीसाठी जैव रसायनशास्त्र याविषयी माहिती. आज या माहितीचा भाग पहिला.
2: मंडळी, कृषी उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा आहे. यामध्ये जैव रसायनशास्त्राची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. हे शास्त्र पिकांच्या वाढीपासून ते त्यांच्या पोषण मूल्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर प्रभाव टाकतं. जैव रसायनशास्त्राच्या मदतीनं कृषी उत्पादन वाढीबरोबरच पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळते. पिकांमध्ये होणाऱ्या जैव रासायनिक प्रक्रियांचा अभ्यास केला तर पिकांचं आरोग्य सुधारता येतं, उत्पादन वाढवता येतं आणि उच्च दर्जाचं पोषण मूल्य मिळतं. मंडळी, मातीमधील प्रमुख अन्नद्रव्य नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचा योग्य प्रमाणात पुरवठा पिकाच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक असतो. नायट्रोजन हे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक घटक असून काही सूक्ष्मजीव जसं की रायझोबियम आणि एझोटोबॅक्टर हे वातावरणातलं नायट्रोजन वनस्पतींना उपलब्ध करून देतात. स्फुरद विरघळवणारे जीवाणू हे मातीतील स्थिर स्फुरद उपलब्ध स्वरूपात बदलतात. कंपोस्ट, हिरवळीचं खत आणि व्हर्मी कंपोस्टमध्ये असलेले जैविक घटक मातीच्या सुपीकतेला मदत करतात. पर्यावरणपूरक संरक्षण, पिकांना विविध कीड रोगांपासून संरक्षण देण्यासाठी पारंपरिक रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र ही कीटकनाशकं जमिनीतील जैवविविधतेला हानी पोहोचवतात आणि आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. निंबोळी तेलामधील सक्रिय घटक हे नैसर्गिक कीटकनाशक म्हणून कार्य करतात. ट्रायकोडर्मा रोग नियंत्रणासाठी प्रभावी ठरतं. मायकोरायझा मुळांसोबत सहजीवन करून वनस्पतीच्या अन्नद्रव्य शोषण क्षमतेत वाढ करतात. कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणि आण्विक जैव रसायनशास्त्राच्या संशोधनामुळे उत्पादन वाढीला चालना मिळाली आहे. उष्णता, कोरडेपणा आणि क्षारता सहन करणारे वाण विकसित केले जात आहेत. मंडळी, लोहसमृद्ध तांदूळ, जस्त समृद्ध गहू यामध्ये पोषण मूल्य वाढवलेलं आहे. उच्च उत्पन्न देणारं गहू आणि भात वाण जैव रसायनशास्त्रीय संशोधनामुळे तयार झाले.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात शाश्वत शेतीसाठी जैव रसायनशास्त्र याविषयी माहिती आत्ताच आपण ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग पहिला. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.

श्रोते हो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर परिसर

0: कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 7:15 वाजता खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.
2: आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. 6:45 झाली आहेत.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग तिसरा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: बऱ्याचदा होमिओपॅथीमध्ये जेव्हा रुग्ण माझ्याकडे येतो तेव्हा त्याला मनाच्या संबंधित प्रश्न विचारले जातात. बऱ्याचदा रुग्णांचा प्रश्न असा असतो की इतकी सगळी मनाची माहिती आवश्यक आहे का. तर मी असं सांगू इच्छितो की मन आणि शरीर याचा एकत्रित अभ्यास करणारी पॅथी ही होमिओपॅथी आहे. मन, भावना, विचार आणि शरीर हे सगळं एकत्र राहते आणि रोग फक्त शरीरात राहत नाही तर त्याचा उगम मनातूनही होत असतो. त्याच्यामुळे होमिओपॅथी आणि मन हे समीकरण लोकांमध्ये आता ज्ञात झालं आहे. लोकांना ते कळतं की होमिओपॅथी औषधं घेत असताना मनाचा अभ्यास हा आवश्यक आहे. जसं डॉक्टर शारीरिक लक्षणं विचारतात तसंच ते रुग्णांचा स्वभाव, राग, भीती, दुःख, चिंता याचाही विचार करतात. कारण दोन माणसांना एकच रोग जरी असला तरी त्याची मनस्थिती वेगळीवेगळी असते आणि म्हणून त्या आजारासाठी आणि त्याच्या मनस्थितीसाठी दोघांचंही औषध वेगळं असू शकतं. भावनिक संतुलनाने आरोग्य सुधारते त्यामुळे होमिओपॅथी मन शांती, आनंद आणि स्थैर्यासाठी काम करते. मनातील ताणतणाव, राग, अपराधाच्या भावना, भीती या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा प्रतिकार शक्तीवर परिणाम होत असतो. होमिओपॅथी या सगळ्या भावनांवर नियंत्रण तर मिळवतेच त्यासोबत या भावनांच्यामुळे तयार होणारे आजारही होमिओपॅथी दुरुस्त करते. म्हणून होमिओपॅथीमध्ये मनाचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक होमिओपॅथिक औषधाचे त्याचं एक वैयक्तिक मनाची स्टेज असते तशीच ती प्रत्येक पेशंटची पण एक मनाची स्टेज असते. त्या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास केल्यामुळे होमिओपॅथीने अनेक लोकांचे मनही चांगले होते आणि त्यांचे शरीरही चांगले होते. आणि मला असं वाटतं म्हणून होमिओपॅथीमध्ये मनाच्या अभ्यासाचं खूप महत्त्व आहे. आणि मनाचा अभ्यास केल्यामुळे पेशंटच्या एकंदरीत मानसिक स्थितीत आणि मनाच्या मानसिक स्थितीमुळे शारीरिक स्थितीत सुधार होतो आणि एकंदर दोघा गोष्टींचा अभ्यास केल्यामुळे कोणत्याही रुग्णाला अतिशय चांगलं स्वास्थ्य प्राप्त होण्याचं काम होमिओपॅथी करते. जसं संत तुकाराम सांगून गेले की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, तर होमिओपॅथी मनावर काम करते आणि होमिओपॅथीने मनावर काम केल्याच्यामुळे अनेक लोकांच्यामध्ये आजाराची दुरुस्ती होते आणि थोडक्यात त्यांना आनंद आणि आरोग्य प्राप्त होते.

0: तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: श्रोते हो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आपल्या रसिक श्रोत्यांसाठी आकाशवाणीचा अनमोल ठेवा खुला करीत आहे. तेव्हा जरूर ऐका सर्वच क्षेत्रातल्या आमच्या संग्रही असलेल्या दिग्गजांच्या दुर्मिळ मुलाखती दर बुधवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: श्रोतेहो, आजच्या आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्रकार अविनाश कुलकर्णी यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. केवळ अंध परंपरेनं चालण्यापेक्षा चुका करत का होईना आपण नवा मार्ग शोधणं अधिक श्रेयस्कर. आपण आज पुष्कळ ठेचा लागल्या तरी प्रत्येक ठेचेच्या वेळी आपण अधिक शहाणे होत जाऊ. स्वतंत्रपणे मार्ग आक्रमण करत असताना केव्हा ना केव्हा अखेर शिखर गाठूच. अनेक चुका घडत असल्या तरी नव्या मार्गाचं संशोधन पुन्हा करत राहणं यातच पुरुषार्थ आहे. स्वामी विवेकानंद. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:50 झाली आहेत.
3: परिसर. श्रोतेहो नमस्कार, आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
4: श्रोतेहो नमस्कार. शाश्वत विकास आणि पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट नियम, कोणत्याही नवीन मोठ्या प्रकल्पासाठी, उदाहरण रस्ते, कारखाने, बांधकामे, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट बंधनकारक करण्यात आले आहे. स्थानिक लोकांचा सहभाग, प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या स्थानिक लोकांच्या मतांना आणि पर्यावरण संरक्षणाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व आणि हरित कायदे CSR अँड ग्रीन कम्प्लायन्स, पर्यावरणस्थ जबाबदारी आता केवळ सरकारची नाही तर मोठ्या कंपन्यांना देखील आपल्या CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीचा मोठा भाग पर्यावरण संवर्धनासाठी खर्च करावा लागत आहे. प्लास्टिक बंदी, सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर कायदेशीर बंदी घालण्यात आली असून कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे वेस्ट मॅनेजमेंट रूल्स उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. कायदेशीर अधिकारांचा विस्तार, एक्सपान्शन ऑफ लीगल राईट्स, मूलभूत हक्क, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 राईट टू लाईफ अंतर्गत स्वच्छ वातावरणात जगण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क मानला जातो. निसर्गाला कायदेशीर दर्जा, सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्णयानुसार नद्या, जंगले आणि प्राण्यांना देखील कायदेशीर व्यक्ती, लीगल पर्सन म्हणून मानले जाण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. आपली नैतिक जबाबदारी आणि उपाय, केवळ कायदे किंवा पोलिसांच्या धाकाने पर्यावरणाचे रक्षण होऊ शकत नाही, ती आपली नैतिक जबाबदारी आहे. पर्यावरण व्यवस्थापन एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट करण्यासाठी आपण प्रत्येकाने काही मूलभूत सवयी अंगीकारल्या पाहिजेत. वृक्षारोपण, जास्तीत जास्त झाडे लावा आणि त्याचे संगोपन करा. प्लास्टिक बंदी, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा आणि कापडी पिशव्यांचा वापर करा. जल संवर्धन, पाण्याचा अपव्यय टाळा आणि पावसाचे पाणी जिरवा, रेन वॉटर हार्वेस्टिंग. ऊर्जा बचत आणि सोलर एनर्जी वापर वाढवा आणि गरज नसताना विजेची दिवे पंखे बंद ठेवा. प्रदूषण नियंत्रण, शक्य तिथे सार्वजनिक वाहनांचा वापर करा. निसर्ग हा आपल्याला पूर्वजनाकडून मिळालेली संपत्ती नाही तर तो आपल्या भावी पिढीकडून घेतलेले कर्ज आहे. आज पर्यावरण दिनासारख्या कार्यक्रमामधून आपण फक्त प्रतिज्ञा न करता ती प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. कायद्यांचा धाक हा गुन्हेगारांसाठी आहे, पण आज सुजाण नागरिक म्हणून निसर्गाचे रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य आहे. पर्यावरण टिकले तरच मानवजात टिकेल. आपण काय करू शकतो ही समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून लहान लहान पावले उचलणे गरजेचे आहे. प्लास्टिकचा वापर टाळा. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा. वृक्षारोपण करा. जास्तीत जास्त झाडे लावा आणि झाडे तोडणे थांबवा. स्वच्छता, कचरा इकडे तिकडे न टाकता कचऱ्याचे वर्गी

0: एकत्रीकरण करा, ओला आणि सुका कचरा. पर्यावरण हे केवळ सरकारची किंवा एक व्यक्तीची जबाबदारी नाही, तर आपण आताच योग्य पावले उचलले नाहीत तर भावी पिढीला त्याचा भयंकर परिणाम भोगावा लागेल. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा हा केवळ एक नारा न राहता तो आपल्या आचरणात आणण्याची गरज आहे. चला आजच आपण आपल्या सुंदर वसुंधरेला वाचवण्याचा संकल्प करूया. झाडे लावू, झाडे जगू, पर्यावरण वाचवू, जीवन वाचवू.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती. परिसर. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आज सकाळी 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थकेअर सांगली, 7:45 आयुर्विश्व हेल्थकेअर, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

श्रोते हो, जाणून घेऊया आजचे काही ठळक दिनविशेष. ख्यातनाम मराठी अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते विनायक दामोदर कर्नाटकी उर्फ मास्टर विनायक यांचा आज स्मृतिदिन आहे. अयोध्येचा राजा या चित्रपटातील नारदाच्या भूमिकेतून ते चित्रपटसृष्टीत आले. प्रभात कोल्हापूर सिनेटोन इथं काम केलेल्या मास्टर विनायकांनी प्रथम विलासी ईश्वर या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. पुढे हाऊस पिक्चर्सची उभारणी करून चित्रपटसृष्टी गाजवली. ज्वाला, छाया, ब्रह्मचारी, ब्रँडीची बाटली हे चित्रपट त्यांनी इंग्रजी श्रेयनामावलींचं मराठीकरण करून सादर केले. नवयुग, अमृत, लग्न पाहावं करून, सरकारी पाहुणे हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. पहिली मंगळागौरी या चित्रपटाद्वारे लता मंगेशकर यांना चित्रपटात आणलं ते मास्टर विनायकांनीच. प्रफुल्ल पिक्चर या स्वतःच्या कंपनीद्वारे माझं बाळ हा चित्रपट काढणाऱ्या मास्टर विनायकांनी शांताराम बापूंच्या डॉक्टर कोटणीस की अमर कहाणीमध्ये सुद्धा भूमिका केली. श्रोते हो, आज मास्टर विनायक यांचा स्मृतिदिन. सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुधा मूर्ती यांचे आज वाढदिवस आहे. अभिनेते, निर्देशक, नाटककार उत्पल दत्त यांचा आज स्मृतिदिन. संगीतकार खय्याम यांचा सुद्धा आज स्मृतिदिन. त्याचबरोबर गीतकार जान निसार अख्तर यांचा सुद्धा आज स्मृतिदिन आहे. श्रोते हो, आज जागतिक छायाचित्रण दिन सुद्धा आहे. काही दिनविशेष आपण जाणून घेतलेत.

रामदास कामत यांच्या आवाजातली ही रचना आपण ऐकलीत. आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो 7 वाजलेत. प्रसारित करीत आहोत साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. याअंतर्गत आज ऐकूया वैदिक साहित्याची पाश्चिमात्य वाटचाल याविषयी डॉ गणेश उमाकांत थिटे यांचं चिंतन पुनःप्रसारण.

पाश्चात्य देशात भारताविषयी उत्सुकता गेली 4-5 शतक आहे. सुरुवातीला पहिली काही शतकं दळणवळणाच्या साधनांच्या अभावी पाश्चात्य पर्यटक मोठ्या प्रमाणावर भारतात येत नसत. पण हळूहळू दळणवळण वाढत गेल्याने काही पर्यटक इथे आले. त्यांनी भारताविषयीची माहिती आपल्या लेखनातून प्रकट केली. मात्र 19व्या शतकात पाश्चात्य विद्यापीठांमधून संस्कृतचं अध्ययन सुरू झालं. त्यानंतर अर्थातच वैदिक साहित्याकडे पाश्चात्य साहित्यिक मोठ्या प्रमाणावर आकृष्ट झाले. कोलब्रुक या अभ्यासकांनी वेदविषयक एक निबंध लिहून वेदाविषयी अधिकृत परिचय पाश्चात्य अभ्यासकांना करून दिला. प्राचीन इतिहास, प्राचीन धर्म, प्राचीन तत्वज्ञान इत्यादी विविध दृष्टिकोनातून भारतीय साहित्याचा, विशेषतः वैदिक साहित्याचा अभ्यास सुरू झाला. या अध्ययनाला फिलॉलॉजी या शब्दाने ओळखलं जात असे. फिलॉलॉजीसाठी वाग्विद्या हा शब्द मराठीत असू शकतो. वाग्विद्या या ज्ञानशाखेचा मुख्यतः 2 उपशाखा आहेत. पहिली पाठनिश्चिती आणि दुसरी पाठार्थनिश्चिती. एखाद्या ग्रंथाचा पाठ लावणं हे प्रथम एक अवघड काम असतं. त्यासाठी विविध हस्तलिखितं पाहणं, त्यांचं संपादन करून मूळ पाठ ठरवण्याचा प्रयत्न करणं हा या कामाचा पूर्वार्ध झाला. अशा रीतीने संपादित केलेल्या ग्रंथाचा अर्थ ठरवणं, त्याचा आधुनिक भाषेत अनुवाद करणं, स्पष्टीकरणात्मक टीपा लिहिणं हा या कामाचा उत्तरार्ध. या दोन्ही दृष्टीने पाश्चात्य देशात संस्कृतचं आणि त्यातही विशेषतः वेदांचं अध्ययन सुरू झालं. या प्रघाताचा एक भाग म्हणून ऋग्वेद आणि त्यावरील सायण भाष्य संपादित करून मॅक्सम्युलर या अभ्यासकांनी वेदाच्या क्षेत्रात एक महत्वाची कामगिरी केली. त्याच सुमारास आउफ्रेस्ट या अभ्यासकांनी मूळ ऋग्वेद रोमन लिपीत छापून प्रकाशित केला. या आसपास ब्रिटने, रोट, वेबर इत्यादी पाश्चात्य विद्वानांनी वेदाच्या क्षेत्रातील अनेक मूलभूत ग्रंथांचं संपादन करून वाग्विद्येचा पाठनिश्चिती हा भाग पूर्ण केला. वेदाचा अर्थ लावण्याच्या म्हणजेच पाठार्थनिश्चिती या वाग्विद्येच्या दुसऱ्या भागातही अनेक विद्वानांनी आपलं योगदान दिलंय. रोझेन या जर्मन अभ्यासकांनी ऋग्वेदातील काही सूक्तांचा लॅटिन भाषेत अनुवाद केला. या अभ्यासकांनी आपल्या बोटलिंग याच्या सहाय्याने संपादित केलेल्या संस्कृत जर्मन शब्दकोशात वैदिक शब्दांचे अर्थ दिले. विल्सन ग्रिफिथ या अभ्यासकांनी ऋग्वेद

इत्यादी ग्रंथांची इंग्रजी भाषेत भाषांतर केली. ग्रासमान या अभ्यासकांनी ऋग्वेदाचं जर्मन भाषेत भाषांतर केलं. एवढंच नव्हे तर ऋग्वेदाचा एक शब्दकोशही तयार केला. ल्युडविग ऑल्डनबर्ग, कोर्न्प, गेल्डनेर, पिशेल, रनू इत्यादी अभ्यासकांनीही याबाबत खूप मोठं काम केलं. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, रशियन यासारख्या भाषांमध्ये वैदिक साहित्याचे अनुवाद झाले. या सर्व संक्षिप्त आढाव्यावरून पाश्चात्य अभ्यासकांची वेदविषयक कार्य करण्याची निष्ठा, परिश्रम, चिकाटी यासारख्या गुणांचं दर्शन होतं. मात्र अनेकदा हे साहित्य आपल्याकडील अभ्यासकांना उपलब्ध होत नाही. तसंच परकीय भाषांचं ज्ञानही नसल्यामुळे हे पाश्चात्य अभ्यासकांचं योगदान फार मोठ्या प्रमाणात उपेक्षित आणि अज्ञात राहतं. संस्कृतच्या आणि विशेषतः वेदांच्या अध्ययनासाठी आपल्याला केवढी पूर्वतयारी करावी लागेल याचा अंदाज आत्ताच सांगितलेल्या वाघविद्याविषयक माहितीतून आपल्याला येऊ शकेल.

0: मोठ्या प्रमाणात उपेक्षित आणि अज्ञात राहतं. संस्कृतच्या आणि विशेषतः वेदांच्या अध्ययनासाठी आपल्याला केवढी पूर्वतयारी करावी लागेल याचा अंदाज आत्ताच सांगितलेल्या वाघविद्याविषयक माहितीतून आपल्याला येऊ शकेल. हे अध्ययन गेली सुमारे 200 वर्ष सुरू आहे आणि पुढेही चालू राहील.
1: वैदिक साहित्याची पाश्चिमात्य वाटचाल याविषयी डॉक्टर गणेश उमाकांत थेटे यांचं चिंतन आताच आपण ऐकलं. कार्यक्रम होता ऐसे अक्षरे रसिके. वाचनस्वर होता गौरी लागू यांचा आणि सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. या कार्यक्रमाचं आम्ही पुन्हा प्रसारण केलं. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
2: आणि
3: सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
4: ब्राईट इंजिनिअरिंग करिअर साठी निवडा नाना साहेब महाडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पेठ जिल्हा सांगली.
5: मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट, उज्ज्वल निकाल, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील यश, नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा.
4: 12वी सायन्स नंतर फर्स्ट इयर तसेच डिप्लोमा किंवा BSc नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग साठी प्रवेश सुरू.
5: क्विक हिल फाउंडेशनचे बेस्ट इन्स्टिट्यूट पुरस्कार प्राप्त नानासाहेब महाडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पेठ. अधिक माहितीसाठी संपर्क 87 66 58 10 82.
6: प्रत्येक धागा सुखाचा,
7: समाधानाच्या वस्त्रांचा,
6: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
7: विक्रांत शिलाई मशीन,
6: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स
8: विक्रांत शिलाई मशीन,
9: तुमचा जीवनभरचा साथी.
10: पत्रोत्तरांची खुमारी,
11: अनुभवांची शिदोरी,
10: हिंदी मराठी गाणी,
11: तुमची आणि आमची आकाशवाणी.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। श्रोतेहो, यानंतर काही माहिती, जाहिराती, संदेश आणि 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 35 सेकंद झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.

0: या आठवड्यातल्या शुक्रवारी वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहात प्रभा सोनवणे यांचं कविता वाचन आणि त्यांच्याशी मारलेल्या गप्पा.
1: माझ्या कविता या माझ्या जगण्यातून आलेल्या आहेत. अशीच एक जगण्यातून आलेली कविता भूपती वैभव वृत्तातली. पाहिले कधी ना स्वप्न वेगळे काही, पाहिले कधी ना स्वप्न वेगळे काही, वाटले असे की एक सारिका व्हावे, पिंजऱ्यामध्ये राघूच्या ऋणझुण गावे, पण क्षणात ठिणगी चेतवनी मज गेली, पण क्षणात ठिणगी चेतवनी मज गेली, जगण्याला माझ्या नवी झळाळी आली.
0: जरूर ऐका वनिता मंडळ हा कार्यक्रम 21 ऑगस्टला शुक्रवारी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी हा जीवन मंत्र जपणारे, आरोग्यवारी मोहिमेतून लाखो वारकऱ्यांना सेवा देणारे, वर्षभर रात्रंदिवस वंचितांच्या सेवेत असणारे उच्च व तंत्र शिक्षण

0: मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि संकल्पनेतून राजेश पांडे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पुण्यात कार्यरत समर्थ युवा फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांची समीरा गुज्जर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य बघा.
1: गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL Fiber Super Plus OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-4444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.
3: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एसआयआर अंतर्गत राज्यातल्या 7,71,00,000 मतदारांचे अर्ज दाखल, मात्र अद्याप 2 कोटी मतदार बाकी. श्री क्षेत्र पंढरपूरसाठीच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य शासनाच्या कामकाजासंबंधीच्या नवीन नियमावलीनुसार कोणत्याही मंत्र्यांनी घेतलेले निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार. डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरेला जामीन मंजूर. जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. आणि सन 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर. अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये राज्यातल्या विदित गुजराती आणि दिव्या देशमुख या ग्रँडमास्टर्सचा समावेश. आता सविस्तर बातम्या. विशेष मतदार यादी पुनरीक्षण अर्थात एसआयआर अंतर्गत राज्यातल्या 7,71,00,000 मतदारांनी अर्ज दाखल केले आहेत, मात्र 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज अद्यापही जमा केले नसल्याचं आढळलं आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. तथापि एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. एसआयआर अंतर्गत मतदार गणना अर्ज सादर करण्यासाठी सोमवार 17 ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत होती. राज्यात 9,78,54,049 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा केले नसल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. एसआयआरसाठी अर्ज दाखल न करणाऱ्यांचं प्रमाण 21%हून अधिक आहे. अर्ज दाखल न करण्याचं प्रमाण ठाण्यात सर्वाधिक म्हणजे 38% असल्याचं आढळलं आहे. मुंबई शहरात ते 37%, तर पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31%हून अधिक आहे. पुणे जिल्ह्यात मतदार गणना अर्ज भरण्यात बारामती, आंबेगाव आणि जुन्नर हे 3 विधानसभा मतदारसंघ पुढे आहेत. त्या तुलनेत पुणे शहरातले कोथरूड, खडकवासला आणि हडपसर हे 3 विधानसभा मतदारसंघ मात्र खूपच मागे असल्याचं दिसून आलं आहे. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येणार आहे. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. श्री क्षेत्र पंढरपूरसाठीच्या विशेष पुनर्वसन धोरणाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुल आराखड्यातील 3,993,90,00,000 रुपयांच्या विकास कामांना गती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकल्पबाधितांना विशेष पॅकेज देण्याच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून हे धोरण सादर करण्यात आलं आहे. याशिवाय जायकवाडी प्रकल्प टप्पा 2 साठी 6,000 कोटींहून अधिक रुपयांच्या आर्थिक तरतुदीला, तसंच गडचिरोली इथल्या जिल्हा क्रीडा संकुलातील टप्पा 2 मधल्या विविध क्रीडा सुविधांच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला मान्यता. पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातल्या मौजे मोशी इथल्या 15 हेक्टर शासकीय जमीन, चिंचवड गावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम अनुदानित आदिवासी आश्रमशाळेला देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं

काल मंजुरी दिली. न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना आता व्यापक अधिकार मिळाले आहेत. सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं आता मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय लेखी कारणं नोंदवून बदलण्याचा अधिकार मिळाला आहे. तसंच मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजाबाबत कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतात आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे. ब्रिक्स आयसीटी कार्यगटाच्या पुण्यात सुरू असलेल्या सातव्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा संबंधित लक्ष्य गट आणि डिजिटल ब्रिक्स कार्यदलाची प्रत्यक्ष बैठक काल पार पडली. बैठकीत डिजिटल पायाभूत सुविधांबाबत सहभागी देशांनी आपले राष्ट्रीय दृष्टिकोन सादर केले. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईचीही चौकशी करेल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं काल हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं आज जाहीर केली जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. गुंतवणूक तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय परिषद 2026 काल मुख्यमंत्री बोलत होते. शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेतीचा पाया भक्कम करावा आणि विकसित महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावं असं आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद इथं वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार सोहळ्यात बोलताना केलं. पुसद इथं वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयानं काल जामीन मंजूर केला. न्यायालयानं त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. अंदुरे याच्या विरोधातलं अपील प्रलंबित असताना त्याला जामीन देण्यात आला आहे. डॉ नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पुण्याच्या विशेष न्यायालयानं मे 2024 सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना हत्येच्या आरोपात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुढील वर्षी म्हणजे 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत आवेदनपत्र दाखल करणाऱ्यांना नियमित परीक्षा शुल्क भरावं लागेल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येणार आहेत. केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयानं काल 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये राज्यानं उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि ग्रँडमास्टर दिव्या जितेंद्र देशमुख यांना अर्जुन पुरस्कार, नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार तर पुण्यातल्या आर्मी पॅरालिम्पिक नोड यांना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे. एकंदर 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चंडीगड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि मणिपूर संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यजमान महाराष्ट्राच्या संघाला मणिपूरच्या संघाकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला आहे. बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात 5व्या राष्ट्रीय कॅडेट कनिष्ठ आणि वरिष्ठ क्योरुगी तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली.

0: या स्पर्धेत 30 अधिक राज्यातले 2000 अधिक खेळाडू आणि प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. श्रीलंकेत गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवस अखेर काल यजमान संघाची धावसंख्या 484 होती. विजयासाठी श्रीलंकेला आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव काल 193 धावात आटोपला, मात्र पहिल्या डावातील 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं आहे. हवामान. उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. एसआयआर अंतर्गत राज्यातल्या 7,71,00,000 मतदारांचे अर्ज दाखल, मात्र अद्याप 2 मतदार बाकी. श्री क्षेत्र पंढरपूरसाठीच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य शासनाच्या कामकाजासंबंधीच्या नवीन नियमावलीनुसार कोणत्याही मंत्र्यांनी घेतलेले निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार. डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरेला जामीन मंजूर. जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. आणि सन 2025 ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये राज्यातल्या विदित गुजराती आणि दिव्या देशमुख या ग्रँडमास्टर्सचा समावेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.
2: श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 7:40 श्वास हेल्थकेअर सांगली, 7:45 आयुर्विश्व हेल्थकेअर, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. हे होते आजचे काही प्रायोजित कार्यक्रम.
3: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.
4: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
5: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी.

0: श्रोतेहो, अवयव दान या संदर्भातील जुग जुग जिओ हे अभियान सध्या सुरू आहे. आपला एखादा अवयव दुसऱ्याला दान करून त्याचा जीव वाचवणं किंवा आपला एखादा अवयव दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हे खरंच पुण्यकर्म मानलं जातं. तेव्हा अवयव दानाविषयी आपण बोलू शकता येत्या शनिवारी म्हणजे 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. आमचा फोन नंबर 02131265624. श्रोतेहो, गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी शनिवारी 22 ऑगस्टला सकाळी 10:30 ते 11 या वेळेत जरूर फोन करा 02131265624 या क्रमांकावर.
1: श्रोतेहो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आपल्या रसिक श्रोत्यांसाठी आकाशवाणीचा अनमोल ठेवा खुला करीत आहे. तेव्हा जरूर ऐका सर्वच क्षेत्रातल्या आमच्या संग्रही असलेल्या दिग्गजांच्या दुर्मिळ मुलाखती दर बुधवारी सकाळी 10:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: श्रोतेहो, आज जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्रकार अविनाश कुलकर्णी यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात.
2: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप

0: साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपल्या सर्वांचा आवडता राम राम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका. रामराम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:25 होत आहेत. दिलखुलास हा मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. नवीन पीक कर्ज जे मिळतं त्याच्या संदर्भात पुन्हा एकदा काय सांगाल?
1: शेतकरी बांधवांना मी एवढं सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेट लेवल बँकर्स कमिटीच्या मीटिंग मध्ये सर्व बँकर्सना आदेश दिलेले आहेत आणि ते आदेश आम्ही सरकार म्हणून देखील दिलेले आहेत की सर्व बँकांनी ही कर्जमुक्ती झाल्याबरोबर 24 तासात शेतकऱ्यांनी ऍप्लिकेशन केल्याबरोबर त्याला कर्ज पुन्हा नव्याने कर्ज पीक कर्ज 2026-27 उपलब्ध करून द्यायचं आहे आणि मला विश्वास आहे की सर्व बँका याला अतिशय सकारात्मकरित्या प्रतिसाद करतील आणि कुठलाही शेतकरी बांधव माझा पीक कर्जापासून वंचित राहणार नाही एवढी मला इच्छा आहे.
0: नक्की सर. ही जी योजना आहे त्याच्यामध्ये आपले इतके सारे शेतकरी बांधव आहे की ज्यांना याचा लाभ मिळणार आहे. मोठ्या प्रमाणावर ही योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे तर आव्हानं तर नक्कीच आली असतील समोर.
1: निश्चितच आम्हाला भरपूर आव्हानं आली. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती डेटा राज्य शासनामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा डेटा गोळा करणे, त्याचबरोबर विद्यमान आणि भूतपूर्व पदाधिकाऱ्यांचा डेटा गोळा करणे, सर्व पदाधिकाऱ्यांचा, मग त्या डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक असतील, नागरी बँका असतील, आमचे सूतगिरण्या असतील, सहकारी साखर कारखाने असतील, यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा डेटा गोळा करणे यामध्ये खूप आव्हानं होती आम्हाला. परंतु मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी अगदी तालुका लेवलवरती काम करणाऱ्या आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी एक टीम म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि हे टीम म्हणून काम करत असताना सर्वच विभागाने आम्हाला सहकार्य केलं. त्यामध्ये मला विशेष उल्लेख करावासा वाटेल तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने देखील आम्हाला इन्कम टॅक्स पे, म्हणजे जे शेतकरी शेतीबाह्य उत्पन्नातून इन्कम टॅक्स पे करतात, त्यांची देखील यादी आम्हाला अतिशय कमी वेळामध्ये उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी इन्कम टॅक्स विभागाचे देखील, भारत सरकारचे देखील मनपूर्वक आभार मानतो. सर्वच विभागांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे मला वाटतं की भरपूर आव्हानं आली, अजूनही आव्हानं आम्हाला येत आहेत. दररोज माहिती पोर्टलवरती काही वेळेला इंटरनेटचा इश्यू असतो, इंटरनेट बंद होते, त्यामुळे शेतकऱ्यांना आधार ऑथेंटिकेशनला वेळ लागतोय. परंतु शेतकरी बांधवांनी चांगल्या पद्धतीने संयम दाखवतात. त्यांना आम्ही सांगितलंय की काही ट्रायबल भागामध्ये, उदाहरण द्यायचं झालं तर गडचिरोली, त्यानंतर आमचा नंदुरबार, यांच्या काही भागामध्ये आमचं नेटवर्क कमी आहे, वीक आहे, तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना आपल्या सरकार

0: व्हेकलमध्ये घेऊन, आमच्या एलडीएमच्या व्हेकलमध्ये घेऊन जवळच्या इतर सेंटरवरती घेऊन जाऊन त्यांचं आधार ऑथेंटिकेशन करावं, ज्या ठिकाणी आपल्याला नेटवर्क चांगल्या पद्धतीने उपलब्ध असेल. अशा पद्धतीने आम्हाला चॅलेंजेस येतात, परंतु दररोज आमचा रिव्ह्यू होत असतो. आमची आयटीची टीम असते, कन्सल्टंट असतात, आमच्या विभागाचे अधिकारी असतात, त्यांच्यासोबत दररोज सायंकाळी आम्ही 5:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्वतः मी व्हीसी घेत असतो, आणि ज्या ज्या काही अडचणी येत असतात त्या प्रत्येक अडचणीवरती बँकर्ससोबत आम्ही बैठका घेतल्यात, आमच्या प्रत्येक अधिकाऱ्यांसोबत आम्ही बैठका घेतल्यात, आणि ह्या बैठका दररोज चालू असतात. ज्या ज्या अडचणी दररोज आलेल्या अडचणींना आम्ही त्याच दिवशी उत्तर देत असतो, सोल्युशन काढत असतो. आम्ही व्हॉट्सअपचे ग्रुप देखील वेगवेगळे ग्रुप केलेले आहेत, अधिकाऱ्यांचे काही वेगळे ग्रुप केले आहेत, बँकर्सचे वेगळे ग्रुप केले आहेत, नॅशनलाइज बँकांचे वेगळे ग्रुप केले आहेत, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकांचे वेगळे ग्रुप केले आहेत, आणि त्या त्या बँकांच्या ज्या ज्या काही अडचणी येतात त्याच ग्रुपवरती तात्काळ आम्ही सोल्युशन त्यांना देत असतो. अशा पद्धतीने एक टीम म्हणून खूप मोठ्या प्रमाणावरती जवळजवळ 10,000 अधिकारी यावरती काम करतायत, आणि या सगळेजण एक टीम म्हणून काम करतायत, त्यामुळे मला वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने अडचणी येतात पण त्याला आम्ही सामोरे जात आहोत.
1: नक्की सर, खूप छान पद्धतीने सांगितलं की प्रत्येक विभागाचे जे टीम आहे किंवा सगळे एकत्रित येऊने काम करत आहे, आणि त्याचा मुख्य उद्देश एकच आहे की आपला शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा आणि नव्याने त्याने शेती सुरू करावी. जसं सरकारला अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं, तसंच आपल्या शेतकरी बांधवांनाही मला असं वाटतं, कारण ते टेक्नोसॅव्ही नाही आहेत, तंत्रज्ञानाशी ते इतके जुळवून घेणारे नाही आहेत, तर त्यांना कशा पद्धतीने गायडन्स देता येईल याचं, कारण की सगळं ऑनलाईन होत आहे, बऱ्याच आपल्या बांधवांना ऑनलाईन पद्धत माहीत नसते, तर काय करता येईल?
0: खूप चांगला प्रश्न आहे, म्हणूनच आम्ही सांगू इच्छितो की शेतकरी बांधवांना टेक्नॉलॉजी सॅव्ही नसतात. परंतु मी सांगितलं की या पहिल्या यादीमध्ये 17 लाख शेतकऱ्यांपैकी जवळजवळ 11.5 लाख शेतकऱ्यांकडे मोबाईल आहेत, त्यामुळे आम्ही मोबाईलच्या माध्यमातून त्यांना SMS दिला. उर्वरित शेतकऱ्यांना याची माहिती होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये यादी लावली, त्याचबरोबर आमच्या प्रायमरी अॅग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी आहे पॅक्स तिथे देखील यादी लावली, आमच्या ज्या बँकांच्या ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसमध्ये देखील आम्ही यादी लावली, आमचे जे स्थानिक तिथले सचिव आहेत ते जाऊन शेतकऱ्यांना दोंडी पिटून याबाबतची माहिती देत आहेत, आणि त्यांना घेऊन येऊन आमची जी यादी आहे ती यादी दाखवत आहेत, आणि त्यांना घेऊन जाऊन फक्त आमच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जायचं आहे, त्या सेवा केंद्रामध्ये तुमचं नाव आणि तुमच्या अकाउंटवरती थकीत असलेली रक्कम तेवढी फक्त बरोबर आहे किंवा नाही ते बघायचंय, ती बरोबर असेल तर आधार ऑथेंटिकेशन, फक्त आपला अंगठा लावायचा आहे. एवढं अतिशय सोपं, साधं सोपं, कुठलाही अर्ज शेतकऱ्यांना करायचा नाही, एवढं सोपं काम आम्ही ठेवलेलं आहे, जेणेकरून त्यांना टेक्नॉलॉजी सॅव्ही नसतानाही ही अतिशय कठीण आणि क्लिष्ट प्रोसिजर आहे असं वाटू नये, या दृष्टिकोनातून अतिशय साधी सोपी पद्धत आम्ही केलेली आहे. कोणतंही ऍप्लिकेशन करायचं नाही, आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन फक्त आधार ऑथेंटिकेशन करायचे. 90%पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं ॲग्रीस्टॅक ऑथेंटिकेशन आमच्याकडेच आहे, त्यामुळे त्यांना ॲग्रीस्टॅक ऑथेंटिकेशन करायचं नाही, आम्ही तो डेटा ऑलरेडी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटकडनं घेऊन इंटिग्रेट केलेला आहे. उर्वरित 5-10% ज्या शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक नसेल त्यांचं देखील ॲग्रीस्टॅक करून देण्यासाठी आमची महसूल आणि कृषी यंत्रणा आणि सहकार यंत्रणा त्यांना मदत करणार आहेत, आणि 100% शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहेत.
1: नक्की सर, आता तुम्ही जे सांगितलं की अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण अशाही काही प्रॉब्लेम्स येत आहेत की फिंगरप्रिंट मॅच होत नाही, तर अशा वेळेला काय करता येईल?
0: काही शेतकऱ्यांच्या हाताला शेतीमध्ये काम केल्यामुळे त्यांच्या फिंगरप्रिंट मॅच होत नाही अशा देखील आमच्याकडे तक्रारी आल्या, त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या आम्ही डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीला वेगळ्याने ऑफलाईन पद्धतीने देखील याला सॉर्ट आउट करू अशा पद्धतीचं सूचना आम्ही दिलेल्या आहेत. तालुका स्तरावरती तहसीलदार किंवा जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, त्या समितीमध्ये आम्ही अशा जे काही इश्यू असे खूप कमी येतील असं मला वाटत नाही, खूप मोठ्या प्रमाणावरती येतील, पण ते देखील आम्ही जिल्हा स्तरावरती सॉर्ट आउट करू.
1: नक्की सर, याच्याबरोबर मला एक असा महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की शासन इतक्या मोठ्या यांनी सहकार्य करत आहेत, आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि तसंच शासनाचे अनेक कर्मचारी, जसं तुम्ही सांगितले की एका टीमने फक्त आणि फक्त आपल्या शेतकरी बांधवांसाठी काम करत आहेत, का तर त्यांनी कर्जमुक्त व्हावं. पण ह्याचा जो फायदा आहे किंवा ही जी योजना आहे की खरंच ज्या शेतकरी बांधवांना त्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, पण जर ह्या तंत्रज्ञानाचा कोणी गैरवापर करून किंवा जे लाभार्थी नाही आहेत त्यांनीही लाभ घेण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच्यावर शासन काही कडक कारवाई करणार का, या माध्यमातून कमीत कमी आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जाऊ दे, म्हणजे त्याचा कोणी गैरफायदा किंवा गैरवापर करण्याचा प्रयत्न?
0: या योजनेचा कोणी गैरफायदा किंवा गैरवापर घेऊ शकत नाही, कारण आम्ही बँकांकडनं जी आलेली यादी आहे, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक किंवा नॅशनलाइज बँक किंवा कमर्शियल बँक, त्या यादीचं व्हेरिफिकेशन आम्ही अगोदर करतो. ते व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय ते आम्ही यादी पब्लिश करत नाही, त्यामुळे मला वाटत नाही की कुणी याचा गैरफायदा घेईल, आणि आपले बांधव अगदी सुज्ञ आहेत, त्यामुळे ही आपल्या शेतकऱ्यांसाठी जे

0: शेतकरी कर्जबाकीदार झालेले आहेत, थकबाकीदार झाले आहेत, गरीब शेतकऱ्यांसाठी ही योजना आहेत आणि ते शेतकरी या योजनेचा लाभ घेतील असा मला पूर्ण विश्वास आहे.
1: पण सर, 17 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली जसे तुम्ही सांगितलं, तर उर्वरित शेतकऱ्यांच्या यादीचं काय होणार?
0: मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे ओव्हरऑल साधारणपणे अंदाजे 56 लाख शेतकरी, यातले 24 लाख शेतकरी नियमित कर्ज फेडणार आहेत, त्यांना आपण 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. 32 लाख शेतकऱ्यांची जी यादी आहे त्यातले 17 लाख पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही यादी लावलेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची यादी आम्ही येत्या 10 दिवसांमध्ये लावणार आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. या यादीत त्यांचं नाव नसेल तर दुसऱ्या यादीमध्ये नाव येईल. ज्या शेतकऱ्यांची नावं या 17 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाही आहेत ही पहिली यादी आम्ही जाहीर केलेली आहे. यानंतरची देखील उर्वरित शेतकऱ्यांची यादी येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. येत्या 10 दिवसांमध्ये आम्ही दुसरी यादी देखील पब्लिश करणार आहोत. दुसऱ्या यादीमध्ये आम्हाला काही आधार नंबर्स डुप्लिकेट आढळले, मल्टिपल आधार नंबर्स आढळले, बँकेने इंटरेस्ट कॅल्क्युलेशनमध्ये काही चुका केलेल्या आढळल्यात, तर अशा सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे हे सॅनिटीमध्ये काढलेले अकाउंट्स आहेत, त्यामुळे ती दुसरी यादी बँकेकडे आम्ही पाठवलेली आहेत. बँकेकडनं पुन्हा एकदा व्हेरीफाय करून आमच्याकडे येतील, आल्याबरोबर आम्ही पुन्हा दुसरी यादी देखील लावणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. आणि या संपूर्ण योजनेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी घोषणा केलेली आहे त्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्यामुळे आपण घाबरून जाऊ नये. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय यंत्रणेकडे आपण पाठपुरावा करा, तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांकडे जावं किंवा असिस्टंट रजिस्ट्रारकडे किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील आपण जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोनातनं प्रत्येक बँकेमध्ये ब्रांच मॅनेजरच्या देखील आम्ही बैठका घेतल्या, त्यांना देखील सांगितलंय की आपल्या बँकेमध्ये ह्या योजनेबाबत चांगली माहिती असलेला माणूस तिथे ठेवा आणि शेतकऱ्यांशी चांगल्या पद्धतीने सौजन्याने त्यांना माहिती द्यावी, अशा पद्धतीच्या सूचना राज्य शासनावरून देण्यात आलेल्या आहेत.
1: नक्की सर, अगदी जाता जाता राज्य शासनाने ही जी योजना आपली सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्या शेतकरी बांधवांचा आपण विचार करत आहोत, तर सगळ्याच आपल्या शेतकरी बांधवांना आणि या योजनेत सहभागी होणार आणि एकंदरीतच शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: सर्व शेतकरी बांधवांना मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये आपण सक्रिय सहभागी व्हावं. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आमच्या तालुका स्तरावरच्या किंवा जिल्हा स्तरावरच्या कार्यालयाशी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारची अडचण आम्ही सोडवण्यासाठी तयार आहोत, त्यामुळे आपण घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 100% या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही देणार आहोत. त्यामुळे यादी लावलेल्या यादीमधली रक्कम आणि महायुतीच्या पोर्टलवरची रक्कम किंवा बँकेच्या लेजरवरची रक्कम यामध्ये तफावत आढळली तरी यामध्ये कोणत्याही प्रकारचं गोंधळ होऊन जाऊ नये अशी मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे. 100% आपलं 2 लाखाच्या आतलं कर्ज माफ होणार आहे आणि या दोन्ही रकमांमधला डिफरन्स कशामुळे आलेला आहे ते देखील मी अगोदर आपल्याला सांगितलंय. एनपी अकाउंट झालेले असल्यामुळे एनपी अकाउंटमध्ये बँकेने काही त्याबाबतचा बोजा उचललेला आहे आणि उर्वरित बोजा राज्य शासनाच्या माध्यमातून या कर्जमुक्तीच्या योजनेच्या माध्यमातून आपला दिला जाणार आहे. ही कर्जमुक्ती झाल्याबरोबर आपण बँकेकडे 24 तासाच्या आत अर्ज केला तर 24 तासात आपल्याला बँक पुन्हा नव्यानं हे खरीप हंगाम 2026-27 साठी पीक कर्ज देणारे. कोणतीही बँक आपल्याला पीक कर्ज नाकारू शकत नाही, एवढंच मी या आजच्या या दिनाच्या निमित्ताने आणि या कर्जमुक्तीच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करू इच्छितो. धन्यवाद, नमस्कार.
1: सर, खरंच खूप खूप धन्यवाद, कारण पुण्यश्लोक अहिल्यबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे आणि एकंदरीत शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर, इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत श्वास हेल्थ केअर सांगली प्रायोजित कार्यक्रम.
1: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडके सर, नमस्कार.
4: नमस्कार
3: सर. आपण बऱ्याच आधुनिक ट्रीटमेंट बद्दल बोलत असतो या कार्यक्रमांमध्ये. आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की क्षयरोग म्हणजे टीबी याच्याबद्दल बरेचसे समज गैरसमज आजही आहेत, या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
4: अगदी. क्षयरोग हा एक महत्वाचा विकार आहे आणि जो कोविड नंतर कोरोना नंतर वाढतोय. क्षयरोग केवळ फुफ्फुसाला होत नाही तर नख, केस आणि दात वगळता कुठल्याही अवयवाला होतो. आणि क्षयरोगामध्ये गंमत अशी आहे की क्षयाचे जंतू हे शरीरामध्ये खूप काळ वास्तव्य करतात, खूप वर्षे टिकून राहतात आणि यांच्या पिढ्या असतात, जनरेशन असतात. त्यामुळे या सगळ्या पिढ्यांचा नायनाट करण्यासाठी एक औषध चालत नाही, खूप औषधे घ्यावी लागतात. म्हणजे एका अँटीबायोटिकच्या ऐवजी अनेक अँटीबायोटिक्स किंवा आपण किमोथेरापेटिक एजंट्स म्हणतो की ही औषधं द्यावी लागतात आणि ही औषधं दिल्यानंतर क्षयरोग आटोक्यात येतो. होतं काय, ही औषधं खूप संख्येने असल्यामुळं आणि ह्याचे काही साईड इफेक्ट असल्यामुळं बऱ्याच रुग्णांना याचा त्रास होतो. यामध्ये कावीळ हा महत्वाचा साईड इफेक्ट आहे.
3: अच्छा.
4: आणि लोकांना उलट्या येणं, मळमळ येणं, त्रास होणं, पित्त होणं, वजन न वाढणं, म्हणजे क्षयरोग बरा होण्याऐवजी बऱ्याच लोकांना वाटतं की औषध घेऊन माझा त्रास वाढतोय. आणि अशी जी संख्या आहे लोकांची, असे जे रुग्ण आहेत ते औषध घ्यायला परत फिरकतच नाही. त्यामुळं सुरुवातीला आटोक्यात आलेली काही लक्षणं पुन्हा वाढतात, क्षयरोग बळावतो आणि MDR किंवा XDR नावाचा औषधाला दाद न देणारा क्षयरोग निर्माण होऊ शकतो. म्हणून या रुग्णाने घाबरून न जाता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, म्हणजे औषधाचे साईड इफेक्ट म्हणून जो कावीळ झालेला आहे तो आटोक्यात येऊ शकतो.
3: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06393-4. डॉक्टर, तुम्ही सांगताय क्षयरोगाबद्दल.
4: श्रोते हो, क्षयरोगाचे औषधं ज्यांना सुरू आहेत त्यांनी आपली औषधं नियमितपणे घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजे एकही डोस न चुकवता आम्ही रुग्णांना सांगतो की तुम्ही जेवण चुकलं तरी चालेल तुमचं, पण औषधं चुकवू नका. त्याच्या मागचा हेतू हा आहे की क्षय हा MDR किंवा XDR प्रकारचा होऊ नये. आणि अर्थात उलटी, मळमळ, पोटदुखी, पित्तविकार, अंगावर काही रॅश उठणं, अंगावर खाज येणं, चक्कर येणं, सांधे दुखणं, सांधे सुजणं, असे विविध प्रकार, डोळ्यामध्ये डोळ्यासमोर अंधारी येणं, चक्कर येणं, हातापायाला मुंग्या येणं, असे अनेक प्रकार जे आहेत ते साईड इफेक्ट्स आहेत. त्यामुळं क्षयरोगासाठी जी औषधं दिलेली आहेत त्या औषधाचे साईड इफेक्ट झाले तर घरात बसू नका, औषधं बंद करू नका, डॉक्टरांकडे जाणं टाळू नका, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याच औषधांचे डोस एकदम बंद करणं किंवा तसेच रेटून पुढे नेणं, ह्या दोन्ही गोष्टी टाळा आणि क्षयावर मात करण्यासाठी तातडीनं तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अशा रुग्णांमध्ये आम्ही त्या औषधांच्या मात्रा बदलतो, नवनवीन औषधं आली त्यांचा वापर करतो आणि त्या रुग्णाच्या जीवनशैलीनुसार, त्याच्या वजनानुसार, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीनुसार आणि त्याला असलेली इतर जे आजार आहेत, जसं की मधुमेह असतो, एखाद्याला कर्करोग असतो, एखाद्या व्यक्तीला सांधेदुखी असते, पित्तविकार असतो, पोटविकार असतं, मेंदूचा विकार असतो, या सगळ्यांचा विचार करून आम्ही औषधाची

0: ची योजना बदलतो आणि त्यानुसार रुग्ण आपल्या क्षयरोगावर मात करतात, बरे होतात, ठणठणीत होतात, वजन वाढतं त्यांचं.
1: बर, याच मुद्द्यावर वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोतेह, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर, सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत आयुर्विश्व हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम. 7:45 झाली आहेत.
5: आयुर्विश्व हेल्थ केअर,
6: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
1: श्रोतेहो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर घाडगे सर नमस्कार.
8: नमस्कार.
1: सर, तुमच्याशी बोलायचंच आहे पण त्याआधी आयुर्विश्व मध्ये अनेक रुग्ण येत असतात, आपण त्यांचे अनुभव ऐकतोय. आता ही केस कुणाची बघूया, कोण आपल्याशी बोलताय.
9: पौर्णिमा रमेश धू, राहायला नाशिक मध्येच. मला 5-6 महिन्यापूर्वी थोडासा उठायला आणि बसायला खूप त्रास व्हायचा, स्नायूंचा पण आणि हाडांचा पण. पण आता जेव्हा FM वर मी डॉक्टर विश्वास घाटगे यांची जेव्हा आयुर्विश्व हेल्थ केअर मार्फत जी माहिती मिळाली, त्यांचं रुग्णांवरचे जे उपचार ऐकले ते बरे होतात, त्यामुळे मी पण गेली नाडी परीक्षणाने. मला त्यांनी काही औषधं दिली, काही काळे दिले, त्यात मला आता फरक जाणवायला लागला आणि दुसऱ्या तिसऱ्या फेरीनंतर मला खरोखरच खूपच आराम वाटतोय. खूप आभारी आहे आयुर्विश्व हेल्थ केअर बाबत आणि डॉक्टर विश्वास गाडगे यांचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: सर, आताच आपण पौर्णिमा म्हणून तुमच्या पेशंट जे आहेत नाशिकच्या, त्यांची ही केस ऐकली. सांधेदुखी रिलेटेड आता त्यांचे सगळे त्रास आहेत, तर काय सांगाल या केस?
8: येस, म्हणजे सर्वप्रथम मी पौर्णिमा ताईंचं मनपूर्वक आभार मानेन. इतका छान अभिप्राय त्यांनी दिलाय आयुर्विश्व हेल्थ केअर साठी. ताईंच्या बाबतीमध्ये असं होत होतं की सततची सांधेदुखी ही त्यांची मेनली तक्रार होती. वजन कमी झालं होतं, खूप प्रमाणात विकनेस आला होता आणि त्यासाठी त्या म्हणजे वेगळ्या डॉक्टरांना भेटल्या, काही कन्सल्टेशन केलं, काही वेळेस रक्त तपासण्या पण केल्या, पण योग्य निदान होत नव्हतं आणि थकवा किंवा सांधेदुखी जात नव्हती. त्यांच्या सांगण्यामध्ये येत होतं बऱ्याचदा की कामकाज केल्यानंतर किंवा त्यांच्या सर्व्हिस रिलेटेड काही दगदग झाली तर त्यांनी त्यांना थकवा खूप येत होता किंवा सांधेदुखीचे, कंबरदुखी, पायदुखीचा त्रास त्यांना मेनली होत होता आणि त्याचा परिणाम थोडासा वजनावर, प्रकृतीवर पण झालेला दिसून येत होता. खरं तर या ठिकाणी ब्लड टेस्ट केल्यानंतर बऱ्याचदा काय होतं की त्यातूनच निदान करण्याचा प्रयत्न केला तो, पण ताईंच्या बाबतीत ब्लड टेस्ट नॉर्मल होते आणि त्यामुळे त्या नाडी परीक्षे संदर्भात भेटायला आल्या होत्या. नाडी परीक्षेद्वारे लक्षात आलं की अस्थिधातू क्षय बऱ्याच प्रमाणात आहे, वातवृद्धी आहे आणि धात्वाग्नी मांद्याचा परिणाम शरीरावर झाल्यामुळे प्रकृती खावली आणि त्याचबरोबर सांधेदुखी सारख्या तक्रारी उत्पन्न झाल्यात. तर या ठिकाणी नाडी परीक्षा ही उत्तमरित्या मार्गदर्शक ठरली. त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केल्यानंतर ताईंच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली, सांधेदुखी पूर्णतः थांबलेली आहे आणि वजनात पण चांगल्या प्रकारे सुधारणा झाली.
1: श्रोतेहो, 26 ऑगस्टला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक, शाहूपुरी दुसरी गल्ली, कोल्हापूर इथं 11 ते 7 वाजेपर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीज, BP, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9962, 844-844-9260. लक्षात ठेवा, 26 ऑगस्ट बुधवारी कोल्हापूरमध्ये. सो डॉक्टर, तुम्ही सांगताय पौर्णिमा ताईंच्या केस बद्दल आणि ब्लड टेस्ट वगैरे सगळं करून सांधेदुखीचा त्यांचा जो आजार होता त्याच्यावर मग आयुर्विश्व मध्ये काय उपचार केले?
8: बऱ्याचदा सांधेदुखी म्हणल्यानंतर ब्लड टेस्ट केल्या तर एक्सरे केला जातो, पण त्या गोष्टी सुद्धा जेव्हा नॉर्मल होतात तेव्हा फक्त मल्टीव्हिटॅमिन्स दिल्या जातात, पण त्यांनी काही सांधेदुखी जात नाही. या ठिकाणी नाडी परीक्षा ही नक्कीच मार्गदर्शक ठरते. बऱ्याचदा या प्रकारच्या सांधेदुखीच्या तक्रारी ह्या वातदोषाशी निगडीत असतात, त्याचं निदान आपल्याला नाडी परीक्षेद्वारे करता येतं आणि त्यासाठी गेली 13 वर्ष जे आयुर्विश्व हेल्थ केअर संस्थेने संशोधन केलेलं आहे त्या संशोधित औषधांचा वापर केल्यानंतर ताईंसारख्या केसेसमध्ये भरपूर

0: प्रमाणात इम्प्रुव्हमेंट होताना दिसून येते.
1: ओके,
0: त्यामुळे अमवाद, संधिवाद, गुडघेदुखी, कंबरदुखी सारख्या केसेसमध्ये नक्कीच नाडी परीक्षा फलदायी ठरू शकते.
1: सो नेहमी तुम्ही जे सांगतात की कारणापेक्षा मुळावरती उपचार केले तर नक्कीच रुग्णांना फरक पडतो, अशीच ही केस होती. श्रोते हो, 26 ऑगस्टला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथं 11 ते 7 वाजेपर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9962 844-844-9962. लक्षात ठेवा, 26 ऑगस्ट बुधवारी कोल्हापूरमध्ये आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर विश्वास घाडगे सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
4: अगं पोरी, शिक्षण, जमीन, दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस
5: तात्या, त्याचं दात लय बाद आहेत.
4: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
5: मग चालते की
6: माधव मिशन देवल क्लब तळमजला.
7: ब्राइट इंजिनियरिंग करिअर साठी निवडा नानासाहेब महाडी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पेठ, जिल्हा सांगली.
8: मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट, उज्ज्वल निकाल, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील यश, नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा.
7: 12वी सायन्स नंतर फर्स्ट इयर, तसेच डिप्लोमा किंवा BSc नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनियरिंग साठी प्रवेश सुरू.
8: क्विक हिल फाउंडेशनचे बेस्ट इन्स्टिट्यूट पुरस्कार प्राप्त नानासाहेब महाडी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पेठ. अधिक माहितीसाठी संपर्क 87-66-58-10 बँकशी.
9: तुम्ही दारू, धूम्रपान किंवा अंमली पदार्थांना नाही म्हणू शकत? मदत मिळवण्यासाठी टेलिमानसला 144-16 वर कॉल करा.
10: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव. दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचंही प्रसारण. श्रोतेहो 8 वाजतायत. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात श्रोतेहो आपलं मनपूर्वक स्वागत. हजार शब्दात जे सांगता येत नाही ते एक छायाचित्र सांगत असते असं म्हणतात. छायाचित्र म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू किंवा घटनेची टिपलेली प्रती. छायाचित्रणाचा शोध कोणत्याही शास्त्रज्ञानं लावलेला नाही असं म्हणता येत नाही. या कलेत रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित या सगळ्या विषयांचा प्रामुख्यानं समावेश असतो. श्रोतेहो, 10-15 वर्षापूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेलं छायाचित्र हातात पडण्यासाठी 15 दिवस वाट बघायला लागायची. काळ बदलला आणि छायाचित्रणाची माध्यमं सुद्धा बदलली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा आणि आता मोबाईल. टिपलेल्या छायाचित्राचे प्रकार जरी अनेक असले तरी काही सेकंदात आता ते बघता येतात. फोटोग्राफी या कलेतील रोचकता मात्र कायम राहिली आहे आणि फोटो काढण्यासाठी एक्साइटमेंट आणि तो फोटो काढल्यानंतर कसा दिसतो हे बघण्यासाठीची उत्सुकता सुद्धा पूर्वी एवढीच आज आहे. श्रोतेहो, आज जागतिक छायाचित्रण दिवस आहे. छायाचित्र खरं तर खूप वेगवेगळ्या आठवणींचा तो कप्पा असतो. अगदी 14व्या शतकापासून या सगळ्याला सुरुवात झाली. प्रकाश आणि सावलीचा खेळ असं एकेकाळी छायाचित्राला म्हटलं जायचं. श्रोतेहो, माध्यम जरी बदलली तरी छायाचित्र काढून घेण्याची जी उत्सुकता असते ती आजही जुन्या पिढीप्रमाणे नव्या पिढीत सुद्धा तितकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त दिसून येते. कोणत्याही विशेष दिनाप्रमाणे जागतिक छायाचित्रण दिन हा फोटोग्राफीच्या वैशिष्ट्यांना अधोरेखित करणारा दिवस बनलाय. हा दिवस छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी साजरा करतात. अनमोल क्षण छायाचित्राच्या रूपात कैद केले त्यांना नेहमी स्मरणात ठेवलं जातं. वैज्ञानिक दृष्टीनं माणसानं आपलं साधन वाढवण्यास सुरुवात केली आणि कृत्रिम लेन्सचा आविष्कार झाला. वेळेसोबत समोर चालताना या लेन्सच्या छायाचित्रांना स्थायी स्वरूपात आणलं. या प्रवासात यशाला छायाचित्रण दिनाच्या रूपात साजरा केला जातो. श्रोतेहो, जागतिक छायाचित्रण दिन आज सर्वत्र साजरा केला जातो. छायाचित्र खरं तर हजार शब्दात जे मांडता येत नाही ते एका छायाचित्रात मांडलं जातं आणि त्यासाठीच आपल्या आयुष्याच्या रुपेरी क्षणांना, सोनेरी कप्प्यात त्याला महत्त्वाचं स्थान असतं. जागतिक छायाचित्रण दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

श्रोते हो, जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्रकार अविनाश कुलकर्णी यांची मुलाखत आपण ऐकू शकता आज सकाळी 10:30 आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात. त्याचबरोबर आज संध्याकाळी 5:30 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा युवावाणी हा कार्यक्रम या अंतर्गत जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फ्रेम पलीकडचं करिअर विश्व याविषयी ज्येष्ठ छायाचित्र पत्रकार श्रीकांत वाघ यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद आम्ही सहक्षेपित करू.

श्रावण महिन्यातल्या पहिल्या मंगळवारी नवविवाहितांनी भक्तिभावानं मंगळागौरीचं पूजन केलं. पारंपरिक नऊवारी साडी दागिन्यांनी सजलेल्या महिलांनी मंगळागौरीची विधिवत पूजा केली. कहाण्यांचं वाचन आरती करत अखंड सौभाग्याची प्रार्थना सुद्धा केली. सायंकाळनंतर शहरातील विविध भागातील घरात आणि महिला मंडळात मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांची रंगत बघायला मिळाली. झिम्मा फुगडी, पिंगा, लाट्याकाट्या, घागर घुमवणं, गोफ विणणं अशा विविध खेळांच्या तालावर महिला रात्रभर थिरकल्या. ज्येष्ठ महिलांनी नव्या पिढीला या खेळांमधील विविध प्रकार शिकवत जुन्या आठवणींना उजाळा दिला, तर खेळांच्या दरम्यान रंगलेल्या उखाणांच्या जुगलबंदीनं कार्यक्रमात विशेष रंगत भरली. पुढील तीनही मंगळवारी मंगळागौर साजरी केली जाणार आहे.

पोहोचत आहे हो श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील श्रावणषष्ठी यात्रेची धुपारती सोहळ्यानं सांगता झाली. गुलाल खोबऱ्यांची उधळण चांगभलाच्या गजरानं मंदिर परिसर दुमदुमला. मंगळवारी दिवसभर रिमझिम पावसात लाखो भाविकांच्या गर्दीनं ज्योतिबा मंदिर परिसरात भक्तीला महापूर आल्याचं दिसून आलं. सोमवारी रात्रभर भाविक दाखल झाले होते. चांगभलाच्या गजरानं अवघा ज्योतिबा डोंगर दुमदुमून गेला. श्रावणषष्ठी यात्रेची वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा रात्रभर असते. ज्योतिबा मंदिरात धुपारतीबरोबर रात्रभर धार्मिक विधी कार्य होतात. चोपडाई देवीची उत्सव महापूजा बांधण्यात येते. मुंबई सातारा कराड सांगली कोल्हापूर या भागातून लाखो संख्येनं भाविक उपस्थित असतात. श्रोतेहो, सलग 3 वर्ष श्रावणषष्ठी केल्यावर चोपडाई देवीला साडी चोळी देऊन अभिषेक करून षष्ठी उजवण्याचा धार्मिक विधी पुजाऱ्यांमार्फत केला गेला. ज्योतिबा इथं श्रावणषष्ठी सोहळा ही यात्रा उत्साहात पार पडली. शहरासह जिल्ह्यात काल दिवसभर थांबून थांबून पावसाच्या हलक्या आणि जोरदार सरी कोसळल्या. पावसाचा जोर कमी असला तरी बहुतांश धरणं 90% पुढे भरल्यानं पाण्याचा विसर्ग काही प्रमाणात सुरू आहे. श्रोतेहो, 24 तासात जिल्ह्यात सकाळी 10 पर्यंत 63.2 मिलीमीटर पावसाची काल नोंद झाली. शहरात आणि जिल्ह्यात हलक्या जोरदार अशा श्रावण सरी कोसळताना काल बघता आलं.

श्रोतेहो, कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपले स्वागत. आपला महाराष्ट्र समृद्ध हिरवागार असावा हे सगळ्यांचंच स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात जलसंधारण दिन साजरा करण्यात येतो. 21 ऑगस्टला सकाळी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर याचं आयोजन करण्यात आलं. नागरिकांनी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. जलसंधारण ही राज्य शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग यात आवश्यक आहे आणि ही लोकचळवळ आहे. जनजागृती अभियानात राज्य सरकारसोबतच प्रत्येकानं सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश घराघरात पोचवावा. चला एकत्र येऊया, जलदूत बनून पाण्यासाठी चालूया, पाणी अडवा पाणी जिरवा या मूलमंत्राला जगवूया असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. श्रोतेहो, ज्येष्ठ साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते शुक्रवारी दिनांक 21 तारखेला सकाळी 11 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनात शिवाजी

0: विद्यापीठाचे कुलगुरू डॉ राजनीश कामत यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे. श्रोतेहो, याचबरोबर आजचा कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल. 600 तज्ञ कार्यमुक्त. झारखंडमध्ये रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी जाहीर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. भारतीय निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कौतुक. आणि ऋषभ पंतचा शतकी षटकार. गॉल कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय परीक्षा परिषद अर्थात एनटीएनं 600 तज्ञांना कार्यमुक्त करून नवीन तज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची छाननी प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी एनटीएद्वारे 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच एनटीए पुढील 2-3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करणार आहे. या व्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं नवीन जागेत हलवली जातील आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्यांच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. आगामी काळातील परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निर्देशानुसार एनटीएने घेतला आहे. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने अनियमिततेमुळे रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी काल जाहीर केली. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. रद्द करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि टीएसआर डेटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या बाह्य संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षांचा समावेश आहे. रद्द करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये औषध निरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, उपजिल्हाधिकारी, दंतवैद्य, सहाय्यक अभियंता यांसह विविध जागांसाठी भरतीसाठीच्या परीक्षांचा समावेश आहे. जेपीएससी आणि जेएसएससी मधील अनियमिततेशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली जाईल. वरिष्ठ जिल्हाधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली जेपीएससी आणि जेएसएससी मधील सुधारणांसाठी स्थापन करण्यात आलेली समिती 2 महिन्यात सरकारला आपला अहवाल सादर करेल. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने जेएसएससी सीजीएल परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची तसंच पोलीस कर्मचाऱ्यांवरील झालेल्या हल्ल्याची चौकशी करेल. या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं काल हे आदेश दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आज चेन्नईला पोहोचतील. ते उद्या चेन्नईजवळील कोवलम इथं होणाऱ्या दक्षिणेकडील राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहतील. या परिषदेला तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. देशभरातील घरांपर्यंत स्वयंपाकासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणारा पाईपद्वारे पुरवला जाणारा गॅस पोहोचवण्याच्या उद्देशाने सरकारने घरगुती पीएनजी जोडण्यांना प्रोत्साहन देणारी योजना मंजूर केली आहे. ही योजना पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून लागू होईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. सध्या देशभरात 1,74,00,000 घरगुती पीएनजी जोडणी देण्यात आली आहे.

योजना 6 महिन्यांच्या कालावधीत 2 टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या परिषदेत ब्रिक्स राष्ट्रांनी पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासावरील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा काल पुनरुच्चार केला. नवी दिल्ली इथं झालेल्या 12व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं. ब्रिक्स राष्ट्रांनी शाश्वत विकासासाठी 2030 पर्यंत पॅरिस कराराची पूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात वचनबद्धता असून हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रानं दिलेली कार्यपद्धती लागू केली जाईल असं पुन्हा एकदा अधोरेखित केलं. ब्रिक्स आयसीटी कार्यगटाच्या पुण्यात सुरू असलेल्या 7व्या बैठकीच्या 2र्या दिवशी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसंबंधित गट आणि डिजिटल ब्रिक्स कार्यदलाची बैठक पार पडली. भारताच्या निवडणूक यंत्रणेची विश्वासार्हता आणि सक्षमतेनं जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे असे गौरवोद्गार परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक प्रणालीचं कौतुक केलं आणि अमेरिकेतील निवडणुकांमध्ये मतदारांच्या ओळखपत्राबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या टिप्पणीचा त्यांनी उल्लेख केला. यासंदर्भात जयस्वाल बोलत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या समाजमाध्यमावरील संदेशात भारताच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात काल कौतुक केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसोबत स्वाक्षरी केलेल्या 14 कलमी सामंजस्य कराराअंतर्गत इराणच्या सर्व अटींची पूर्तता होईपर्यंत हॉर्मुझची सामुद्रधुनी सागरी वाहतुकीसाठी बंद राहील असं इराणनं काल जाहीर केलं. दरम्यान अमेरिकेची इराणसोबत चर्चेची कोणतीही योजना नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेसाठी लष्करी संघर्ष थांबवण्याकरता सामंजस्य कराराद्वारे देण्यात आलेली 60 दिवसांची मुदत संपत असताना दोनही देशांकडून ही विधानं करण्यात आली आहेत. दिल्ली राज्य सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिल्ली जल मंडळाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विस्तारीकरण संदर्भातील निविदा प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र कुमार जैन यांच्यासह मंडळाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी उदित प्रकाश राय आणि इतर 4 आरोपींना एसीबीनं अटक केली आहे. मंडळाच्या निविदा प्रक्रियेमध्ये तांत्रिक फेरफार करण्यात आला होता आणि याद्वारे काही निवडक खासगी संस्थेला फायदा मिळवून देण्यात आला असं तपासात आढळून आलं आहे. इस्रायलनं सीरियाच्या अबू दुहूर हवाई तळावर काल हवाई हल्ले केले. या तळावर तुर्की सैन्याच्या तैनातीला रोखणं हा या कारवाईचा उद्देश असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. सीरियाने इस्रायलच्या या कारवाईचा निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्री असद अल शिबानी यांनी या हल्ल्यांना सीरियाच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीनं इराणसोबतचे सर्व व्यापार व्यावसायिक देवाणघेवाण आणि आर्थिक व्यवहार पुढील आदेशापर्यंत स्थगित केले आहेत. आंतरराष्ट्रीय कायदा आणि जागतिक मानकांनुसार प्रादेशिक स्थिरता राखणं आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीची अखंडता अबाधित राखणं हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचं संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या अफरा अल हामेली यांनी म्हटलं आहे. केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयानं काल 2025 साठीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रानं उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांना अर्जुन पुरस्कार, नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार तर पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक नोड यांना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे. एकंदर 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. श्रीलंकेत गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या 4थ्या दिवसअखेर काल यजमान संघाची धावसंख्या 4-84 होती. विजयासाठी श्रीलंकेला आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव काल 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातील 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं 69 चेंडूत 66 धावांची वेगवान खेळी करत सर्वाधिक धावा केल्या. या खेळीदरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.
भारत आणि श्रीलंकेदरम्यान

0: दोन सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका खेळली जात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिरमोर जिल्ह्यातील काफोटोजवळील खाणकाम क्षेत्रात काल दरड कोसळल्यानं 3 मजुरांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. तसंच सोलन जिल्ह्यात कोटी भागात दरड कोसळल्यानं शिमला कालका मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान हवामान विभागानं आज पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल, 600 तज्ञ कार्यमुक्त. झारखंडमध्ये रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी जाहीर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. भारतीय निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कौतुक आणि ऋषभ पंतचा शतकी षटकार. गॉल कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: विश्वातील सर्व माणसं मानव जात या नात्यानं दिसायला सारखीच असतात। म्हणजे जगातील प्रत्येक माणसाला नाक, कान, डोळे, हात, पाय, मन, चित्त, बुद्धी वगैरे सर्व अंतर्बाह्य अवयव सारखेच असतात। परंतु जगातील प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा अनेक प्रकारे वेगळा असतो। प्रत्येक माणसाचं रूप वेगळं, त्याचा आवाज वेगळा, चालणं वेगळं, हस्ताक्षर वेगळं, बोटांचे ठसे वेगळे, स्वभाव वेगळा, आवड वेगळी, विचार वेगळे, रंग वेगळा, असा प्रकार असतो। हा प्रकार म्हणजे प्रत्यक्षात नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्थेचा भव्य, दिव्य आणि अद्भुत अशी जी योजना आहे ती आहे। अशी योजना जर अस्तित्वात नसती आणि जगातील सर्व माणसं दिसायला आणि असायला सारखीच असती तर मानवी जीवनामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला असता, किंबहुना मानवी जीवनात प्रलयच झाला असता। एक उदाहरण देऊन हा मुद्दा

स्पष्ट करता येईल. जन्माला आलेली जुळी माणसं, दोन पुरुष किंवा दोन स्त्रिया दिसायला इतकी हुबेहूब आणि सारखी असतात की त्यांच्या घरातील माणसंसुद्धा फसतात. मग इतरांची गोष्टच बोलायला नको. परंतु नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था इतकी अचूक आहे की क्वचित जुळ्या माणसांचा अपवाद सोडला तर याआधी म्हटल्याप्रमाणे जगातील माणसं मानवजात म्हणून जरी एकाच प्रकारे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र ते रंगारूपानं विविध प्रकारचे असतात. सर्वात विस्मयकारक आणि आश्चर्यकारक गोष्ट अशी की अब्जावधी माणसं पूर्वी होऊन गेली, आज अब्जावधी माणसं जगात आहेत आणि यापुढेही अब्जावधी माणसं जन्माला येतील. तरीही ही सर्व माणसं रंगारूपानं वेगवेगळी असतात आणि असतील अशी आहे ही विलक्षण नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. वास्तविक मानवी शरीर ही परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे. मानवी शरीर हे अत्यंत अलौकिक, विस्मयकारक आणि विलक्षण असून सुद्धा मानवजातीला या शरीराचं महत्व योग्य प्रकारे उमजलेलं दिसत नाही. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून शरीर हा सर्वात महत्वाचा घटक आहे. विश्वापासून ते विश्वंभरापर्यंत स्थूल मानानं एक साखळी आहे, ती याप्रमाणे सांगता येईल. विश्व, राष्ट्र, समाज, कुटुंब, इंद्रिय, शरीर, बहिर्मन, अंतर्मन, जीव, ईश्वर, परमेश्वर. आपल्याला असं दिसून येईल की शरीराचं स्थान केंद्रस्थानी आहे. शरीर अलीकडच्या बाजूनं व्यक्ताशी जोडलं गेलेलं आहे तर पलीकडच्या बाजूनं ते अव्यक्ताशी जोडलं गेलेलं आहे. म्हणून शरीराची योग्य पद्धतीनं उपासना आणि जोपासना केली तर व्यक्त आणि अव्यक्त प्रांतातील सर्व घटकांची उपासना आणि जोपासना केल्याचं श्रेय प्राप्त होईल. याच्या उलट शरीराची प्रतारणा आणि अवहेलना केल्यानं व्यक्त आणि अव्यक्त प्रांतातील सर्व घटकांची प्रतारणा आणि अवहेलना केल्याचा दोष पदरात पडेल. खरं सांगायचं म्हणजे मानवी शरीराचं यथार्थ वर्णन आणि कौतुक विशद करण्यास शब्दच अपुरे पडतात. मानवी शरीर म्हणजे परमेश्वराची चालती बोलती जिवंत मूर्ती होय. वास्तविक परमेश्वराच्या या जिवंत मूर्तीची पूजा करणं हेच मुळात अभिप्रेत आहे. आपल्या साधू संतांनी आणि ऋषीमुनींनी आपल्याला पाषाणाची मूर्तीपूजा करायला शिकवली. त्यात त्यांचा मूळ हेतू लोकांनी मानवी शरीर या परमेश्वराच्या जिवंत मूर्तीकडे वळावं असाच होता. तुम्ही कुठल्याही मूर्तीकडे प्रथम पहा आणि नंतर तुम्ही स्वतःकडे पहा, मग तुम्हाला असं लक्षात येईल की ती पाषाणाची मूर्ती हुबेहूब थोड्याफार फरकानं मानवी शरीरासारखीच आहे. थोडक्यात माणसानं माणसाची मूर्ती तयार केली आणि ती देवाची मूर्ती असं जाहीर केलं. आता ही मूर्तीपूजा लोकांच्या एवढी अंगवळणी पडलेली आहे की ते माणसानं निर्माण केलेल्या पाषाणाच्या अचेतन मूर्तीकडे प्रत्यक्ष देवच म्हणून पाहू लागले आणि परमेश्वरानं निर्माण केलेल्या मानवी शरीररूपी जिवंत परमेश्वराच्या मूर्तीकडे संपूर्ण दुर्लक्ष करून राहिले. त्याचप्रमाणे तथाकथित परमार्थाच्या किंवा अध्यात्माच्या आहारी जाऊन बहुतेक माणसं कर्मकांडामध्ये स्वतःला गुंतवून घेतात आणि सर्व आयुष्य वाया घालवतात. म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात, येथे अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. किंवा नको सोडू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण सर्व भोगी. किंवा नको गुंफू भोगी, नको पडू त्यागी, लावूनी सरे अंगी देवाच्या. किंवा हरिपाठात म्हटलंय, तीर्थ व्रत नेम भावे विण सिद्धी, वायाची उपाधी करीती जना. अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या आहारी जाऊन बहुतेक लोक शरीराकडे शत्रू म्हणून पाहतात.
उद्योगधंद्याकडे दुर्लक्ष करतात,

0: संसार सोडतात, जगाकडे तुच्छतेनं पाहतात आणि तथाकथित वैराग्य धारण करतात. अशा लोकांना धड ना परमार्थ, धड ना संसार, तुका दोहीकडे चोर अशी अवस्था प्राप्त होते. जीवनविद्येला हा प्रकार मान्य नाही. जीवनविद्या सांगते, पाषाणाच्या मूर्तीची पूजा आणि इतर कर्मकांड करण्यापेक्षा मानवी शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीची पूजा करणं आणि कर्म चांग करणं अनंतपटीनं श्रेष्ठ होय. आता या शरीररूपी परमेश्वराची पूजा करायची म्हणजे नेमकं काय करायचं ते पाहूया. शरीराची स्वच्छता राखणं, त्याची योग्य ती काळजी घेणं, शरीराला उत्तम सवयी लावणं, त्याचं उत्कृष्ट पद्धतीनं संगोपन करणं, त्याला उत्तम शिक्षण, शिकवण आणि संस्कार देणं, व्यायाम आणि योगासनं यांच्याद्वारे शरीराला सुस्थितीत आणि कार्यक्षम ठेवणं, त्याला उत्तम खायला, उत्तम प्यायला देणं म्हणजेच शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीची पूजा करणं होय. प्रत्यक्षात मात्र बहुतेक लोक या शरीररूपी परमेश्वराची पूजा करण्याऐवजी त्याची विटंबना करत असतात. स्नान न करणं, त्याला ओंगळ स्थितीमध्ये ठेवणं, त्याला घाणेरड्या अनिष्ट सवयी लावणं, दारू, गुटखा, गांजा, गर्द, तंबाखू, विडी, सिगारेट वगैरे घाणेरड्या गोष्टींच्या व्यसनांचा नैवेद्य अर्पण करणं, शिक्षण न देणं, अंधश्रद्धेची शिकवण देणं, अनिष्ट संस्कार करणं, अशा प्रकारे बहुतेक लोक या शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीची विटंबना आणि अपमान करत असतात. जशी क्रिया तशी प्रतिक्रिया या निसर्ग नियमाप्रमाणे शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला अनिष्ट गोष्टींच्या विषाचा नैवेद्य अर्पण केल्यामुळं निसर्ग देवतेचा भयंकर कोप होतो आणि या लोकांना शारीरिक आणि मानसिक रोग होऊन अनेक आपत्ती विपत्तींना तोंड द्यावं लागून त्यांचं जीवन आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त होतो. याच्या उलट आत्ता म्हटल्याप्रमाणे प्रयत्नपूर्वक शरीराचं उत्तम संगोपन आणि संवर्धन केल्यानं त्याला उत्तम, उत्कृष्ट आणि चांगल्या अशा गोष्टींच्या अमृताचा नैवेद्य अर्पण केल्यानं निसर्ग देवतेची अशा लोकांवर कृपा होते आणि त्यांना शारीरिक आणि मानसिक सुस्थिती आणि आरोग्य प्राप्त होऊन त्यांचं जीवन सर्वांगानं आणि सर्वार्थानं सुखी, यशस्वी आणि समृद्ध होतं. थोडक्यात, शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला उत्कृष्ट नैवेद्य अर्पण करून सुखी व्हायचं की त्याला अनिष्ट गोष्टींचा नैवेद्य अर्पण करून दुःखी व्हायचं हे सर्वस्वी प्रत्येकाच्या हातात असतं. म्हणूनच जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याज दर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
2: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
3: ब्राइट इंजिनियरिंग करियर साठी निवडा नानासाहेब महाडी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पेठ, जिल्हा सांगली.
4: मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट, उज्ज्वल निकाल, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील यश, नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा.
3: 12वी सायन्स नंतर फर्स्ट इयर, तसेच डिप्लोमा किंवा BSc नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनियरिंग साठी प्रवेश सुरू.
4: क्विक हिल फाउंडेशनचे बेस्ट इन्स्टिट्यूट पुरस्कार प्राप्त नानासाहेब महाडी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पेठ. अधिक माहितीसाठी संपर्क 87 66 58 10.
5: श्रोतेहो, ऐकूया रवींद्र साठे यांच्या आवाजातली ही रचना.

गीतबहार या कार्यक्रमात श्रोते हो आपले स्वागत. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ. श्रोते हो, आज संगीतकार खय्याम यांचा स्मृतिदिन आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं आपण ऐकणार आहोत आजच्या गीतबहार या कार्यक्रमात.

आखरी खत या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, हे गीत होतं कैफी आझमी यांचं. वर्षानुवर्षे आपल्या अप्रतिम संगीतानं मंत्रमुग्ध करणाऱ्या, रसिकांना आपल्या संगीतानं अक्षरशः वेड लावणाऱ्या, प्रेमाची अनुभूती सर्व वयोगटातील कानसेनांना तृप्त करणारे संगीतकार खय्याम यांचा आज स्मृतिदिन आहे. श्रोतेहो, खय्याम हे तसं बघितलं तर मूळचे पाकिस्तानातले, त्यानंतर ते भारतात आले आणि सुरुवातीला अभिनेता बनण्यासाठी ते मुंबईत आले, पण त्यानंतर मात्र संगीतकार म्हणून त्यांनी आपली कारकीर्द घडवली. त्यांच्या समकालीन दिग्गज मंडळींसोबत त्यांनी काम केलं. त्यांच्या कामावर मिर्झा गालिब, अली सरदार जाफरी, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी यांचा विलक्षण प्रभाव जाणवतो. एकाहून एक श्रेष्ठ अशा गीतकारांसोबत त्यांनी काम केलं. श्रोतेहो, आज गीतकार जानिसार अख्तर यांचा सुद्धा स्मृतिदिन आहे. गीतकार जानिसार अख्तर यांच्यासोबतसुद्धा खय्याम यांनी काम केलंय. जानिसार अख्तर यांची रचना आता ऐकूया. खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना आहे रझिया सुलतान या चित्रपटातली. स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: जहा निसार अख्तर यांची ही रचना होती. लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं रजिया सुलतान या चित्रपटातलं. संगीतबद्ध केलं होतं खय्याम यांनी. श्रोतेहो गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800-444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.
2: वर्क फ्रॉम होम, हाई सैलरी, बस एक क्लिक मध्ये. अरे वाह.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: नव्या जगाचं नवं चित्र, आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी, वेळेनुसार बदला, पुढे चला, आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं, डीडी फ्री डिश.
1: श्रोते हो, संगीतकार खय्याम यांचा आज स्मृती दिन आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं आज आपण ऐकत आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात, अर्थातच गीतबहार. यामध्ये आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ. श्रोते हो, 70s जेव्हा आर डी बर्मन यांचं संगीत सर्वत्र धुमाकूळ घालत होतं, लोकप्रियतेच्या अगदी शिखरावर होतं, तेव्हा खय्याम यांनी एका चित्रपटासाठी गीतं संगीतबद्ध केली आणि आजसुद्धा

कार्यरत होते. 70 ते 80 दशकातील अतिशय श्रवणीय संगीत त्यांच्या नावावर जमा आहे. त्यांनी त्यांच्या गीतांनी त्यांच्या कारकिर्दीत अक्षरशः सुवर्णकाळ निर्माण केला आणि हिंदी चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. 4 दशकांहून अधिक आपल्या नाविन्यपूर्ण संगीतानं त्यांनी रसिकांना मोहवून टाकलं होतं. खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं आज आपण ऐकत आहोत. श्रोतेहो ऐकूया बाजार या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत.

कभी कभी या चित्रपटासाठी मुकेश यांच्या आवाजातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, शब्द प्रधान असे जे शायर होते त्यांच्यासोबत काम करणं खय्याम यांना खूप आवडायचं. त्यांनी एकत्रित केलेल्या कामांना प्रचंड यश आणि लोकप्रियता मिळाली. 70 हून अधिक वर्ष संगीतकार म्हणून खय्याम चित्रपट

बाजार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, खय्याम यांनी अनेक लोकप्रिय आणि श्रवणीय गीतं दिली. उमराव जान

हा त्यांच्या कारकिर्दीचा शीर्षबिंदू मानला जातो. दिल चीज क्या है इन आंखों की मस्ती के, श्रोते हो, अशा एकापेक्षा एक गीतांनी रसिकांना त्या काळात अक्षरशः वेड लावलं. त्यांच्या संगीताचा बाज काही वेगळाच होता. श्रोते हो, त्यांना भारत सरकारनं पद्मभूषण पद्मविभूषण अशा पुरस्कारानं गौरवलं. ऐकूया कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.

0: उमराव जान या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरातलं शहरयार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत पथक केलं होतं खय्याम यांनी. श्रोतेहो, याचबरोबर गीतबहार हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आज संगीतकार खय्याम यांचा स्मृतिदिन. त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं आज आपण ऐकलीत गीतबहार या कार्यक्रमात. आपल्यासोबत होत्या निवेदिका ईशा वायकूळ. तेव्हा निरोप द्या, नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 9:30 झाली आहेत.

0: करार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा.
1: 12वी सायन्स नंतर फर्स्ट इयर तसेच डिप्लोमा किंवा BSc नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग साठी प्रवेश सुरू.
0: क्विक हिल फाउंडेशनचे बेस्ट इन्स्टिट्यूट पुरस्कार प्राप्त नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पेठ. अधिक माहितीसाठी संपर्क 87 66 58 10 82.

कट्यार काळजात घुसली या नाटकासाठी वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं पद आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. आपण कार्यक्रम ऐकत आहात नाट्यसंगीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या आवाजातलं सौभद्र नाटकातलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं हे पद.

0: प्रभाकर कारेकर यांच्या आवाजातलं सौभद्र या नाटकातलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं पद आपण ऐकलं. श्रोतेहो, नाट्यसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क करा.
4: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.
5: प्रत्येक धागा सुखाचा,
6: समाधानाच्या वस्त्रांचा,
5: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
6: विक्रांत शिलाई मशीन,
5: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स
3: विक्रांत शिलाई मशीन,
7: तुमचा जीवनभरचा साथी.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, आपण कार्यक्रम ऐकत आहात नाट्यसंगीत.

0: प्रेम संन्यास या नाटकासाठी वसंत शांताराम देसाई यांचं पद आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अनंत दामले यांनी आणि गायक कलाकार होते प्रभाकर कारेकर.
1: श्रोते हो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आपल्या रसिक श्रोत्यांसाठी आकाशवाणीचा अनमोल ठेवा खुला करत आहे. तेव्हा जरूर ऐका सर्वच क्षेत्रातल्या आमच्या संग्रही असलेल्या दिग्गजांच्या दुर्मिळ मुलाखती दर बुधवारी सकाळी. दर बुधवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: थोड्याच वेळात म्हणजे 10:30 जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्रकार अविनाश कुलकर्णी यांची मुलाखत आपण ऐकू शकाल आजच्या आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात.
1: श्रोते हो, आकाशवाणी आपली आकाशवाणी कोल्हापूर आकाशवाणी ही लोकवाणी आपल्या कानामनात सदैव आहेच. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची सोबत करणारी उभारी आणि ऊर्जा देणारी आकाशवाणी 102.7 MHz संयत आणि सजग प्रसारण कोल्हापूर आकाशवाणीचं जरूर ऐका 102.7.
0: श्रोतेहो, अवयवदान या संदर्भातील जुगजुग जीव हे अभियान सध्या सुरू आहे. आपला एखादा अवयव दुसऱ्याला दान करून त्याचा जीव वाचवणं किंवा आपला एखादा अवयव दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हे खरंच पुण्यकर्म मानलं जातं. अवयवदानाविषयी आपण बोलू शकता गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेत म्हणजेच 22 ऑगस्ट शनिवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. आमचा फोन नंबर 02-231-2562-24 02-231-2562-24. श्रोतेहो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत.

सुवर्ण तुला या नाटकासाठी कुंदा वेलिंग यांच्या स्वरातलं विद्याधर गोखले यांचं पद आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.

ययाती देव यांनी या नाटकासाठी विवा शिरवाडकर यांचं पद आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी आणि स्वर होता अर्चना कान्हेरे यांचा. श्रोते हो, याचबरोबर आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. निवेदिका ईशा.

0: नमस्कार श्रोते हो, आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज जागतिक छायाचित्रण दिन. निसर्गानं मुक्त हस्तानं केलेल्या उधळणीचा आविष्कार, आपल्या कॅमेऱ्यामध्ये अचूक टिपणं, हे सुद्धा एक वेगळं कसब आहे. खरोखरच एखाद्याची हतोटी त्या चित्रणातून तो प्रसंग, ते ठिकाण प्रत्यक्षात आपल्यासमोर उभं करतं. या निमित्तानं आपल्या दिव्यांगावर मात करून या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवणारे छायाचित्रकार अविनाश कुलकर्णी यांची दीपशिखा मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत आज आपण ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. दुर्दम्य इच्छाशक्ती जर असेल तर माणसाला कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये जगण्याचं बळ मिळतं. इतकंच नव्हे तर जीवनामध्ये जिद्दीच्या बळावर अनेक कामं यशस्वी करून दाखवणं सहज शक्य होतं. मग प्रसंग कोणता का असेना, माणूस आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर प्रयत्न करून यश मिळवतोच. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अविनाश कुलकर्णी. छायाचित्रण क्षेत्रामध्ये त्यांनी पुरस्कार मिळवलेला आहे आणि छायाचित्रण हा त्यांचा छंद आहे. आणि खास करून स्वतः दिव्यांग असताना सुद्धा अविनाश कुलकर्णी यांनी ही कला जोपासलेली आहे. आणि आपल्याला जे दिव्यांगत्व, अपंगत्व म्हणूया, जे आलेलं आहे त्याच्यावर कशी त्यांनी मात केली आहे. कठीण प्रसंग आल्यावर सुद्धा त्यांनी मनशक्तीच्या जोरावर, इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या जीवनात यश कसं मिळवलं हे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी खास आम्ही त्यांना आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार अविनाश सर.
2: नमस्कार
1: अविनाश सर. सुरुवातीला मला तुमच्या छायाचित्रणाच्या छंदाविषयी जाणून घ्यायला आवडेल, कारण हा छंदच तुमच्या जगण्याची ताकद बनलेला आहे.
2: अगदी नक्की. म्हणजे छंद मला छायाचित्रणातच पहिल्यापासून नव्हता. अपंगत्व आल्यानंतर मी इथे कोल्हापूरला आलो. मग एक अपंगत्व असं आहे की मला उभं सुद्धा राहता येत नाही. कमरेखाली शून्य ताकद आहे, म्हणजे एकदम झिरो. म्हणजे उभं राहणं वगैरे काही प्रयत्न, म्हणजे व्हीलचेअरशिवाय मी हालचाल करू शकत नाही. तर अशा परिस्थितीत आता कोल्हापूरला मी 1998 साली आलो. तर इथे आल्यावर जे जिथे वसतिगृह जिथे मी राहतो तिथे परिसर छान आहे, तर त्याच्यामुळे मी तिथे फोटो काढायची माझी मी सुरुवात केली. आणि नंतर मला छंद लागला. आता मी अगदी नियमित फोटो काढत असतो. म्हणजे फोटो काढण्यासाठी मग कुठेही फिरायला लागलं तरी जातो. बाहेरगावी वगैरे जिथे जावं लागेल तिथे मी प्रवास करतो. म्हणजे जरी स्वतः मी जाऊ शकत नसलो तरी पण मी प्रवास करतो. अगदी रेल्वेनी, बसनी, विमानानी, कसंही जसं जायला लागेल तसं प्रवास करतो.
1: तुम्ही म्हणालात की हे दिव्यांगत्व प्राप्त झाल्यानंतर, म्हणजे मी आता व्हीलचेअर शिवाय हालचाल करू शकत नाही अशा स्थितीमध्ये मला छायाचित्रणाच्या छंदाने खूप मदत केली, किंवा तो एक माझा जगण्याचा आधार ठरला. तर त्या आधीचे अविनाश कुलकर्णी कसे होते ते जाणून घ्यायला आवडेल.
2: मी मूळचा साताऱ्याचा आहे. साताऱ्याला इंजिनिअरिंग करत होतो. म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज आहे साताऱ्यात. तिथे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला असताना एक म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी फायनल इयरला असताना मी मित्रांबरोबर सहलीला लोणावळ्याला गेलो होतो. शेवटच्या वर्षाला गेल्या मग तिथे लोणावळ्या मित्रांच्या असं, तेव्हा मी हॉबी नव्हती माझी फोटोग्राफीची, पण तिथे फोटो काढत होतो मित्रांचा. तर का फोटो काढता काढता असं थोडंसं मागे सरकलो आणि धरणाला त्या कठाडा नव्हता, धरणावरनं जवळपास 50 फूट खाली पडलो. आणि पडल्यामुळं पाठीचा मणका अगदी हेच झाला, म्हणजे खूप डॅमेज झाला. त्यामुळे तेव्हापासून कमरेखाली ताकद सगळी गेली. म्हणजे मेंदूचा सिग्नल जातच नाही, म्हणजे संवेदना नाही, काही झिरो सेन्सेशन. म्हणजे आता समजा कुणी म्हणजे पायाला असं ब्लेडनी कापलं तरी मला काहीच त्रास होणार नाही. म्हणजे असं संवेदना नाही आणि ताकदही नाही. तर तसं हे 1990 साली ही घटना झाली. म्हणजे तेव्हापासून आता म्हणजे जवळपास 34 वर्ष मी अपंग आहे. कम्प्लीट व्हीलचेअर बाउंड, म्हणजे व्हीलचेअर शिवाय मला काहीच करता येत नाही.
1: अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना म्हणूया आपण की एक दुर्घटना घडली आणि असं वाटलं की आता पुढं काय.

0: तर यावेळी जी तुम्ही जिद्द बांधली किंवा तुम्ही मनाची एक धारणा केली की नाही मला यातनं उठायचंय, तर
1: हां
0: याला नेमकं कोण कारण झालं आणि कुणी कुणी या प्रसंगी तुम्हाला मदत केली?
1: हां तसं हे 90 साली झालं ॲक्सिडेंट. त्याच्यानंतर माझ्या वडिलांचं पोस्टिंग नागपूरला होतं, तर
0: अच्छा
1: 1.5 महिना पुण्याला ॲडमिट होतो.
0: हां
1: ॲडमिट मग तिथनं डिस्चार्ज मिळाल्यावर मग नागपूरला गेलो आणि रिहॅबिलिटेशन पुनर्वसन सगळं नागपूरमध्ये झालं घरीच.
0: बर बर.
1: मग तिथे सगळं आई वडिलांच्यामुळेच ते शक्य
0: वडील
1: झालं.
0: काय करायचे?
1: वडील इरिगेशनमध्ये इंजिनियर होते,
0: बर.
1: आता रिटायर झाले. ते त्यांनी घरच्यांच्या पाठिंब्यामुळे हे सगळं शक्य झालं एवढं. आणि
0: अच्छा
1: मग तिथे नागपूरला रिहॅबिलिटेशन झाल्यानंतर मी परत फायनल इयर माझं राहिलं होतं, म्हणजे अर्धवट होतं. मग इंजिनिअरिंगला परत ऍडमिशन घेतली आणि मग व्हीलचेअरवरनं मी जात होतो कॉलेजमध्ये. आणि मग कॉलेज इंजिनिअर शेवटचं वर्ष पूर्ण झालं. आणि
0: बर.
1: मग पूर्ण झाल्यानंतर घरी बसूनच कॉम्प्युटरवरती असे कामं करत होतो, कॉम्प्युटर
0: बर.
1: प्रोग्रामिंग
0: तुम्ही
1: डिझाईन.
0: भावंड किती तुम्ही?
1: मला 2 बहिणी आहेत
0: बर, म्हणजे तुम्ही
1: आणि
0: मुलगा म्हणजे एकटेच
1: हो
0: आहात. तर हा एक खरं म्हणूया की आई वडिलांसाठी धक्कादायक प्रसंग होता,
1: हो
0: तर त्यांनी स्वतःला कसं सावरलं आणि तुम्हालाही कसा आधार दिला?
1: त्यांचेच म्हणतो, म्हणजे घरच्यांच्या पाठिंब्यामुळेच हे सगळं शक्य झालं. आधी तर जेव्हा मला कळलं की मला पुन्हा उभं राहता येणार नाही, तर खूप म्हणजे असं धक्का बसला होता की म्हणजे असं
0: साहजिक
1: कसं
0: आहे.
1: की आता आयुष्यात परत कधी सुटता येणार नाही. पण ते घरच्यांच्यामुळेच हे शक्य झालं की परत त्यांनी प्रोत्साहन दिलं, परत इंजिनिअरिंग कम्प्लीट कर. आणि मग जेव्हा इंजिनिअरिंग झालं तेव्हा त्यांनीच मला इथे कोल्हापूरची संस्था दाखवायला आणलं होतं. आणि ती संस्था इतकी मला आवडली की इथेच मी 98ला मी इथे कोल्हापूरमध्ये आलो.
0: अच्छा,
1: तेव्हापासून आता म्हणजे 26 वर्ष झाली मी या संस्थेत
0: म्हणजे
1: काम
0: या
1: करतो.
0: ही संस्था पाहायला आलात आणि संस्थेचेच होऊन गेलात,
1: होय
0: इतकी ही संस्था तुम्हाला म्हणजे मददगार ठरली किंवा मदत
1: खूप
0: झाली या
1: खूप
0: संस्थेची. त्यावेळी तुमची जी मानसिक स्थिती होती,
1: हाँ
0: खरोखरी कठीण मानसिक स्थिती होती, तर त्यावेळी तुम्ही त्याच्यावर कशी मात केलीत की हा कठीण प्रसंग आहे आणि मी उभारणार, पुन्हा जीवनामध्ये एक वेगळी उभारी घेणार, हे
1: हाँ
0: कसं ठरवलं किंवा त्यावेळी खरंच कुणाची मदत झाली?
1: ते त्याचं असं झालं की सुरुवातीला जेव्हा मी इथे आलो तेव्हा जास्ती वेळ मला बसता यायचं नाही. म्हणजे 2 तास बसायचं, परत झोपायचं, परत 2 तास बसायचं असं होतं. पण कोल्हापूरमध्ये या संस्थेत हेल्पर्स ऑफ द हँडिकॅपमध्ये आल्यावर तिथली जी लहान मुलं सगळी त्यांचं खूप काही काही जणांचं तर अपंगत्व खूप होतं, म्हणजे अगदी हात दोन्ही हात नाहीत, पण ते मुलं पायाने जेवण करायचे वगैरे. ते त्यांचं अपंगत्व बघितलं तर आपलं काहीच नाही अपंगत्व असं वाटतं. मग तिथे वर्कशॉपमध्ये काम करायला लागलो तेव्हापासून मग वाढत गेलं बसणं वगैरे असं,
0: अच्छा,
1: म्हणजे जास्ती वेळ बसणं. आता तर काय पूर्ण दिवस बसून असलं तरी काही त्रास होत नाही त्याचा.
0: अच्छा. अविनाश सर, दैनंदिन काम करत असताना आपली शारीरिक तंदुरुस्ती टिकवणं हेही महत्वाचं आहे, तर या दृष्टीनं तुम्ही काय काळजी घेता?
1: वजन आता कसं असतं, वजन वाढलं की हालचाल करायला नंतर पुढे अडचण होईल, म्हणून मी अगदी स्ट्रिक्ट डायटिंग करतो. म्हणजे एक चपाती रोज सकाळ संध्याकाळ एकच चपाती खात, जास्ती खात नाही, म्हणजे वजन वाढू नये हा हेतू असतो.
0: पण स्टॅमिना टिकवण्यासाठी
1: त्यांनी काहीच मला तशी अडचण येत नाही, म्हणजे कमी जरी खात असलो तरी हेल्दी आहे मी. म्हणजे
0: ओके. म्हणजे इच्छाशक्तीसोबतच योग्य डाएटिंग यामुळे तुम्ही चांगलं शारीरिक
1: हा
0: तंदुरुस्ती टिकवलेली आहे
1: हो
0: आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये मदत मिळते,
1: होय.
0: नाही का?
1: मी
0: आता
1: इतरांपासून प्रेरणा तशी लहान मुलांकडनं जास्ती प्रेरणा मिळाली तशी
0: म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या
1: सुपन.
0: पद्धतीनं त्या मुलांकडून तुम्हाला प्रेरणा मिळाली,
1: हो
0: तर मग तुम्ही तसं म्हणलं तर त्या मुलांपेक्षा मोठे होतात. इथं या हॉस्टेलमध्ये आल्यानंतर इथे मॅच होताना या वातावरणाशी, कारण घरातून तुम्ही आलेला होतात, तर त्यावेळी तुम्हाला काही वेगळे प्रयत्न करावे लागलेत?
1: नाही तसं मग ते तसंच मॅच होणं काही सोपं असतं. म्हणजे ते घरचे वातावरण वेगळं असतं, इथे आल्यावर लहान मुलांमध्ये त्यांच्या बरोबर राहणं तसं लगेच समरस होऊन जातो तसं.
0: अच्छा, त्या मुलांना तुम्ही तुमच्या ज्ञानाचा काही फायदा दिलात की नाही?
1: नाही तसं शिकवणं वगैरे मी नाही काही केलं. मी वर्कशॉप कारण दिवसभर मी कदमवाडीला वर्कशॉप असायचं, तिकडे असायचो सकाळ संध्याकाळ, तेवढी मुलं भेटायची.
0: बर, पण तो एक रिलीफ होता.
1: हां त्यांच्याशी
0: अच्छा,
1: चांगलं म्हणजे संपर्क चांगला
0: या
1: असायचा.
0: संस्थेत आल्यानंतर तुम्ही खरं तर रिहॅबिलिटेशनच्या दृष्टीनं डेव्हलप झालात म्हणलात,
1: हो
0: तर कशा पद्धतीनं डेव्हलप झालात?
1: मी ते आता घरी असलो की कसं सुरुवातीला थोडं तेच म्हणजे सांगितलं ना की थोडा बसायचो, जास्ती काम करायचं तेवढा स्टॅमिना नव्हता. पण इथे या संस्थेत आल्यावर इतर यांचे बघून अगदी दिवसभर मी वर्कशॉपमध्ये आता काम करतो तर मला काहीच

0: त्रास होत नाही
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे.
1: हे एक प्लस पॉइंट झाला.
0: हो
1: तुमच्या छायाचित्रणाबद्दल तुम्ही काय सांगाल, की वेगवेगळे फोटोज तुम्ही काढलेले आहेत, त्याचा संग्रहही तुम्ही प्रकाशित केलेला आहे, तर या छायाचित्रणाबद्दल काय सांगाल? हा निसर्ग तुमच्याशी कशा पद्धतीनं संवाद साधतोय, किंवा तुम्ही त्याच्याशी कसा संवाद साधताय?
0: प्रत्यक्षात मी जे फोटो काढतो ते प्रसिद्धी करायला मी तसं एवढे माझे हे ना, मी माझ्या पुरतंच मी ठेवतो, पण माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की प्रसिद्धी मिळायला, मी फोटो प्रसिद्ध व्हायला पाहिजे. मग त्यांच्या इच्छेसाठी म्हणून जवळपास 4 ठिकाणी सोलो फोटो एक्झिबिशन झाले. मी
1: बर.
0: पुण्याला पहिल्यांदा झालं,
1: हां.
0: नंतर सातारा, कोल्हापूर आणि सांगली, 4 ठिकाणी फोटो प्रदर्शन एक्झिबिशन झालं होतं. मग नंतर वडिलांची अशी इच्छा होती की फोटो पुस्तकाच्या रूपी पण प्रकाशित करूया.
1: कायमस्वरूपी.
0: हां, तर मग तसं फोटोसाठी काही पण म्हणून पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे.
1: बर. हे खरंच श्रोतेमुळे हे पुस्तक खूप छान आहे, आणि ही छायाचित्र जी आहेत यातली ती अतिशय बोलकी आहेत. खरोखरीच खूप छान असा हा छायाचित्रांचा संग्रह केलेला आहे. आणि महत्वाचं एक मला विचारायचं आहे, म्हणजे तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मी भाग घेतला, मला यशही मिळालं. जेव्हा तुम्ही हा छंद जोपासलात आणि पहिल्यांदा तुम्ही एका स्पर्धेत भाग घेतला आणि तुम्हाला प्राइज मिळालं, बक्षीस मिळालं, त्या क्षणी काय वाटलं?
0: मी खूपच आपल्या फोटो मध्ये नंबर आला की आनंद होतो, सुवर्ण पदकच मिळालं होतं पहिल्या ह्याच्यात, तेव्हा खूप आनंद झाला होता. मग त्याच्यानंतर असंही झालं की आता मध्ये चंद्रयान 2 जे जाणार होतं श्रीहरिकोटामध्ये,
1: हो.
0: श्रीहरी मला अंतराळ खूप आवडतं,
1: हाँ.
0: माझी इच्छा होती समक्ष तिथे जावं.
1: बर.
0: मग तेवढ्यात ते चंद्रयान 2 ची तारीख डिक्लेअर झाली, मी ठरवलं श्रीहरिकोटाला आंध्र प्रदेशमध्ये जायचं. मग
1: बर.
0: मी आणि मदतनीस आम्ही दोघं गेलो तिथे,
1: वाह.
0: आणि पहाटे त्याचं प्रक्षेपण होतं, पहाटे 3:15
1: बर.
0: आम्ही तिथे जाऊन बसलो होतो सगळे, आणि ऐनवेळी ते कॅन्सल झालं. मी
1: बर
0: एवढ्या
1: बर.
0: लांब गेलो पण प्रक्षेपण कॅन्सल झालं होतं. ते पण
1: पण तुम्ही
0: त्याच्यानंतर
1: त्यासाठी गेलेला
0: गेलो.
1: होतात
0: हो
1: तिथपर्यंत.
0: गेलो.
1: अच्छा,
0: म्हणजे
1: पण तो
0: जे
1: परिसर तुम्हाला
0: सामान्य,
1: पाहायला मिळाला.
0: हां बघितलं तो परिसर 2 वेळा गेलो मी तिथे.
1: बरं
0: आणि
1: बरं.
0: आता परत जेव्हा गगनयान म्हणून
1: हो
0: मनुष्य प्रमेय ते
1: हो
0: बघायला येते 2025 ला.
1: बाकी तुमच्या छंद जोपासना किंवा इतर छायाचित्रणाखेरीज काही छंद तुम्ही जोपासलेत?
0: छंद तर मला लहानपणापासून भरपूर आहेत. मी
1: हां
0: कॉइन्स, नाणी जमवायची,
1: हां
0: नोटा, स्टॅम्प कलेक्शन आहे.
1: हां
0: नंतर वेगळ्या वेगळ्या भाषेतले वर्तमानपत्र मी सांभाळून, मी गेलो कुठेतरी वर्तमानपत्र घेऊन मी सांभाळून ठेवतो. किंवा असे महत्वाचे जे इव्हेंट असतात की इंदिरा गांधींची हत्या झाली किंवा राजीव गांधींचं हे झालं असं, किंवा भीमसेन जोशी, सगळ्यांचे न्यूजपेपर मी ठेवलेले आहेत. म्हणजे
1: बर बर
0: तसं
1: बर.
0: मला
1: म्हणजे
0: आवडतं
1: न्यूजपेपर कलेक्शन.
0: कलेक्शन. म्हणजे छंद तो वेगळ्या प्रकारचा
1: वा
0: छंद आहे, पण
1: वा.
0: मला आवडतं तो.
1: म्हणजे वाचनाचाही छंद आहे आणि
0: वाचनाचा अजिबात नाही छंद
1: नाहीये. बर.
0: नाही.
1: पण न्यूजपेपर तुम्ही कलेक्ट करता.
0: हो
1: बर. म्हणजे हा एक वेगळ्या प्रकारचा छंद आहे असं आपण म्हणूया. तर आता तुम्ही या संस्थेमध्ये कार्यरत आहात, कोणत्या पदावर आहात आपण?
0: सुपरवायझर म्हणून वर्कशॉप जे आहे, इथे अपंग मुलांना लागणारी जी कृत्रिम साधनं असतात ती
1: हां.
0: बनवायचं वर्कशॉप आहे,
1: बर.
0: तर त्याचं मी सुपरविजन तिथे मी करतो. मी तिथे
1: अच्छा.
0: अपंग मुलांना लागणारे जे कुबड्या, कॅलिपर, 3-चाकी सायकल हे सगळे उपकरणं तिथे बनवतो, आणि काम करणारे कर्मचारी पण अपंगच आहेत, म्हणजे अपंग मुलंच ते बनवतात.
1: बर
0: अच्छा.
1: बर. तर एकूणच दिव्यांग लोकांना मदत करण्यासाठी तुम्ही सध्याही काम करत आहात,
0: हो
1: आणि हे सगळं करत असताना तुमचा छायाचित्रणाचा छंद जोपासत आहात आणि त्या संदर्भात होणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होतात.
0: हो
1: तर या तुम्हाला ज्या स्पर्धेमध्ये पुरस्कार मिळालेला आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: हाँ. ही अशी एक नॅशनल ऑलिम्पिक्स असोसिएशन म्हणून संस्था आहे दिल्लीला, त्या संस्थेमार्फत दर 4 वर्षांनी अशा स्पर्धा आयोजित करण्यात येतात, जिथे अपंग मुलांना आता जे एखाद्याचं पेंटिंग चांगलं आहे, एम्ब्रॉयडरी चांगली आहे, किंवा इतर कॉम्प्युटरमध्ये एखादा तरबेज आहे, तर त्या सगळ्या फील्डमधल्या स्पर्धा असतात. त्यातलं एक फोटोग्राफीसुद्धा, मी फोटोग्राफीमध्ये घेतो. मी 2005 साली पहिल्यांदा भाग घेतला, औरंगाबादला राज्यस्तरीय स्पर्धा होती, तर तिथे भाग घेतला, तिथे सुवर्णपदक मिळालं.
1: वा.
0: त्याच्यानंतर क्षेत्रीय म्हणजे रिजनल पश्चिम भारतासाठी एक स्पर्धा होती 2009 ला शिर्डीला, तिथेही परत गोल्ड मेडल मिळालं.
1: अच्छा.
0: नंतर जबलपूरला राष्ट्रीय स्पर्धा झाली 2010 ला,
1: बर
0: त्याच्यात ब्रॉन्झ मेडल मिळालं.
1: बर.
0: आणि आता अलीकडे मागच्या जानेवारी महिन्यात पणजीला स्पर्धा होती, तिथेही मी गेलो पणजीला आणि तिथे सिल्वर मेडल मिळालं, त्याची पेपरमध्ये बातमी आली होती.
1: म्हणजे 2024 या

0: तुम्ही हे जे छायाचित्रण करत आहात त्यासाठी कुठं कुठं आतापर्यंत फिरलेले आहात किंवा कुठं हे छायाचित्रण करता,
1: असे
0: हे स्पॉट्स तुम्हाला नेमके कसे सापडतात?
1: नाही, ह्या स्पर्धा असतात त्यानिमित्ताने, आता चंदीगडला स्पर्धा होती तर तिथे गेलो की मी आजूबाजूचा परिसर फिरायला 2-3 दिवस एक्स्ट्रा ज्यादा थांबतो तिथे आणि फिरून घेतो. तर अहमदाबाद झालं, चंदीगड झालं, जबलपूर, जबलपूरला तर भेडाघाट जो भाग आहे तिथे जवळपास 400-500 पायऱ्या खाली उतरायला लागतं, ते व्हीलचेअरवाल्यांना जाणं शक्यच नाही. पण माझे मदतनीस असतात ते आणि एकानी दोघांनी मिळून मला अगदी व्हीलचेअरवरनं खालपर्यंत नेलं, मग बोटिंग केलं तिथे, इतकी मजा असते तिथे. इतरांची मदत मिळाली तरी खूप यत्न हे करतात.
0: तर आपली इच्छाशक्ती असेल तर आपल्याला दैव सुद्धा सहाय्यभूत मिळतं किंवा इतरांची मदत मिळू शकते. पण हे जे मदतगार असतात, मदत करणारे असतात, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय की आज मी हिंडत फिरत होतो तेव्हा म्हणजे माणूस कसं असतं की हा मी जाऊ शकतो पण आज मला कुणाची तरी मदत लागती आहे आणि ते मदत करता आहे.
1: त्यांच्या खरं तर तसं म्हणलं ना, माझी किती जरी जिद्द असली तरी आता एखादं रेल्वेमध्ये मला समजा जायचं आहे तर मी स्वतः रेल्वेत चढू शकत नाही, तर ते मदतनीस असल्याशिवाय हे शक्यच नाही. ते उचलून मला रेल्वेमध्ये ठेवतात आणि मग मी त्यांच्या मदतीशिवाय पुढे जाणं शक्यच नाही. मला तितकं माझं अपंगत्व इतकं आहे की मदत असल्याशिवाय

0: नाही देतात पुढे.
1: आता तुम्ही नेहमी तुमचे ठराविक मदतनीस घेऊन?
0: हो, एकच असतात पहिल्यापासूनचे ठरलेले मित्रच झाले ते आता. त्यांचे ते नेहमी असतात.
1: मग व्हीलचेअर वरून जात आहात तर एक मदतनीस तुम्हाला पुरतात?
0: हा, एकच पुरतो, कारण मी स्वतः व्हीलचेअर मीच ढकलतो. फक्त कुठे आता पायरी आली किंवा चढ असला तर तिथे मदत लागते, बाकी तसे मदत मला नाही लागत. तसं शक्य तिथे मी माझा मीच प्रयत्न करतो, पण अगदीच जर नाईलाज झाला तर मग ते मदतनीसाची मदत घ्यायला.
1: म्हणजे अत्यावश्यक ठिकाणीच मदतनीसांची मदत घेऊन तुम्ही प्रवास करता आहात आणि बाकी तुम्ही स्वयंपूर्णतेनं.
0: आता रोज मी इकडे तिकडे फिरतो तर मला कुणाचीच मदत नाही लागत, संस्थेच्या आवारात वगैरे तर स्वतः स्वतःच फिरत असतो. बाहेर प्रवासाला जाताना फक्त मदत नाही, इतर वेळी अजिबात नाही लागत, मी पूर्णपणे स्वावलंबी आहे.
1: बर, तुम्ही म्हणलात की अगदी सुरुवातीला जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा मी उठू शकत नव्हतो, त्यानंतर आई वडिलांच्या मदतीनं माझा मी सर्व्हाइव्ह करायला
0: शिकलो
1: आणि आज मी चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेलो आहे. तर तुमच्या आई वडिलांबद्दल काय सांगाल, त्यांना काय वाटतंय?
0: आई वडिलांमुळेच खरं, त्यांनी इतका पाठिंबा दिला की त्यांच्यामुळे घरच्यांनी बहिणींनी वगैरे सुद्धा सगळीकडे त्यांची खूप मदत आणि प्रोत्साहन असतं.
1: आज त्यांना कसं वाटतंय?
0: आता ते आहेत, म्हणजे मी खुश असलो की ते खुश असत.
1: अच्छा, ते तुम्हाला भेटायला वगैरे येतात?
0: मी जातो सुट्टीला साताऱ्याचं, मी साताऱ्याच आहे, सुट्टी असली की मी जातो साताऱ्याला. मग तेव्हा बहिणी पण येतात तिथे.
1: म्हणजे आज तुम्ही चांगल्या पद्धतीनं आपलं जीवन आनंदी जगत आहात, याचा आनंद सगळ्यांना आहे. मला एक विचारायचं तुम्हाला की अत्यंत स्ट्रगल करून तुम्ही एक आज अचीवमेंट मिळवलेली आहे, एक तुमचा एक छंद जोपासलेला आहे, छान आनंदी जीवन जगत आहात. तर जे दिव्यांग आहेत आणि कुठेतरी त्यांना त्यांच्या मनामध्ये असं वाटतं की नाही मी आता आयुष्यात उभारी घेऊन पुढे नाही जाऊ शकणार, तर त्यांना काय सांगाल?
0: त्याच्यासाठी म्हणजे आता अपंगत्व एखाद्याचं असेल तर त्याच्याकडे समजा त्याला काही काम वगैरे नसेल तर त्याचं अपंगत्वाकडे लक्ष जातं किंवा दुःख होतं. तसं आपण कशात तरी मन रमवलं, म्हणजे आता मी जसं छायाचित्रणात व्यस्त असतो, मला काहीच अपंगत्वाबद्दल काहीच वाटत, म्हणजे दुःख अजिबातच वाटत नाही की अपंगत्व असलं तरी मी कुठेही जाऊ शकतो. तसं म्हणजे एखाद्या आता अपंग आहे तर त्यांनी कशा ना कशात तरी मन रमवून घेतलं तर जास्ती म्हणजे बिझी राहायला पाहिजे, तर मग अपंगत्वाकडे लक्ष राहत नाही किंवा दुःखी होत नाही असं.
1: आणि त्यांच्या पालकांनी जर असतील, त्यांचे पालक काय पद्धतीने त्यांना मदत करू शकतात?
0: पालकांनी पण त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. तसं आता एखादा अपंग असला की त्याला अपंग आहे म्हणून असं लांब ठेवणं असं बरोबर नाही की त्यांनी त्यालाही बरोबर घेऊन त्याला पुढे न्यायला पाहिजे.
1: म्हणजे त्यांचं दिव्यांगत्व जे आहे त्याच्यावर त्यांनी मात केली पाहिजे, त्यासाठी त्यांना सभोवतालच्या लोकांचं पण प्रोत्साहन आवश्यक आहे.
0: हो हो, कारण आता अपंगत्व असलं की त्यातनं तो बाहेर येऊ शकतो, पण आजूबाजूचं वातावरणही त्याला तसं मिळायला पाहिजे. आता आमच्या संस्थेमध्ये असं आहे की अपंग किती जरी अपंगत्व असलं तरी ती मुलं अगदी स्वावलंबी होऊ शकतात, इतकं चांगलं वातावरण आहे तिथे. मी सगळेच पदाधिकारी वगैरे सगळे खूप मदत करतात त्यांच्या.
1: खूप जणांनी तुम्हाला प्रोत्साहन दिलं, त्यामुळे तुम्ही छंदही जोपासू शकता, चांगलं कामही करू शकता आणि एक छान आयुष्य तुम्ही डेव्हलप केलेलं आहे. तर यासाठी तुम्हाला कुणाकुणाचं प्रोत्साहन मिळालं, कुणी कुणी तुम्हाला प्रोत्साहन दिलं तुमच्या आठवणीतले असे काही?
0: तर आई वडिलांचे आणि कुटुंबियांची, आई वडिलांचं हे मिळालं, पाठिंबा बहिणींचं मिळालं. आणि इथे कोल्हापूरला आल्यावर नसीमा हुरजुक आमच्या दीदी होत्या, त्यांच्यापासून खूप प्रेरणा घेतली. आता देशभ्रतार सर आहेत, पी डी देशपांडे सर आहेत, रेखा आहे, यांच्या सगळ्यांचे त्यांचा खूप पाठिंबा मिळतो, त्यामुळे अशी काहीच अडचणी
1: आहेत. कठीण प्रसंगात माणसाची खरी ओळख होते असं म्हटलं जातं. तर सर्वांनाच की जे दिव्यांग नाही आहेत, ईश्वरानं दिलेल्या सर्वच अवयवांसकट ज्यांना चांगलं शरीर लाभलेलं आहे, अशी माणसं सुद्धा काही वेळा अपयशानं खचून जातात किंवा नैराश्याच्या गर्तेत जातात. तर सर्वांनाच तुम्ही काय सांगाल?
0: त्यांनी कशात तरी म्हणजे असं बिझी आयुष्य असलं, कशात ते गुंतून राहिलं की हे बाकीचा विचार येत नाही, त्यामुळे अशाने कशा ना कशा तरी मन रमवून घ्यायला हे केलं पाहिजे.
1: म्हणजे कोणत्याही अपयशाने
0: कामात व्यस्त राहायचं,
1: कामात अपयशाने खचून न जाता.
0: हा, कामात व्यस्त राहायला पाहिजे.
1: अच्छा, म्हणजे एकूणच सर्वांनी चांगल्या कामामध्ये आपलं मन रमवलं पाहिजे,
0: आपल्याला जे आवडेल त्या कामामध्ये
1: आणि ते काम विधायकही असावं. तर त्या दृष्टीनं त्यांचं जीवनही त्यानंतर त्यामुळे डेव्हलप होऊ शकतं. तर अशा पद्धतीनं जर आपण आवडीच्या कामामध्ये आपलं मन व्यस्त

0: ठेवलं तर नक्कीच दिव्यांगत्वावर हे
1: अगदी
0: मात
1: मात
0: करता
1: करता
0: येते.
1: येत. हा
0: आणि तुम्ही तुमच्यापेक्षा आता जे संस्थेमध्ये लहान आहेत वयानं, त्यांना काय सांगाल किंवा त्यांना कशा पद्धतीनं आता गाईड करतात?
1: ते म्हणजे बघून हे करतात, म्हणजे प्रेरणा घेतात त्याच्यात सगळी लहान मुलं वगैरे आहेत.
0: अशी तुम्ही आता म्हणलात की मी अनेकांकडनं प्रेरणा घेतली, तर तुमच्याकडं बघून कुणाला प्रेरणा मिळाली किंवा तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात तर आणि कुणाला गाईड केलंय असं?
1: लहान मुलं मी फोटोग्राफी करत असतो तर लहान मुलं मला पण द्या मला पण द्या
0: हा
1: अशी
0: हा हा
1: मी त्यांनाही आवड त्याच्यात होते तसं.
0: शिकवता,
1: हा
0: त्यांना शिकवता.
1: हो.
0: तर म्हणजे आपणही त्या छायाचित्रणामध्ये रमलेले आहात आणि इतरांनीही रमावं म्हणून त्यांना त्याच्यामध्ये प्रोत्साहन देत आहात, खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही इतक्या प्रसन्नपणे ही मुलाखत देत आहात तर खरोखरीच प्रत्येक दिव्यांग व्यक्तीनीच नव्हे तर सामान्य माणसानीही मनात जर ठरवलं तर कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करता येऊ
1: करून
0: शकते,
1: बाहेर पडता येतं
0: फक्त आपली इच्छाशक्ती दुर्दम्य पाहिजे.
1: पाहिजे.
0: आणि कसं आहे की सभोवतालच्या लोकांनी सुद्धा आपल्याला जर चांगलं प्रोत्साहन दिलं, मदत केली, तर आपण त्या
1: हा तसं
0: संकटातून बाहेर
1: वातावरण
0: पडू
1: चांगलं
0: शकतो,
1: असलं की त्यातनं अगदी आरामात बाहेर पडता
0: कठीण
1: येतं.
0: प्रसंगावर मात करू शकतो. अविनाश सर, तुम्ही निसर्गामध्ये छायाचित्रण खूप जास्त प्रमाणावर केलेलं आहे, निसर्गाशी तुम्ही संवाद साधता आणि निसर्गही छायाचित्रांच्या रूपानं असं म्हणूया की तुमच्याशी संवाद साधतो, तर त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना जाणून घ्यायला आवडेल.
1: निसर्ग इतकं म्हणजे सुंदर असतो की कुठेही नैसर्गिक जिथे चांगल्या जागा आहेत तिथे फोटोग्राफी खूप मस्त मजा येते त्याच्या ठिकाणी.
0: अशी एखादी छायाचित्रणाबद्दलची आठवण तुम्ही सांगू शकाल की हे मी या पुस्तकामध्येही छायाचित्र समाविष्ट केलेलं आहे किंवा केलेलंही नाही, पण मला ते माझी आवड आहे, ते हे
1: हा
0: छायाचित्र
1: म्हणजे
0: मला तुमचं आवडतं कोणतं छायाचित्र?
1: काही असे क्षण दुर्मिळ असतात की चंद्र आणि शुक्र असे चंद्राची कोर आहे आणि शुक्राची चांदणी त्या कोरीच्या वरती आहे तर ते असे क्षण अगदी क्वचित कधीतरी येतात पण ते असले की ते तरी मी एकदा तर हॉस्पिटलमध्ये मी ऍडमिट होतो आणि त्याच दिवशी नेमकं ते चंद्र आणि शुक्र
0: शुक्र
1: जवळजवळ
0: येते.
1: येणार तर मी रात्री जवळपास 9 साडे 9 च्या सुमारास हॉस्पिटलच्या खिडकीतनं त्याचा फोटो काढला तो या पुस्तकात आहे.
0: बर, वा,
1: असे जेव्हा जिथं शक्य आहे तिथे प्रयत्न करून काढतो तसे फोटो.
0: आता हे छायाचित्रण करताना किंवा कोणतीही कला जोपासताना दिव्यांगत्वावर मात करत असताना एकाग्रता कशी साधता?
1: एकाग्रता तर म्हणजे आता काही काही बाबतीमध्ये खूप लागते. विजांचे फोटो काढायला मला आवडतं तर विजा काढताना काही लगेच पाहिजे तेव्हा ते पकडता येतील असं फोटोमध्ये असं जमत नाही त्याला खूप स्टॅमिना लागतो. एकाग्रतेने म्हणजे अगदी बराच वेळ तिथे थांबल्यावर मग एखादा चांगला शॉट मिळतो असे पण ते करतो मी तसे रात्री वगैरे असे.
0: आज सर्वांनाच आनंद देणारे आणि स्वतः आनंदी राहणारे अविनाश कुलकर्णी सर्वांना दिसतात, पण एक काळ असा होता की त्यांचा स्वतःशीच एक संवाद होता, वाद होता, आणि त्या सगळ्या वादविवादावर मात करत अविनाश कुलकर्णी उभे राहिले. तर त्या काळी तुम्ही तुमचा एक जो स्वतःचा स्ट्रगल होता त्याबद्दल काय सांगाल? काय पद्धतीचा होता की आपण एक काहीतरी वेगळं करायला निघालो, तो झालंय काय आणि आता त्यातून कसं बाहेर यायचंय? जरी बाहेरच्या लोकांनी आपल्याला मानसिक आधार दिला तरी एक स्वतःची स्ट्रगल असते मानसिक, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: ते स्वतःचं जरी असलं म्हटलं तरी प्रत्यक्षात ते इतर लहान मुलांचं अपंगत्व बघून मी त्यातनं जास्ती म्हणजे आता जिथे मी राहतो हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप तिथल्या लहान मुलांचं अपंगत्व बघितलं तर त्यांच्यामुळं उलट आपण चांगल्या स्थितीत आहे असं वाटून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी त्यातनं बाहेर पडलो.
0: तर अविनाश सर, आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि तुमचे अनुभव सांगितलेत, दिव्यांगत्वावर मात कशा पद्धतीनं करता येते हे अगदी सहजी सांगितलं आणि खरोखरीच सर्व श्रोत्यांना यातून एक वेगळा मार्ग दिसला असेल की जीवन जगताना कुठेही खचून न जाता उमेदीनं आपलं जीवन जगत राहिलं पाहिजे, मिळालेलं आयुष्य आनंदानं कारणी लावलं पाहिजे. तर श्रोते हो, याच वळणावर इथंच थांबूया. तुम्ही आज इथं आलात आकाशवाणीच्या स्टुडिओत आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात, तुमचे अनुभव सांगितलेत आणि सर्वांनाच एक छान संदेश दिलात, त्याबद्दल आकाशवाणी आणि श्रोत्यांतर्फे मी दीपशिखा मुजुमदार तुमचे आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात छायाचित्रकार अवि

0: अविनाश कुलकर्णी यांची दीपशिखा मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आमच्या संग्रहातून. या कार्यक्रमात आज इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.
1: आमच्या संग्रहातून हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

श्रोते हो, हम हे राही प्यार के या चित्रपटातलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. गाणं ऐकताना आपण शब्द तर लक्षपूर्वक ऐकतोच, पण त्या गाण्याचं चित्रीकरण, दृश्य हेही आपल्या नजरेसमोर येतं ना. गाडीतून निघालेली ती सगळी मुलं आणि त्यांचं ते मजेत आनंद घेत प्रवास करणं, गाण्यासोबतच हे सगळं बघून आपण कुठंतरी सुखावतो. कारण प्रवास म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो रस्ता, मागे पळणारी झाडं, ठिकठिकाणी थांब्यावर असणारी लगबग, आकाशाचं दिसणारं विहंगम दृश्य. पण हा प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही, तर तो एक अनुभव असतो, ती एक भावना असते, आपल्या जगण्यातला बदल असतो, आणि कधीकधी तर स्वतःलाच नव्यानं भेटण्याची संधीही असते. ऐकूया पुढचं गीत. हे गीत आहे हम साथ साथ है या चित्रपटातलं.

श्रोते हो, आपल्यापैकी प्रत्येकांनी आजवर प्रवास कोणत्याही माध्यमातून नक्कीच केला असणार आहे. हे प्रवास काही तासांचे असतात, कधी काही दिवसांचे असतात, तर काही काही महिन्यांचे, अगदी वर्षांचेही असतात. आपला जीवन प्रवासही नाही का? वर्षानुवर्ष चालत असतो. तसंच कधी हा प्रवास अगदी सुंदर वळणांनी भरलेला असतो, तर कधी अचानक एखादा चढ उतारही समोर येतो. पण हा रस्ता कितीही कठीण असला तरी आपला प्रवास काही थांबत नाही. आपल्या बालपणापासून सुरू झालेला हा प्रवास आपल्याला अनेक टप्प्यांमधून घेऊन जात असतो. शाळेचा पहिला दिवस, मित्रमैत्रिणी, पहिलं स्वप्न, पहिली शिक्षा, शाबासकी, जबाबदाऱ्या, नाती, नवनव्या ओळखी, हे सगळं आपल्या लहानपणीच्या, आपल्या आयुष्यातल्या सुरुवातीच्या आठवणी आपल्याला कायम स्मरणात तर राहतातच, शिवाय खूप शिकवूनही जातात. ऐकूया पुढचं गीत, परिणीता या चित्रपटातलं.

श्रोते हो, या प्रवासाची आणखी एक दुसरी बाजू म्हणजे निसर्गाचा प्रवास. आपण एखाद्या शहरातून निघतो आणि काही तासातच दृश्य बदलायला लागतात. हिरवागार निसर्ग दिसू लागतो, शहराचा गोंगाट मागं पडत जातो आणि पक्ष्यांचा आवाज ऐकू येऊ लागतो. डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, जंगलं आपल्याला जणू सांगत असतात की हे जग किती मोठं आहे आणि आपण त्याचा किती छोटासा भाग आहोत. हा प्रवास आपल्याला अनेक प्रकारची माणसंही भेटवतो. काही माणसं अगदी काही क्षण आपल्यासोबत असतात, तर काही तास किंवा काही दिवस. पण त्यांचं एखादं वाक्य, एखादी मदत, एखादं हास्य किंवा एखादी छोटीशी आठवण आपल्या मनात कायमची राहते. पण अशा प्रसंगांमुळेच आपल्याला आपल्या माणसांची, आपल्या कुटुंबियांची किंमतही कळते, महत्त्व समजतं. कारण खरा आनंद वाटून घेणं हे आपल्या माणसांसोबत जसं होतं तसं बाहेरच्या कुणासोबत शक्यतो नाही. ऐकूया या ठिकाणी क्या कहना या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, असं एखादं जुनं गाणं ऐकलं किंवा आपल्या बालपणीची कुणी एखादी व्यक्ती भेटली किंवा एखादा जुना फोटो पाहिला की वर्ष मागं फिरतात आणि आपण त्या जुन्या आठवणींमध्ये रमतो. शरीर वर्तमानात असलं तरी आपल्या मनानं तो उलट प्रवास केलेला असतो. ह्या एकूण प्रवासाविषयीच विचार करताना एक छान वेगळीच कविता माझ्या वाचनात आली. ती अशी, कवितेचं नाव आहे प्रवास लेखणीचा. हा रेघोट्यांनी सुरू होतो, मग मुळाक्षरांचा गोलावा घेत घेत पुढं शब्दांशी गट्टी होते, मग वाटे

सापडतात काना, मात्रा, वेलांटी, विरामचिन्ह या लेखणीला. मग त्यांच्याशीही दोस्ती होते. हळूहळू ती पूर्ण वाक्यांचा प्रवास करू लागते. कळत नकळत चारोळ्यांना, कवितांना भेटून येते. मग कुठेतरी तिला सापडतो अंतर्मनाचा रस्ता. मनातले शब्द, निशब्द भावना, जपलेल्या आठवणी, हरवलेली स्वप्न, सगळं काही हळूच तिच्या टोकाशी येऊन बसतं. आणि मग लेखणी आपला प्रवास सांगायला लागते, शब्दातून, कवितेतून, कधी फक्त दोन ओळीतून. आणि मग लेखणी थांबते, कागद भरतो, पानं उलटतात, पण तिचा प्रवास वाचणाऱ्याच्या मनात पुन्हा सुरू होतो. श्रोते हो, सोशल मीडियावर वाचलेली ही कविता आपल्याला लेखणीचा प्रवास सांगते. म्हणजे पहा ना, प्रवास हा फक्त आपला नाही तर प्रत्येक वस्तूचाही असतोच की. आणखीही वेगवेगळ्या गोष्टींचा प्रवास आपण जाणून घ्यायचा आहे, पण आता इथं ऐकूया जब वी मेट या चित्रपटातलं शान यांच्या स्वरातील हे गीत.

गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz अर्थात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आपण निसर्ग भ्रमंतीचा प्रवास, नात्यांचा प्रवास, आत्ताच लेखणीचा प्रवास याविषयी ऐकलत. आत्ता जे आपण गीत ऐकलत जब वी मेट या चित्रपटातलं, यामध्ये आपल्या जगण्याचा जो प्रवास आहे त्याचं किती छान वर्णन केलंय ना. एका जागी आपण बसलो थांबलो तर आपल्याला काही मिळणार नाही, त्यामुळं चालत राहणं, प्रयत्न करत राहणं, धडपडत राहणं हे महत्त्वाचं, तरच आपण आपलं उद्दिष्ट गाठू शकतो. खरं तर असंही म्हणतात ना की एखादं स्वप्न साकारायचं ठरवलं, ती इच्छा ठेवली की ती पूर्ण होते. पूर्ण झाल्याचा आनंद, समाधान आपल्याला मिळतं, पण ते पूर्ण करेपर्यंतचा जो संघर्षमय प्रवास असतो तो आपल्याला खूप काही देऊन जात असतो. आयुष्यात आपण प्रत्येकजणच आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा प्रवास करतच असतो, नाही का. ऐकूया पुढचं गीत लक्ष्य या चित्रपटातलं.

श्रोते हो, आपली सामाजिक व्यवस्था, संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे, पण आजच्या घडीला स्त्रिया ही पुरुषांच्या बरोबरीनं प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत, अग्रेसर आहेत. पण या स्त्रीचा हा प्रवास सोपा होता का? तर नाही. पूर्वी मुलींचा जन्म, त्यांचं शिक्षण याबाबतीत कसं वातावरण होतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यातून सावित्रीबाई फुलेंसारख्या अनेक व्यक्तींनी पुढाकार घेत स्त्री शिक्षणाचं, कर्तृत्वाचं महत्त्व पटवून दिलं. आणि मग हळूहळू कालानुरूप स्त्रियांची वाटचाल घडत गेली, प्रगती होत गेली. आणि आज फक्त कुटुंब सांभाळणं इतकंच नाही, तर डॉक्टर, इंजिनियर, सुरक्षा दल, कलाकार, शास्त्रज्ञ, खेळ अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे. आत्ता अलीकडचंच उदाहरण घ्यायचं झालं तर नुकतंच आपण आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. त्यामध्ये आपल्या माननीय पंतप्रधान मोदीजींना ध्वजारोहणाच्या वेळी सहाय्य करण्याचा मान फ्लॅग ऑफिसर कॅप्टन सोनिया सिंग चौहान यांना मिळाला. याआधीही 2025 ही भूमिका फ्लाइंग ऑफिसर राशिका सिंग, 2023 मेजर निकिता

सुनीता नायर आणि मेजर जस्मिन कौर, 2020 श्वेता पांडे, 2019 फ्लाइंग ऑफिसर प्रीतम सांगवान यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेललेलीच आहे. म्हणजेच काय तर आज आपल्या देशाच्या या स्त्रिया या केवळ आपल्या प्रगतीचा भाग नाहीत तर सामर्थ्याचं प्रतीक बनलेल्या आहेत. त्यांचा हा प्रवास नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.

श्रोते हो, आज आपण प्रवास याविषयी वेगवेगळे पैलू जाणून घेत आहोत. स्त्रियांचा आजवरचा चढता आलेख आपण आत्ताच ऐकलात. तसंच आपल्या देशाचाही विचार केला तर आपल्या देशालाही हजारो वर्षांचा इतिहास आहे, संस्कृती आहे. अनेक संघर्ष, अनेकांची स्वप्न यातून आपला देशही घडत आलेला आहे. रामायण, महाभारत, रामराज्य इथेच घडलं. याच्या खुणा आजही आपण बघतो. त्यानंतर अनेक राजे महाराजे होऊन गेले, परकीय आक्रमणं झाली, इंग्रजांची सत्ता इथं होऊन गेली, अनेक संत महात्मे होऊन गेले, अनेक लढाया इथं झाल्या, अनेक संघर्ष झाले, त्यावर मात करत असंख्य लोकांचं समर्पण, त्याग यातून पार होत आज आपण आपल्या देशानं केलेली प्रगती अनुभवतो आहोत, तिचा उपभोग घेतो आहोत. इथं झालेले शेतीमधले बदल, उद्योग व्यवसायातले बदल, शिक्षण, विज्ञानातले शोध, नवे मार्ग, नवी शहरं, नवनवं तंत्रज्ञान, वेगवेगळे प्रकल्प यातून आपल्या देशानं वाखाणण्याजोगी आज प्रगती केलेली आहे. आपणच साधा विचार करूया की पूर्वी आपल्याकडं उपलब्ध असणारी संसाधनं आणि आजच्या सुखसोयींमुळं बदललेलं आपलं जीवनमान यात किती फरक.

फरक आहे. खरंच आपल्या देशाचाही हा प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहेच आणि आपण याचे साक्षीदार आहोत. शिवाय हे अभिमानानं मिरवतोही आहोत. बरोबर ना?

तर श्रोते हो, हा आपल्या देशाचा प्रवास म्हणजे आपल्या प्रत्येक नागरिकाचा प्रवास आहे. आपण यामध्ये आपला छोटासा वाटा उचलत असतो. म्हणूनच आज आपण आपला देश कुठं आहे यापेक्षा आपण देशाला कुठं घेऊन जाणार आहोत हे स्वतःला नेहमी विचारत राहणं आणि तशी कृती करत राहणं महत्त्वाचं. आपण प्रामाणिकपणे काम करणं, निसर्गाची जपणूक करणं, कायद्याचं पालन करणं, दुसऱ्याच्या हक्कांचा सन्मान करणं आणि पुढच्या पिढीसाठी चांगला समाज निर्माण करणं ह्या आपल्या कृती या देशाच्या प्रवासात नक्कीच खारीचा वाटा ठरणाऱ्या आहेत. मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणेच प्रवास

हा आपल्या सर्वांचाच होतो आहे, घडतो आहे. ध्येयपूर्ती, इच्छापूर्ती ही त्यातूनच होते आहे. पण त्या दरम्यानचा हा कालावधी, प्रवास नक्कीच संस्मरणीय करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. कोणता क्षण कधी कसा येईल हे सांगता येत नाही. त्यासाठी जो कोणता जसा काही आहे तसा आपला हा प्रत्येकाचा प्रवास आपण आनंदानं, उत्साहानं, स्वतःबरोबरच थोडंसं इतरांसाठीही काही करत जगण्याचा प्रयत्न करूया. कारण माझी खात्री आहे की खऱ्या भ्रमंतीच्या प्रवासात जसे अनेक अनुभव आपण गोळा करतो, तसंच आजच्या या वेगवेगळ्या गोष्टींच्या प्रवासावरून आपलीही एक दृष्टी नक्कीच तयार झाली असणार आहे. तर तशा पद्धतीनं जगण्याचा फक्त आपण नक्कीच प्रयत्न करूया.

श्रोते हो, या गाण्यासोबतच आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचा आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र श्रोत्यांनो दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कलाकृती संघ वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी. मैत्रिणींनो, आज आहे जागतिक छायाचित्रण दिन. यावेळची थीम आहे होम म्हणजे घर. फोटोग्राफर्सना आपल्या घरची, बालपणाची, ज्या भागात ते गेले, ज्या भागात ते वाढले, त्या ठिकाणची, जिथं त्यांचं मन रमतं, घरपण जाणवतं, अशा जागेची आठवण करून देणारी छायाचित्र काढण्याचं आवाहन करण्यात आलंय. खरं तर प्रत्येक फोटो एक कथा सांगत असतो, प्रत्येक फ्रेम एक क्षण कायमचा टिपून ठेवते.

0: फोटोग्राफी ही केवळ कला नाही तर जगाकडे वेगळ्या आणि सुंदर दृष्टीनं पाहण्याचा एक मार्ग आहे. म्हणूनच सर्व छायाचित्रकारांना निरंतर प्रेरणा मिळो आणि प्रकाश मिळो याच आपण सदिच्छा देऊया. मैत्रिणींनो, भारतात विविध क्षेत्रामध्ये स्त्रिया आपला ठसा उमटवत असताना छायाचित्रण हे क्षेत्र देखील मागे नाही. ठरवून छायाचित्रण क्षेत्रामध्ये आलेल्या महिलांची संख्या आज मोठी आहे. गिर्यारोहण फोटोग्राफी, राजकीय पत्रकारिता फोटोग्राफी, क्रीडा फोटोग्राफी आणि मग सण समारंभ यांचं छायाचित्रण अशा विविध प्रकारांमध्ये महिला आज हिरीरीनं आणि उत्साहानं आपला जम बसवताना दिसतात. महिला खरं तर खूप वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आपली भरीव अशी कामगिरी देत असतानाच आपली पाळंमुळं कुठं आहेत हे महिलांना पक्क ठाऊक असतं. आणि म्हणूनच कितीही नव्याचा ध्यास धरला तरी जुनं ते सोनं हे प्रत्येक महिलेला ठाऊक असतं आणि आपल्या परंपरांशी नातं जपण्याचा प्रयत्न प्रत्येक महिला प्रत्येक स्त्री करत असते. मैत्रिणींनो, आता तर श्रावण सुरू झालाय. श्रावणामध्ये विविध सण समारंभ असतात, त्यापैकी महिलांना आवडती अशी मंगळागौर आणि मग तिचं जागरण त्यानिमित्तानं केलेले खेळ. मंगळागौरीचे खेळ किंवा ती गाणी आज ऐकताना काही संदर्भ लागत नाहीत हे जरी मान्य केलं तरी त्यातला एक ताल रिदम हा फार आकर्षक असतो. टाळ्या टिपऱ्या झांजा खंजिरी या सगळ्याच्या बरोबरीनं जो काही एक मस्त आलेख तयार होतो आणि एक कलाकृती निर्माण होते ती बघण्यासारखी असते. आणखी मैत्रिणींनो, मंगळागौरीचे खेळ येता जाता खेळू म्हटलं तर जमत नाही. शारीरिक क्षमता त्याचा कसही त्या ठिकाणी लागतो. साधी बसफुगडी घालायची, गाठोडं घालायचं तर सहज म्हणून जमत नाही, त्यासाठी सराव हवाच. म्हणजेच खरं तर आपल्या मंगळागौरीच्या खेळांमधून सुद्धा महिलांची पूर्वी करमणूक तर होत होतीच पण शारीरिक विकसनाचाही तो एक मोठा भाग होता असं आज जाणवतंय. म्हणून तर मंगळागौरीच्या खेळाला पुनरुज्जीवित करण्यासाठी अनेक गट निर्माण होत आहेत आणि ठिकठिकाणी जाऊन मंगळागौरीचे खेळ सादर केले जातात. श्रावण हा असा महिना आहे की जो मनाला भूल पाडतो. श्रावण सरींनी मन अगदी हळवं होतं, आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत राहतं. श्रावण महिन्यावर त्यातल्या सण समारंभांवर मी बोलणार आहेच, पण कार्यक्रमात त्याआधी ऐकूया कलाकृती ग्रुप वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी. या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत वासंती पुरंदरे, शोभा नांगरे, विनीता दामले, वर्षा धवन, ज्योती सातपुते, नम्रता क्षीरसागर, सुरेखा गायकवाड आणि ज्योती भुवड. चला तर मग ऐकूया आणि आपणही ताल धरूया. मंगळागौरीची गाणी सादर करतायत कलाकृती ग्रुप.
1: सख्यांनो, श्रावण महिना सुरू झाला आहे तर घेऊन आलो आहोत मी आणि माझ्या सख्या सौ वासंती पुरंदरे कलाकृती ग्रुप मंगळागौरीचे खेळ. नमस्कार सख्यांनो, आषाढानंतर येणारा सखा म्हणजे श्रावण. हिंदू पंचांगाप्रमाणे हा अत्यंत पवित्र असा हा महिना मानण्यात येतो. सर्वात मोहक ऋतू. या महिन्यात येणारे सण म्हणजे नागपंचमी, गोकुळाष्टमी, मंगळागौर,

0: चला चला
1: चल ग शंभर वर्ष झाली की नाही तुझी तयारी
0: चला
1: चला
2: चला लवकर चला
1: चला
2: छान दिसताय
3: भान आहे आम्हाला आपला जुना वारसा जपण्याचा म्हणूनच जपतो आहोत विविध पारंपरिक खेळ करून आणि गाण्यातून कार्यक्रमाची सुरुवात श्री गणपती आणि देवीच्या प्रार्थनेने करूयात वक्त

या महिन्यात आजही पारंपरिक वेशभूषा करून नवविवाहिता सण पूजा व्रत पार पाडत असतात. तर बघूयात आपण जागर.

मातीचा घडा पाण्याने भरू, मातीचा घडा पाण्याने भरू आणि विविध फुगड्यांनी खेळ सुरू करू. पहिली साधी फुगडी. सरसर आल्या श्रावण सरी, सरसर आल्या श्रावण सरी, टिंब झाली धरती, खेळायला आली कलाकृती. फुगडी खेळू दण्णा दण्णा, रुपये मोजू खण्णा खण्णा, भान विसते खेताना, सर्वांचा मेळ राखताना, सर्वांचा मेळ राखताना. आता केरसुणी फुगडी. हा, लक्ष्मी आली घरा दारा, केरसुणी फिरते भरा भरा. लक्ष्मी आली घरा दारा, केरसुणी फिरते भरा भरा. आता जात फुगडी. हा, जात आमचं घराघरा फिरत, सारखं सारखं खायला मागत. जात आमचं घराघरा फिरत, सारखं सारखं खायला मागत. आता तीन हातांची फुगडी. हा, तीन हातांची फुगडी जणू कमळाच्या पाकळ्या. होऊ नकात नुसते दंग, वाजवा की हो टाळ्या, वाजवा की हो टाळ्या, वाजवा की हो टाळ्या, वाजवा की हो टाळ्या. आता चौफुला फुगडी. हा, बाहेर पडतायत रिमझिम सरी, बाहेर पडतायत रिमझिम सरी, चौफुला फुगडी आमची दिसते का बरी, चौफुला फुगडी आमची दिसते का बरी, चौफुला फुगडी आमची दिसते का बरी. आता तांदूळ सडून घ्या बरं. सडू बाई सडू, तांदूळ सडू, हिरकणीचे तांदूळ सडू. जावयांना वाढला पानात भात, जावई म्हणाले.

0: दिवाळीला येईन ग, दिवाळीला येईन ग.
1: कोणताही समारंभ असला की दागिने घालायला नटायला कोणाला आवडत नाही. चला तर मग खेळूयात आपण अटुष्य पान.
0: अटुष्य पान बाई अटुष्य, गोड तोडे घालू आपण नटुष्य. गोड तोडे कोणाला, गोड तोडे जावेला. बाळ्या बुगड्या कोणाला, बाळ्या बुगड्या नंडेला. चंद्रहार कोणाला, चंद्रहार सासूबाईंना. अटुष्य पान बाई अटुष्य, सुंदर दिसू आपण नटुष्य. अटुष्य पान बाई अटुष्य, सुंदर दिसू आपण नटुष्य.
1: गोडतोडे घालून या नटल्यात बर का आणि नाचूया म्हणतात. चला तर मग नाच ग घुमा,
0: कशी मी नाचू.
1: नाच ग घुमा,
0: कशी मी नाचू.
1: या गावचा त्या गावचा, शिंपी नाही आला शरारा नाही मला. कशी मी नाचू.
0: नाच ग घुमा,
1: कशी मी नाचू.
0: नाच ग घुमा.
1: या गावचा त्या गावचा, माळी नाही आला बेनी नाही मला. कशी मी नाचू.
0: नाच ग घुमा.

सासरच्या या सर्व साळुंक्या माहेरी आल्यात बर का आणि स्वतःमध्येच हरवल्यात. अळुंकी साळुंकी तुझी माझी पालखी रामाची जानकी पगड फू बाई पगड फू गेले होते राणा होता तिथे कान्हा पगड फू बाई पगड फू गेले होते योगा विसरले त्रागा पगड फू बाई पगड फू पगड फू बाई पगड फू पगड फू बाई पगड फू.

teeth, दौड़का चीस, चीस बाई चीस, दौड़का चीस. खेता खेता इतक्या दंगल्या आणि आठवणींचा गोफकी हो विणायला लागल्या.

वै गोपिनु अर्ध्या रात्रि गोपिनु गोपिनु वै गोपिनु अर्ध्या रात्रि गोपिनु। माहेरी नेला सोमू गोमूचा गाडा हवाच, सोमू गोमू सोमू गोमूचा गाडा, ससवई सुनेला धाडा ससवईनी सुनेला धाडलं, अहोनी तिला अडवलं अहोनी तिला अडवलं संसार।

टप हाट घोड्या हाट बाजाराची वाट आमच्या घोड्याला चांदीची पखरण हाट घोड्या हाट आमच्या घोड्याला मखमली झूल हाट घोड्या हाट बाजाराची वाट हाट घोड्या हाट बाजाराची वाट खेळ

तुळशीच पानबाई तुळशीच, तुळस बाई लावूया, सर्दी खोकला घालूया. किकीच पानबाई किकी, किकीच पानबाई किकी. हे आधी करू का ते आधी करू? उत्साह सगळीकडेच भरलेला असतो, मनातील सगळ्या कल्पना मनातच राहतात या झुळझुळ पाण्यासारख्या.

0: अगं मंगळागौरीची पूजा झाली, आता उखाणे कोणी घ्यायचे?
1: तुम्ही घ्या.
0: अरे बापरे, मीच घ्यायचा का काय? बर, बालपण सरलं, गद्दे पंचवीशी झाली, मजेत गेली, नोकरी करता करता पन्नाशी उलटली, मग आला डोळ्याला चष्मा, आता मात्र खंत वाटते, आता येईल साठी, मग हाती येईल काठी, नोकरी करूनही रांधा वाढा उष्टी काढा, इतके दिवस केले कष्ट, चंद्रशेखर म्हणतात वासंती दमू नकोस फार, आता वय तुझं चालू आहे 68. अगं वर्षा, आता तू घे ना उखाणा.
2: हो घेते ना, मी काही लाजते का काय? समोरच्या भिंतीवर वर्षांनी लावलं कॅलेंडर, समोरच्या भिंतीवर वर्षांनी लावलं कॅलेंडर, आणि शेखररावांचं पोट म्हणजे गॅसचं सिलेंडर.
3: नम्रता घेते का तू?
4: हो मी घेते ना. राधेची भक्ती, राधेची भक्ती, मेरेची प्रीती, विलास लावत दिसते कृष्णाची मूर्ती.
0: अगं शोभा, तू पण घे ना. गो
5: मी लाजणार नाहीये. दारी होती विहीर, विहिरीवर सात हंडे, सात हंड्यावर सात पराती, सात परातींमध्ये सात दिवे, सात दिव्यांच्या सात वाती, सात वातींच्या सात ज्योती, विलासराव माझे शंकर, मी त्यांची पार्वती.
6: वा, वा, वा, वा, वा, वा, वा, वा, वा.

अगं वर्षा, शेजारच्या घरी फारच लाटण्यांचे आवाज येत आहेत बर का. या बायकांच्या हातातलं लाटणं काही सुटत नाही बर का. पण या लाटण्यांनी खेळतात सुद्धा छान बर का. चला तर मग.

झाडाखाली महादेवा तू, कृष्ण गुजरी राधा गुजरी, फुंटीवरचा हार माझा सात पदरी, काय करू माय काय करू माय, फुंटीवरचा हार माझा झाला तरी काय, फुंटीवरचा हार माझा झाला तरी काय। आजकालच्या ताणतणावाच्या दिवसात काही क्षण काही तास खास स्त्रीसाठीच हवे असतात ना मंडळींनो। आपल्या परंपरेने प्रामुख्याने विचार करून स्त्रीला महत्वही दिलंय, म्हणून म्हणूयात

हसली, हळूच गालात हसली. आता गवळण फुगडी. हा, गवळण फुगडी गवळण नाचे, चाकाचा डेरा घम घम वाजे, घुम घुम वाजे, घुम घुम वाजे.

घडते छान. नेसलोय आम्ही नववारी लुगडी, नेसलोय आम्ही नववारी लुगडी, पहा आमची हातफुगडी, पहा आमची हातफुगडी. नववधूला आपण फेरामध्ये अडकवतो आणि त्याचं गाणं बरं का आहे, खुर्ची का मिरची.

माणसातील विश्वास वाढवणारी नाती म्हणजे श्रावण. मन भिजवून टाकतो श्रावण. श्रावण मनाला ओल्या आठवणींचा स्पर्श करीत येतो. मनाचे आरोग्य सांभाळणारा, माणुसकीचा नातेसंबंध सांभाळणारा, म्हणूनच मन लगेच गुणगुणायला लागते घागर घुमू दे. घागर

श्री विष्णूंच्या 10 अवतारापैकी 8 अवतार म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण म्हणजे आनंद आणि स्वानंदाचं प्रतीक. आणि त्याच्या या प्राणप्रिया गोपिका यांचे अतिशय सुंदर असे वर्णन या गाण्यामध्ये आहे.

0: विविध खेळांमधून आपण आनंद तर लुटलाच, पण आपल्या ज्ञानात देखील भर पडली. खेळाबरोबर व्यायामाचं मिळतं शिक्षण आणि जिम्म्याचा खेळ देखील आहे तो विलक्षण. बघूयात आपण आता जिम्मा.
1: एक, दोन, तीन.

मनमनी सख्यांनी सादर केलेले मंगळागौरीचे खेळ आपल्याला नक्कीच आवडले असतीलच. त्यामधील सहभागी कलाकार सौ, वर्षा, शोभा, विनीता, सुरेखा, ज्योती, नम्रता आणि ज्योती, धन्यवाद. संधी दिली त्याबद्दल आकाशवाणीचे शतशहा कलाकृती.

आताच आपण कलाकृती ग्रुपने सादर केलेली मंगळागौरीची गाणी ऐकली, ताल धरला आणि बेहोश होऊन आपापल्या घरी काही मैत्रिणी नाचल्या सुद्धा असतील. तर या कार्यक्रमामध्ये कलाकृती ग्रुपच्या अंतर्गत वासंती पुरंदरे, शोभा नांगरे, विनीता दामले, वर्षा धवन, ज्योती सातपुते, नम्रता क्षीरसागर, सुरेखा गायकवाड आणि ज्योती भुवड. मैत्रिणींनो, मज्जा आली ना मंगळागौरीची गाणी ऐकताना आणि त्याबरोबर ताल धरताना?

उन्हाळ्याची लाही संपून धरणी पाऊस धारांनी नाहून निघालीय. आषाढातल्या पहिल्या ढगांची हुरहुर संपून पाऊस छान पैकी स्थिरावलाय, जमिनीत मुरलाय. बघता बघता ऊन पावसाचा खेळ सुरू होईल अन श्रावण अलगदपणे दाखल झाला असं आपण अधिकृतपणे म्हणू शकू. अर्थात गेल्या आठवड्यातल्या अमावास्येला तिथी बदलून श्रावण दाखल झाला आहेच, पण त्याचं खरं रूप दिसतं ते व्रतवैकल्य सुरू होतात आणि बाजार फळाफुलांनी पत्रींनी भरून जातो तेव्हा. यंदा तर सुरुवातीला पावसानं चांगलीच हुलकावणी दिली, पण आता गाडी रुळावर आलीय. पाऊस कमी जास्त पडत राहतो, पण ऋतूंशी निसर्गाशी माणसानं घातलेला मेळ, गुंफलेलं नातं उणावणार नाही. श्रावणाच्या या पाऊस सरींना झेलायला जमीन उत्सुक असते, तसंच आपल्या सर्वांना देखील हासरा लाजरा व्रतवैकल्यांनी भरलेला, गोडाधोडांच्या चवींनी आणि उत्साहानं भरलेला श्रावण हवा हवासाच वाटतो. निसर्ग चक्र आणि परंपरा या दोन्ही दृष्टीनं श्रावणाला महत्व आहे. चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावणाचं वर्णन केलं जातं. आषाढी अमावास्येला दीपपूजन किंवा दिव्याची अवस झाली की व्रतवैकल्यांना सुरुवात होते. देवाच्या हातानं खाली येणाऱ्या माणिक मोत्यांचं हिरवं स्वप्न फुलू लागतं. भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा भलर असे सूर ऐकू येतात. धरतीच्या कणाकणातून चैतन्यच जणू पाझरताना दिसतं. दुसरीकडे केवळ हिरव्या भाज्यांवर महिना काढावा लागणार म्हणून खवय्यांपुढे जणू समस्याच उभी राहते, तर घरात पाकसिद्धी पणाला लागते. खरा आनंद पाहायला मिळतो तो नुकतंच लग्न झालेल्या मुलीच्या डोळ्यात, माहेरचा पहिला सण किंवा सासरी आलेल्या भावाची भेट. ही कल्पनाच तिला मोहरून टाकते. दाराशी तिच्या येरझाऱ्या जणू सण श्रावणाचा आला, आठवे माहेरचा झुला, कधी येशील बंधुराया, नको लावू वाट बघाया, या तिच्या भावना व्यक्त करीत असतात. आजकाल नोकरी करणाऱ्या स्त्रिया असल्या पटकन माहेरी जाता आलं नाही तरी या जुन्या गाण्यांची आणि त्यातल्या भावनांची सांगड आजही जाणवतेच. इकडे व्रतांची तयारी सुरू झालेली असते. श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. हा सण फार जुन्या काळापासून पाळला जात असावा. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हापासून नागपूजा प्रचारात आली असं म्हणतात. अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या नऊ नागांची या दिवशी पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फणेवर पुढच्या बाजूनं 10 अंकासारखं चिन्ह असतं. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुहेरी असते आणि प्राचीन भारतीय लोकांनी याला देवत्व दिले असून त्याला पूजा हा विषय बनवला. खरं म्हणजे कृतज्ञता हाच मूळ भाव या ठिकाणी आहे.

उद्या श्रावणी सोमवार, उपास कुणाकुणाचा, असं घरी विचारलं की आजही कॅलेंडरवर सुट्ट्या आणि सणांना गोल केला जातोच. उपासाच्या पदार्थांची मज्जा चाखायला मिळणार म्हणून बच्चे कंपनीही खुश असते. समुद्र मंथनात तयार झालेलं हलाहल रुद्रानं प्राशन केलं तो हा सोमवार. या सोमवाराला शंकराची पूजा करतात. एकूणच श्रावणात रुद्रपूजेला विशेष महत्व. श्रावणामध्येच जीवतीची पूजा देखील केली जाते आणि दर शुक्रवारी आई आपल्या लेकरांना ओवाळते देखील. महिलांसाठी तर श्रावण महिना खासच. देवदर्शना निघती ललना हर्षमाईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. महिन्याभराच्या या आनंदोत्सवाची सुरुवात होते शिवमुठाच्या व्रतानं.

सोमवार सारखाच मंगळवारही महिलांसाठी विशेष, नववधूंसाठी तर खासच. संसारातील सौख्य प्रेम कायम राहावं या भावनेनं या दिवशी मंगळागौरीचं व्रत केलं जातं. पहिल्या मंगळागौरीच्या व्रताला परिसरातील महिलांना आमंत्रण द्यायचं. मंगळागौरीची पूजा, त्यानंतर ओव्या, उखाणे, हळदी कुंकू, ओटी भरणं आणि रात्री जागरण आणि पारंपरिक खेळ. त्यानिमित्तानं माहेर आणि सासर दोन्हीकडचं प्रेम भरभरून अनुभवायला मिळतं. पारंपरिक वेशभूषा आणि आभूषणं आजही सौभाग्य, मांगल्य यांच्याशी नातं जोडतात. शुक्ल पक्षातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात. समुद्र किनारी राहणाऱ्या कोळी बांधवांसाठी हा खास सण, ज्याच्यावर संपूर्ण कुटुंबाचं जीवन अवलंबून आहे अशा समिंदराला या दिवशी प्रेमानं नारळ अर्पण केला जातो आणि म्हटलं जातं, आता जरा सबुरी न घे बाबा. रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखानं समुद्र किनारा फुलतो. नारळ अर्पण करून नव्या मोसमासाठी होडी समुद्रात सोडण्याची ही प्रथा. महिलांसाठी या दिवसाचं खास महत्व आहे. भारतीय संस्कृतीत भाऊ बहिणीच्या नात्याचं असलेलं महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. भावाला राखी बांधल्यावर त्याच्याकडून मिळणारी ओवाळणी तिला लाख मोलाची वाटते. भावालाही बहिणीच्या हातचा गोड घास तृप्त करणारा असतो. कितीही बहिणी कमावत्या झाल्या तरी भावाकडून मिळणारं काहीतरी तिला आजही लाख मोलाचंच वाटतं. या सणाच्या निमित्तानं सीमेवर लढणारे सैनिक, अंधशाळा तसंच अनाथालयातील मुलं, मनोरुग्णालयातील रुग्ण, जेलमधील कैदी बांधव आदींना राखी बांधून सामाजिक ऋणानुबंध जोडण्याचे चांगले प्रयत्न आता सुरू झालेत. शिळा सप्तमीची, अग्निदेवाची आणि सप्तर्षींची आंब्याच्या रोपानं पूजा झाली की गोविंदा आला रे गोविंदाचा जल्लोष सुरू होतो. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माच्या पुढच्या दिवशी गोकुळ अष्टमी येते. दहीहंडीची धम्माल आणि बच्चे कंपनीला दहीकाल्याच्या प्रसादाची चंगळ, गोविंदा पथकांचा पराक्रम, त्यात पावसाची सर आली तर आनंदाला नुसतं उधाण येतं. हम भी कुछ कम नाही हे दाखवून देत महिला मंडळांचे गोविंदा पथकही आता मनोरे रचून दहीहंडी फोडताना दिसतात.

रूप उत्सवाचं स्वरूप व्यापक होत असलं तरी याच्या सांस्कृतिक गाभ्याला धक्का लागणार नाही याची मात्र आपण सर्वांनीच काळजी घ्यायला हवी आहे. श्रावणाला निरोप देताना येते पिठोरी अमावास्या. आईच्या हातचं वाण घेताना लहानपणी मज्जा वाटायची. मुलांची आजही वाणातल्या पुऱ्यांवर नजर असते. पाठचा भाऊ आणि पोटचा मुलगा यांच्या रक्षणासाठी महिला हे व्रत करतात. शेतकऱ्यांसाठीही हा महत्वाचा सण असतो. त्याच्या कुटुंबाचा घटक म्हणून, त्याचे मित्र म्हणून, सहकारी म्हणून वावरणाऱ्या जीवाशिवाच्या बैल जोडीला विश्रांती देण्याचा हा दिवस, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. बैलांना आंघोळ घालायची, शिंगांना रंग द्यायचा, सजवायचं, अंगावर झूल चढवायची आणि संध्याकाळी सवाद्य मिरवणूक. त्यानिमित्तानं गाव एकत्र येतो.

श्रोते हो, श्रावण महिना सुरू झालाय, सण उत्सव यांची रेलचेल आनंद जरूर घेऊया, पण थोडं पर्यावरणाचं भान ठेवून हे सगळे सण साजरे करताना प्लास्टिकचा वापर टाळूया, ध्वनी प्रदूषणामुळे समाजाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊया. निसर्ग खरं तर आपल्याला शिकवत असतो, आपण उघडे डोळे ठेवून ते टिपूया. या उत्सव रंगात माणसानं असं सृष्टीलाही गुंफून घेतलंय, नवे सृष्टीच्या ऋतुसंबंध उत्सवाचा आपणही एक भाग आहोत असं भान व्यक्त केलंय. आपणही ते भान आजच्या काळात बाळगूया. आपण नाचतो, गातो आणि व्यक्त करतो ऋतुभान, पण न बोलणारी झाडं आपल्याहून अधिक सुंदरपणे ते व्यक्त करतात. आपणही ऋतुभान समजावून घेऊन वागूया आणि श्रावणोत्सव साजरा करूया.

मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला फोन करून, पत्र पाठवून अथवा मेसेज करून तुम्ही जरूर कळवा, किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच मेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं 600 तज्ञांना कार्यमुक्त करून आणि नवीन तज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटांमध्ये फेरबदल केले आहेत अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावर दिली आहे. उत्तरपत्रिका तपासणी अधिक सुरक्षित करण्यासाठी 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच एनटीए पुढील 2 ते 3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्यानं नियुक्ती करणार आहे. या व्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं स्थलांतरित करून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. आगामी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निर्देशानुसार एनटीएनं घेतला आहे. एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं फास्टॅग अंतर्गत स्थानिक मासिक पासची व्याप्ती वाढवली असून आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर ही सोय उपलब्ध असेल. या ऍपच्या ऑनलाईन सुविधेमुळे पात्र प्रवाशांना राजमार्ग यात्रा या मोबाईल माध्यमातून मासिक पास काढता येईल. यामुळे टोल नाक्यांवर जाऊन आवश्यक कागदपत्र प्रत्यक्षपणे सादर करण्याची गरज राहणार नाही. टोल वसुलीच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास अधिक सुलभ करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. भारत आणि सिंगापूर दरम्यान होणाऱ्या 2 दिवसांच्या मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या शिष्टमंडळासह सिंगापूर इथं दाखल झाल्या. सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांचा समावेश आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यातील उच्चस्तरीय आर्थिक सहकार्यासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ असलेल्या या परिषदेत प्रगत उत्पादन, दळणवळण सुविधा, डिजिटायझेशन, आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्र, कौशल्य विकास आणि शाश्वतता या क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. दरम्यान परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री विवियन बालकृष्ण यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी बालकृष्णन यांच्यासोबत सिंगापूरमधल्या भारताच्या उच्चायुक्तालयाच्या नवीन चान्सेरी संकुलाची पायाभरणी केली. हे संकुल भारत आणि सिंगापूरच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या नव्या युगाचं प्रतिबिंब ठरेल असा विश्वास जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्पदंश हा अधिसूचित आजारांच्या यादीत समाविष्ट झाल्याचं महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. गडचिरोलीमधल्या जपतलाई गावातल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांवर देखरेख तसंच उपचार सुनिश्चित करता येतील. विषरोधक औषधांच्या उपलब्धतेचंही नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यूंशी संबंधित ठिकाणं, परिस्थिती आणि ऋतू यासारख्या घटकांचा अभ्यास करून सरकार स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणार आहे. झारखंडमध्ये गैरप्रकारांचे आरोप झालेल्या 22 भरती परीक्षा तिथल्या राज्य शासनानं रद्द केल्या आहेत. तसंच 23 परीक्षांमध्ये गैरप्रकारांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात काल अधिसूचना जारी करण्यात आली. परीक्षांमध्ये औषध निरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, उपजिल्हाधिकारी, दंतवैद्य, सहाय्यक अभियंता आदींच्या भरतीसाठीच्या परीक्षांचा समावेश आहे. जेपीएससी आणि जेएसएससी मधील या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी काल उपोषण मागे घेतलं. सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांची निवड झाली आहे. राय यांना 822 मतं मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अनुपमलाल दास यांना 451 मतं मिळाली. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात गॉल इथं सुरू असलेला कसोटी सामना आज भारतानं जिंकला. सामन्याच्या आजच्या 5व्या दिवशी श्रीलंकेनं दुसऱ्या डावात सर्व गडी बाद 206 इतकीच धावसंख्या उभारली. विजयासाठी श्रीलंकेसमोर 1372

धावांचं आव्हान होतं। हा भारतीय संघाचा 600वा कसोटी सामना होता। बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत आज नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर दुसऱ्या फेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे। या जोडीनं मकाऊच्या लिओंग इयोक चोंग आणि एन जी वेंगची यांचा 21-11 असा सरळ सेटमध्ये पराभव केला। तसंच पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनंही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे। स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ॲडम प्रिंगल या जोडीनं सामन्यातून ऐनवेळी माघार घेतल्यानं सात्विक आणि चिराग यांना प्रत्यक्ष सामना न खेळताच उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळालं। हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे। भारतानं पहिल्या सामन्यात वेल्सचा पराभव केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडसमोर हार पत्करली। आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत जाण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल। नेदरलँड्समध्ये एम्स्टेलविन इथं आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 हा सामना सुरू होईल। गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात बनावट दारू प्यायल्यानं 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे। या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिक सूत्रांनी दिली आहे। हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। सिरमौर जिल्ह्यातील काफोटो जवळील खाणकाम क्षेत्रात काल दरड कोसळण्यानं 3 मजुरांचा मृत्यू झाला। घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरिता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला निर्देश। फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध। भारत आणि सिंगापूर दरम्यान मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांसह प्रतिनिधीमंडळ रवाना। महाराष्ट्रात अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश। आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारतानं 165 धावांनी जिंकला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी एकाला अटक. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारताने 165 धावांनी जिंकला. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज एनटीए म्हणजे राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार यांनी न्यायालयाला दिली. मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीने केली होती, त्याच्याशी न्यायालयाने सहमती दर्शवली. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं 600 तज्ञांना कार्यमुक्त करून आणि नवीन तज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने समाज माध्यमावर दिली आहे. उत्तरपत्रिका तपासणी अधिक सुरक्षित करण्यासाठी 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच एनटीए पुढच्या 2 ते 3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करणार आहे. त्याव्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं स्थलांतरित करून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग अंतर्गत स्थानिक मासिक पास सुविधेची व्याप्ती वाढवली असून आता देशभरातल्या 121 टोलनाक्यांवर ही सोय उपलब्ध असेल. या ऍपच्या ऑनलाईन सुविधेमुळे पात्र प्रवाशांना राजमार्ग यात्रा या मोबाईल माध्यमातून मासिक पास काढता येईल. त्यामुळे टोल नाक्यांवर जाऊन आवश्यक कागदपत्र प्रत्यक्षपणे सादर करण्याची गरज राहणार नाही. टोल वसुलीच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास अधिक

मदत करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. राज्य सरकारने अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंश समाविष्ट केला आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. गडचिरोली जिल्ह्यात जपतलाई इथल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांवर देखरेख तसंच उपचार सुनिश्चित करता येतील. विषरोधक औषधांच्या उपलब्धतेचं नियोजनही अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यूंशी संबंधित ठिकाण, परिस्थिती आणि ऋतू यासारख्या घटकांचा अभ्यास करून सरकार स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणार आहे. सर्पदंश प्रतिबंध, प्रथम उपचार आणि वेळेवर रुग्णालयात दाखल होण्याचं महत्व याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आल्याची माहितीही आंबेडकर यांनी दिली. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत नियमित परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येईल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येऊ शकतील. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याची मोहीम परिवहन विभाग उद्यापासून सुरू करणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ही माहिती दिली. मराठी न येणाऱ्या वाहन चालकांना सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यात मराठीचं शिक्षण घेतलं नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतरही मराठी न येणाऱ्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 9 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना काल दुपारी पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विनंती आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं असून लवकरच आपण पिंपळवंडी इथे भेट देऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. राज्य विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचा नांदेड दौरा आजपासून सुरू होत असून येत्या 21 ऑगस्टपर्यंत हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जिल्ह्यातल्या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, विकास कामं, कल्याणकारी उपक्रम तसंच विभागनिहाय प्रलंबित बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. या समितीत 15 आमदारांचा समावेश आहे. राष्ट्रीय डीएनए आणि बायोमेट्रिक ओळख प्रणाली स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकार आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडून जबाब मागवला आहे. हरवलेल्या आणि सुटका करण्यात आलेल्या मुलांची वैज्ञानिक ओळख पटवणं, त्यांचा शोध घेणं आणि त्यांची कुटुंबाशी भेट घडवून आणणं सोपं व्हावं यासाठी ही प्रणाली स्थापन करण्याचे आदेश सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. श्रीलंकेत गॉल इथं खेळलेल्या 600व्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावात 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 4-84 अशी झाली होती. पहिल्या डावात 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारने दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या फेरीत या जोडीने मकाऊच्या लियोंग इओक चोंग आणि एनजी वेंगची यांचा 21-11, 21-11 असा सरळ गेममध्ये पराभव केला. तसंच पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनेही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ऍडम प्रिंगल या जोडीने सामन्यातून ऐनवेळी माघार घेतल्यानं सात्विक आणि चिराग यांना प्रत्यक्ष सामना न खेळता उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळालं.

नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यांमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. आज सकाळी 9 वाजता नाशिकच्या पेठ तालुक्यात गोंदे करंजाळी भायगाव देवगाव आडगाव भुवन एकदरे परिसरात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. त्यात कोणतीही जीवितहानी अथवा मनुष्यहानी झालेली नाही असं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयाच्या अभ्यास दौऱ्यात धाराशिवसह वाशिम गडचिरोली आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या पत्रकारांनी काल नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी यांच्याशी संवाद साधला. यावेळी पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक जयदेवी पुजारी आणि माध्यम अधिकारी श्रियांका चटर्जी उपस्थित होत्या. या 4 जिल्ह्यात धार्मिक आणि वनपर्यटनातून रोजगार निर्मिती, कॅन्सर स्क्रीनिंग सेंटरची मागणी, बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ, हळद प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन आणि उद्योगांसाठी सवलती या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत या जिल्ह्यांच्या विकासासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत नीती आयोगाने दिले. हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा सामना.

फळ प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन आणि उद्योगांसाठी सवलती या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत या जिल्ह्यांच्या विकासासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत नीती आयोगाने दिले. हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात वेल्सचा पराभव केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडसमोर हार पत्करली. आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत जाण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. नेदरलँड्समध्ये एम्स्टेलविन इथं आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 हा सामना सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी एकाला अटक. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारताने 165 धावांनी जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे। संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत। युवक मित्रांसाठी आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित कार्यक्रम सादर करत आहोत युववाणी।
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फ्रेम पलीकडचं करिअर विश्व याविषयी ज्येष्ठ छायाचित्र पत्रकार श्रीकांत वाघ यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद। सादर करते धीरज केदारी।

0: आणि कौशल्याच्या जोरावरही या क्षेत्रात यश कसं मिळवता येतं? कारण फोटोग्राफी हा नक्कीच स्किल बेस्ड प्रोफेशन आहे, याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: केवळ अनुभव आणि एक कलात्मक शास्त्रोक्त त्याचं प्रशिक्षण, बरेच कोर्सेस घेतलेले आहेत, बरेच विद्यार्थ्यांना शिकवलं, तर त्याच्यात आम्ही माझं एक नेहमीचं वाक्य असतं की फोटोग्राफी ही 100% शास्त्र आहे आणि 101% कला आहे. तर हे दोन्ही बरोबर जाणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे एकमेकाला धरून जाणाऱ्या गोष्टी आहेत. जर त्यातलं शास्त्र तुम्हाला नीट माहीत असेल तर ती तुम्ही कला म्हणून नीट वापरू शकता. म्हणजे कोणतीही गोष्ट ही फोटोग्राफीच असं नाही. तर त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की तांत्रिक शिक्षण आवश्यक आहे, का तर मी नक्की म्हणेल की घ्यायलाच पाहिजे. म्हणजे तांत्रिक शिक्षण हे अत्यावश्यक आहे. टेक्निकल तुम्ही शिकणं, म्हणजे तुम्ही म्हणजे कुणी ज्याला फोटोग्राफीमध्ये यायचं आहे, मग ते हौशी म्हणून येऊ द्यात, फोटो जर्नलिस्ट म्हणून येऊ द्यात, कुठल्याही क्षेत्रात, किंवा त्याला सिनेमा फिल्म मेकिंग करायचे तरी सुद्धा तुम्हाला ते टेक्निकल माहीत असेल, त्यातले वर्ड्स असतात, काही तांत्रिक शब्द असतात प्रत्येक क्षेत्रामधले, तर ते तुम्हाला माहीत नसेल तर मग त्या क्षेत्रात तुम्हाला प्रगती करता येत नाही.
0: बरोबर.
1: आणि तंत्रावर जेवढी तुमची हुकूमत असेल त्यानुसार मग तुम्ही त्यात कला ओतू शकता.
0: अगदीच.
1: आणि मग हळूहळू तुमचा अनुभव जसा वाढेल तसं तुम्ही तांत्रिक याच्यावरती सुद्धा मात करू शकता.
0: नक्कीच.
1: याचं एक खूप सुंदर उदाहरण यासाठी द्यायला पाहिजे. एक फोटोग्राफर नव्हते ओरिजिनली, ते पेंटर होते.
0: बरं.
1: तर सत्यम शिवम सुंदरमची फोटोग्राफी त्यांनी केली, असे ती जिनतामन ते हे घेऊन जाते बघा डोक्यावरती. तर त्यांना मग ही ऑफर आल्यानंतर मग त्यांनी फोटोग्राफी म्हणजे एक कॅमेरा घेतला आणि कॅमेरा त्यांनी ऍज अ ब्रश जसं वापरतो पेंटिंग तसं वापरला. पण काही मित्रांना विचारून की बाबा हे ॲपर्चर काय असतं, शटर स्पीड, थोडं तांत्रिक हे घेतलं आणि मग त्यांनी ते कॅमेरा पेंटिंग सदृश्य ब्रश सारखा वापरला. तर तसंही करता येतं. तर सांगायचं शेवटी असं की टेक्निकली तुम्हाला नॉलेज हे असायलाच पाहिजे. मग टेक्निकल कडून तुम्ही ती कलात्मकता कशी वापरायची आता ते व्यक्ती सापेक्ष आहे, तो कशा तऱ्हेने ती तंत्र कलेकडे नेतो, ते असं दोन्ही आहे म्हणजे याच्यामध्ये.
0: नक्कीच. सर, मला पुढे तुम्हाला असं विचारायचं आहे की एखाद्या छायाचित्रातून प्रभावी कथा सांगण्यासाठी फोटोग्राफर मध्ये कोणती दृष्टी असावी? जसं मी सुरुवातीला म्हटलं की एव्हरी फोटोग्राफ टेल्स अ स्टोरी, तर तुम्हाला काय वाटतं एखाद्या छायाचित्रातून प्रभावी कथा सांगण्यासाठी फोटोग्राफर मध्ये कोणती दृष्टी असावी? आणि पूर्वी फोटोग्राफी आणि आता डिजिटल फोटोग्राफी आहे ज्याविषयी आपण आताच बोललो, तर यामुळे कोणते चांगले आणि वाईट बदल या फोटोग्राफी उद्योग क्षेत्रामध्ये घडून येत आहेत, याविषयी तुम्हाला काय वाटतं?
1: पहिला प्रश्न असा आहे की म्हणजे कोणते आवश्यक गुण म्हणता येतील आपल्याला फोटोग्राफरचे, की चांगला फोटो, चांगली फोटो स्टोरी कशी निर्माण होऊ शकते. आणि एक फोटो टिपला की ती एक प्रकारची हिस्ट्री होऊन जाते, कारण परत तसा क्षण येण्याची शक्यता कमी असते.
0: बरोबर.
1: तर मी स्टुडंटला शिकवतानाही एक वाक्य नेहमी सांगतो, साहिर लुधियानवी आमचे दैवत आहेत, मोठे कवी, शायर, गीतकार होते, तर त्यांचं एक वाक्य आहे, क्यू देखे उस दुनिया को दुसरो की नजर से हम, क्यू देखे इस दुनिया को दूसरो की नजर से हम, ले देखे अपने पास एक नजर ही तो है, ले देखे अपने पास एक नजर ही तो है. तर प्रत्येक कलाकाराकडे स्वतःची अशी एक नजर असते, किंबहुना ती असावी. जर ती स्वतःची एक नजर असेल तर तो मग समोरची काय घटना आहे, जो काही प्रसंग, जो काही दृश्य आहे, तो त्याच्या नजरेने वेगळं टिपू शकतो. तर एखाद्या कार्यक्रमात काय होतं की जेवढा मोठा कार्यक्रम तिथे तेवढे जास्त फोटोग्राफर असतात. तर मला आठवतंय की आळंदीला साहित्य संमेलन होतं, शांता शेळके अध्यक्ष होत्या, तर शांता शेळकेंची मैत्री म्हणजे लता मंगेशकर, तर ती पण होती, म्हणजे तिने शांताबाईंनी लता मंगेशकरांनाही बोलवलं होतं, आणि शरद पवार पण होते उद्घाटक. आणि अर्थात त्यावेळेची ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी होती त्यावेळेला, तर त्याच्यातून तुम्हाला ती स्टोरी पण मिळवायची, ते दीप प्रज्वलनाचा चांगला फोटो पण घ्यायचा आहे, सगळे चेहरे आले पाहिजेत स्टेजवरचे. आता एखाद्याचे ॲपर्चर यावेळेला 8 असेल, दुसऱ्याने 11 ठेवला असेल, एकाने 5.6 ठेवला असेल, प्रत्येकाचा शटर स्पीड वेगळा असेल, अँगल वेगळा असेल.
0: बरोबर.
1: कुणाला शरद पवार व्यवस्थित दिसत असतील, कुणाला लता दीदी व्यवस्थित दिसत असतील, पण प्रत्येकाला म्हणजे तो फोटो चांगला मिळवण्याची आस असतेच. अजून एक उदाहरण सांगेल मी इथलंच, FTIचं आहे, अमोल पालेकरांचं. तर त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो, म्हणजे बरेच जण होते, तरी 7-8 फोटोग्राफर असतील, तर त्यावेळेला

0: मी फोटोग्राफी करत होतो म्हणजे प्रेससाठी, तर त्याच्यात आम्हाला अशी सवय असायची की ऑफबीट फोटो की जे इतर पेपरमध्ये छापून येणार नाही ते आफ्टर पेपरमध्ये आला पाहिजे. तर मी एक अँगल असा केला की मी अमोल पालेकरांच्या मागे गेलो आणि अमोल पालेकर बोलतायत, माईक दिसतोय आणि ऑडियन्स दिसतंय, असे फोटो काढले मी. पण दुसरे एक दोघं फोटोग्राफर होते, त्यांनी सेम माझी कॉपी केली.
1: अरे
0: आता माझी कॉपी केल्यामुळे मग माझी ती अपबीटपणा गेला ना निघून. मग अजून एक गुण म्हणजे पेशन्स, संयम हा प्रचंड, आणि प्रतीक्षा करणे त्या क्षणाची. मी म्हटलं नाही मला अमोल पालेकर आणि विद्यार्थी ऑफबीट फोटो हवाच आहे. मी एकटा थांबलो होतो, कार्यक्रम संपल्यानंतर एफटीआयच्या आवारात अमोल पालेकर बाहेर आले आणि विद्यार्थ्यांची गप्पा मारत होते. तर मी विद्यार्थ्यांचं पाठ मोरीत अशी फक्त डोकी घेतली आणि त्या डोक्यांमधून अमोल पालेकरांचा चेहरा दिसतोय आणि ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत, असा फोटो मी घेतला आणि मग तो दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून आला. तर मग त्याची ती वाहवा होणे आणि अरे क्या बात आहे, म्हणजे इतर पेपरमध्ये एकदम साधा सिम्पल तो बोलतोय स्टेजवरून असे फोटो आणि माझा फोटो एकदम वेगळा. तर असे तुम्हाला ती पेशन्स म्हणजे प्रतीक्षा करण्याची सवय, संयम असायला पाहिजे.
1: सर पुढे आपण वळूयात फोटोग्राफी सोबत व्हिडिओग्राफी, एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट क्रिएशन यासारखी कौशल्य शिकणे हे तरुणांसाठी, आपल्या युवक मित्रांसाठी किती फायदेशीर ठरू शकतं, याविषयी आपलं मत काय?
0: नक्कीच नक्कीच. आता आम्ही ज्या काळात होतो तेव्हा म्हणजे फिल्म फोटोग्राफी आज त्यावेळेला विषय होता, पण एका दृष्टीने खूप वाश झालं फील्ड म्हणजे फोटोग्राफीमध्ये. डिजिटल युग ज्याला म्हणतो आपण, तर ते DSLR म्हणजे पूर्वीच्या कॅमेराला आम्ही SLR म्हणायचो, सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेरा. तर तो आता DSLR म्हणजे डिजिटल सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेरा असं त्याचं नवीन नामकरण झालेलं आहे. एक कॅमेरा म्हणजे तुम्ही त्याचं PhD करू शकता एवढी फंक्शन्स आता तुमच्या त्या कॅमेऱ्यामध्ये. आमच्या पूर्वीच्या कॅमेऱ्यामध्ये काय नाही, शटर स्पीड, ॲपरचर आणि तो काय ISO म्हणजे ते सुद्धा ते रोलमध्ये यायचा, रोल टाकायचा. आता ISO ही त्याच्या कॅमेऱ्यामध्येच, सगळं त्याच्यामध्येच आहे. इतकं फास्ट एक कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला करता येऊ शकतो की स्काय इज द लिमिट. याचं कारण असं आहे की तुम्ही कुठल्या फील्डमध्ये काम करताय, म्हणजे तुम्ही फिल्म मेकिंग करताय का तुम्ही फूड फोटोग्राफी करताय, पोर्ट्रेट फोटोग्राफी करताय का मॉडेलिंग करताय, तर त्या त्या फील्डनुसार त्याच्या कॅमेऱ्यामधली जी फंक्शन्स आहेत ती तेवढीच तुम्हाला उपयोगी येतात. मग सगळीच फंक्शन एकानेच वापरावी किंवा वापरली जातील त्याच्याकडून याची शक्यता खूप कमी आहे. पण ती माहिती असायला पाहिजे किमान. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी की आम्ही जर्नलिझमच्या विद्यार्थ्यांनी सांगतो की माल फंक्शनिंग हा एक प्रकार आला AI मुळे वगैरे, की चेहरे बदल करणे वगैरे, तर याच्यापासून मात्र तरुणांनी दूर राहायला पाहिजे. तर एडिटिंग हे आम्ही नेहमी सांगतो, मी पूर्वीही सांगायचो की जेवढं आवश्यक आहे तेवढंच केलं पाहिजे. अति एडिटिंग केलं तर त्या ओरिजिनल फोटोमधली सगळी गंमत निघून जाते, म्हणजे त्यात एक प्रकारचा कृत्रिमपणा येऊ शकतो. म्हणजे जी कॅन्डिड कॅन्डिड आता ते जो शब्द प्रचलित झाला, तर कॅन्डिड म्हणजे आम्ही त्या काळेला म्हणायचो नॅचरल फोटो. तर ती नॅचरलनेस मध्ये जो गोडवा आहे, जे सौंदर्य एस्थेटिक ज्याला म्हणतो इंग्लिश आजच्या भाषेमध्ये, तर ते सौंदर्य नॅचरलमध्ये आहे. तर एखाद्या गोष्टीचं फार एडिटिंग करण्यामध्ये पॉईंट नाही, निदान फोटोमध्ये तरी मी म्हणतो, आणि व्हिडिओमध्येही तसंच आहे. पण ही जी सगळी स्किल आहेत ती नवीन व्यवसायासाठी आणि फोटोग्राफीतून आणखी वेगळं, म्हणजे एखादं शॉर्ट फिल्म बनवू शकतो त्याच्यातून. तर जसे आता काही अष्टपैलू असतात, जसे पु ल देशपांडे, किशोर कुमार, की सगळं ते करायचे, हे पण ते पण, गाणे पण, अभिनय पण, तसंच एखादा फोटोग्राफर करू शकतो. फोटोग्राफी पण करतोय, शूटिंग पण, व्हिडिओ शूटिंग पण तोच करतोय, अँकरिंग पण तो करतोय. पण अशी उदाहरणं कमी आहेत, पण करता येऊ शकतं नक्कीच.
1: आणि ते शिकणं सुद्धा एक स्किलच आहे आणि त्याचाही उपयोग होऊ शकतो.
0: होऊ शकतो. हो,
1: पत्रकारिता आणि फोटो जर्नलिझम यांचा परस्पर संबंध कसा आहे? फोटो जर्नलिझम म्हणजे नेमकं काय आहे आणि या क्षेत्रामध्ये करिअर जे तरुण तरुणी करू इच्छितात तर त्यांच्यामध्ये कोणती कौशल्ये असणं आवश्यक आहे, कारण तुम्ही देखील त्याच बॅकग्राऊंड मधले आहात, तर तुम्ही काय गाइडन्स कराल?
0: गेली म्हणजे 1988 ते आतापर्यंत म्हणजे जवळजवळ 38 वर्ष पत्रकारिता आणि फोटोग्राफी असं दोन्ही सायमल्टेनियसली

0: करतोय की मी दोन्ही कोर्सेस केले, लेखनाचा पण म्हणजे फोटो जर्नलिझम पण पदवी का केली आणि फोटोग्राफी पण शिकलेलो आहे. तर एक तर चित्रकार असल्यामुळे फोटोग्राफी शिकलो आणि मी कवी असल्यामुळे गझल वगैरे लिहित असल्यामुळे लेखनाची ती आवड होती. तर त्याच्यात आणखी वाट काय करता येईल म्हणून मी जर्नलिझम केलं.
1: ओके.
0: आणि त्या दृष्टीने मग मी माझा प्रवेश लवकर झाला त्यामुळे, कारण दोन्ही स्किल माझ्याकडे होत्या. त्या प्रशिक्षणामुळे काय होतं, खाचा खोचा तिथल्या समजतात आणि मग पुढे तुमच्या जी काही कल्पना शक्ती ती नंतरचा भाग आहे. पण ते खाचा खोचा कळल्यामुळे उलट तुम्हाला तुमच्या कलात्मकतेला जास्त वाव मिळू शकतो. फोटो जर्नलिस्ट म्हणजे कॅमेरा म्हणजे आहे तोही जर्नलिस्टच असतो.
1: बर.
0: म्हणजे त्याला ती आम्ही त्याला म्हणतो की न्यूज सेन्स ज्याला म्हणतात, तो न्यूज सेन्स त्याला असावा लागतो. फोटो जर्नलिस्ट एकदम अष्टावधानीने अलर्ट असावं लागतं सतत की काय घडतंय ते पटकन टिपायचं आहे. एक सेकंदही तुम्ही उशीर लावला की तो तुमचा शॉट जाण्याची शक्यता असते.
1: सर, पुढे मला तुम्हाला असं विचारायचं आहे की डिजिटल मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, ऑनलाईन न्यूज प्लॅटफॉर्म्स आहेत, तर या सगळ्या गोष्टींमुळे फोटो जर्नलिस्टच्या कामाचे स्वरूप कसे बदलले आहे?
0: काय होतं की खूपच म्हणजे हे डिजिटल युगामध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड खूप वेगाने आता बदलत आहे की सतत इतके बदल होत असतात की ते सतत अपडेट राहावं लागतं. म्हणजे डिजिटली तुम्हाला त्या गोष्टीची सतत नवीन नवीन नॉलेज घेत राहावं
1: लागतं.
0: पण एका दृष्टीने असा फायदा झालेला आहे याच्यामध्ये, आपण म्हणतो ना की जिथे समस्या आहे तिथे संधी असते. उलट डिजिटल युगामुळे काही कामं कमी झाली तर काही कामं वाढली, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. त्याचे ड्रॉबॅक पण आहेत आणि फायद्याच्या पण गोष्टी आहेत. समजा तुम्ही हे लग्नाचे प्रिंटआउटच नाही काढले, अल्बमच नाही बनवला, म्हणजे हार्ड कॉपी त्याची जर तुमच्याकडे प्रिझर्व केली नसेल किंवा निदान पेनड्राईव्ह येणं फोटोग्राफरने दिला तुम्हाला तर त्याचे तुम्ही तीन चार ठिकाणी ठेवा, म्हणजे हे खर्च वाढलाच ना. म्हणजे उलट पूर्वीच स्वस्त होतं, एकच अल्बम बनवला की तो 20 वर्ष 50 वर्ष बघितला जायचा. पण आता हे करप्ट होणे, फाईल करप्ट होणे हा एक डेंजर प्रकार आहे. 150 फोटो काढले तर त्यातले महत्वाचे 40-50 फोटोचा तरी तुम्ही अल्बम करून ठेवला हवे.
1: आणि सर, या सगळ्यामध्ये आता डिजिटल मीडिया जसं वाढलंय तर यामध्ये नैतिकता म्हणा किंवा एक प्रायव्हसी ज्याला आपण म्हणतो तर याचा देखील खूप प्रश्न येतो. खूप फोटोज अपलोड होतात वेबसाईट्स वरती म्हणा किंवा एकूणच इंटरनेट वरती, तर फोटो जर्नलिझम मध्ये काम करताना नैतिकता, सत्य आणि संवेदनशीलता, तर याचे देखील काय महत्व आहे तुमच्या दृष्टीने, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हा, जसं आता आपण बोललो की डिजिटलचे त्याचे ड्रॉबॅक आहेत, तर आता आणखी AI आलंय, त्याच्यामध्ये ते चेहरे बदलणे हे करणे अशा खूप गोष्टी येत आहेत. तर त्यामुळे सुद्धा आता महिला किंवा मुली सुद्धा कित्येक वेळेला फोटो द्यायला वगैरे घाबरतात किंवा त्यांनाही अलर्ट केलं जातं की सोशल मीडियावर फोटो टाकू नका, तुमचे तुमचे फोटोचा मिसयूज होऊ शकतो. तर फोटो जर्नलिस्टनी किंवा फोटोग्राफरनी यापासून दूर राहायला पाहिजे. निदान आपण त्याच्यात नाही आहोत ना किंवा आपण त्या गोष्टी न करणे हे चांगलं आहे, तर ती नैतिकता पाळणं अत्यावश्यक आहे.
1: अगदीच, म्हणजे जसं आपण पहिलं देखील म्हटलं की जितकं अपडेट होतंय तितके त्याचे ड्रॉबॅक्स देखील आहेत आणि आपण फक्त ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच घेणं गरजेचं आहे. सर, मला मुलाखतीमध्ये पुढे जात असताना तुम्हाला असं विचारायचं आहे की मोबाईल फोटोग्राफी आणि प्रोफेशनल फोटोग्राफी, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की हल्ली तर सगळेच जण फोनमध्येच फोटोज काढतात, तर या ज्या दोन फोटोग्राफीज आहेत तर यामध्ये मूलभूत फरक काय आहे, आणि आज AI आणि मोबाईल कॅमेराच्या काळात प्रोफेशनल फोटोग्राफीची गरज आणि महत्व हे कसं टिकून आहे, तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: बहुतेक लोकांच्या खिशाला असं पेन लावलेला असतो, याचा अर्थ ते लेखक नाहीयेत.
1: बरोबर.
0: तर तसंच मग तुमच्याकडे मोबाईल असो नाही ते DSLR असो, म्हणजे तुम्ही फोटोग्राफर आहात असं नाहीये. तुम्ही जसं म्हटलं की मोबाईल, तर मोबाईल फोटोग्राफी आणि DSLR फोटोग्राफी याच्यामध्ये प्रचंड प्रचंड फरक आहे. मोबाईल फोटोग्राफीमध्ये आजच्या घडीला तरी बऱ्याच लिमिटेशन्स आहेत की त्याचे ग्रेन्स फाटणे किंवा मोठे एनलार्जमेंट करता येत नाहीत.
1: बरोबर.
0: तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की झूम इन झूम आउट या गोष्टीमध्ये मर्यादा पडतात, वाईड अँगलमध्ये मर्यादा पडतात. तर या गोष्टी तुम्हाला DSLR मध्ये या गोष्टी होत नाहीत, लिमिटेशन एवढी नसतात. तुम्हाला भारी काम करायचं, क्वालिटेटिव्ह काम करायचं दर्जेदार, तर मात्र तुम्हाला डिजिटल कॅमेरा म्हणजे डीएसएलआर घ्यायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला

0: खूप चांगलं काम करता येऊ शकतं. मोबाईलमध्ये लिमिटेशन्स येतात, तो जसा असेल तसा तुम्हाला वापरायचा आहे.
1: बरोबर.
0: आणि डिजिटल कॅमेऱ्यामध्ये तुम्ही मॅन्युअली फोटोग्राफी करू शकता की तुमच्या मननेनुसार कॅमेरा वागणार आहे.
1: बरोबर.
0: शेवटी फोटोग्राफी आपण असं म्हणतो ना, कलात्मकता, भावना आणि कम्युनिकेशनचं साधन आहे. मी फोटोमध्ये काय आहे ते नाट्य सुद्धा आहे, वक्तृत्व सुद्धा आहे, संगीत सुद्धा आहे, नादमयता आहे, भावनात्मकता आहे. तर ती सगळी एका फोटोमध्ये तुम्हाला व्यक्त करायचं आहे. तर तिथे मात्र मग तुम्हाला तो डिजिटल कॅमेराच उपयुक्त आहे.
1: सर, तुम्ही गेली 38 वर्ष या क्षेत्रामध्ये आहात आणि आपण विद्यार्थ्यांना फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी शिकवत आहात. आजच्या तरुणांच्या कौशल्यांमध्ये आणि त्यांच्या दृष्टिकोनामध्ये कोणता बदल घडलाय असं तुम्हाला वाटतं?
0: तर हे अगदी संख्यात्मक 100% सगळेच एक साथ असेच आहे असं म्हणणं चुकीचं आहे. पण मोठा बदल म्हणजे पेशन्स खूप कमी झालेले आहेत. कारण आत्ताचे युग एकदम फास्ट झालेलं असल्यामुळे पटकन सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत, पटकन नॉलेज मिळायला पाहिजे, असे म्हणजे ती घाई खूप असते.
1: बरोबर.
0: पण 2 महिने सुद्धा शिकायला पाहिजे विद्यार्थ्यांना. अरे बापरे, एवढं कशाला शिकायचं? तर थोडीशी पेशन्स ठेवणं, म्हणजे सगळेच नाही म्हणत आहे मी, पण बहुतांशी पेशन्स कमी झाला. म्हणजे फास्ट कसं नॉलेज त्यांना ग्रहण करायचं आहे.
1: बरोबर.
0: तर तो एक भाग झालेला आहे. आणि आणखी एक गोष्ट की व्हिज्युअलायझेशन, म्हणजे समोर जे घडतंय ते आता यानंतर काय घडू शकेल, ही एक त्याच्यामध्ये ती पॉवर असावी लागते चांगल्या कलाकारा म्हणजे सगळ्याच कलाकारामध्ये ऑब्झर्वेशन. तर ते त्याच्यामध्ये आलं तर तो एक गुण आत्मसात करणे. आणि शिकण्याची की थोडं थांबवून एखादी गोष्ट नीट आत्मसात करणे, पेशन्स ठेवून, संयम ठेवून. तर म्हणजे आजची तरुण पिढी म्हणजे आमच्याही पेक्षा खरं तर फास्ट आहे, लवकर करतात ते आत्मसात, पण थोडं पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. आणि लगेच यश मिळेल याची खात्री अजिबात नाही आहे याच्यामध्ये. तुम्हाला काम करत राहणे हा एकच पर्याय त्याच्यात.
1: सर, मुलाखतीच्या शेवटच्या 2 प्रश्नांकडे आपण आलोय, तर त्याच धर्तीवरती मला तुम्हाला असं विचारायचं आहे की फोटोग्राफी, पत्रकारिता, मास कम्युनिकेशन आहे याचे शिक्षण जे विद्यार्थी घेतात, तर या विद्यार्थ्यांसाठी पुढचे 5 वर्ष 10 वर्ष किंवा येणाऱ्या काही वर्षांमध्ये कोणत्या नव्या संधी उपलब्ध आहेत आणि ते काय काय करू शकतात, तर याविषयी तुम्ही काय गायडन्स करू शकाल?
0: हा, मगाशी जसं म्हटलं की हे फील्ड सतत बदलत राहतंय.
1: बरोबर.
0: तर याच्यामध्ये संधी आहे खूपच, काय इज द लिमिट असं म्हणतो आपण. तर तसं विषय खूप आहेत, म्हणजे डॉक्युमेंटरी फोटोग्राफी आहे किंवा शॉर्ट फिल्म मेकिंग आहे, या गोष्टी ते करू शकतात, स्वतःचं चॅनेल सुरू करू शकतात, मालक होण्याची संधी त्यांना आहे. मग त्याच्यातून अनुभव प्रचंड मिळतात. मग एखाद्याला वाटलं की नाही नाही मी फोटोग्राफी चांगली करतो तर मी फोटोग्राफीच करेल, मी व्हिडिओ शूटिंग नाही करणार. हा पण व्हिडिओचं नॉलेज असणं आवश्यक आहे. तर तसं हे तुम्हाला फ्लेक्झिबल असणं हे फायदेशीर ठरतं.
1: आणि मला असं वाटतं की हल्लीच्या जगामध्ये तुम्ही जितकं जास्त फ्लेक्सिबल असाल किंवा जितके जास्त स्किल्स तुम्ही अक्वायर करता
0: तेवढं तुम्हाला फायदा आहे.
1: तुमच्याकडे आहे तितका तुम्हाला फायदा आहे. सर, मुलाखतीचा शेवटचा प्रश्न आपला, सर फोटोग्राफी हा केवळ छंद न राहता सक्षम करिअर कसा बनू शकतो? आपल्या प्रदीर्घ अनुभवातून फोटोग्राफी क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या आजच्या तरुणांना, आपल्या युवक मित्रांना आपण कोणता संदेश देऊ इच्छिता?
0: एक तर आवड पाहिजे, पॅशन पाहिजे कुठल्याही क्षेत्रामध्ये, तर याच्यामध्ये तर प्रचंड असायला पाहिजे.
1: नक्कीच.
0: हॉबी म्हणून सुद्धा जर तुमच्याकडे ओरिजिनली म्हणजे भरपूर पैसे आहेत गाठीशी, तर तुम्ही हॉबी म्हणून सुद्धा यांच्यात आणखी पैसे कमवू शकता. ट्रेकिंगला गेलेत, किल्ल्यांचे फोटो काढलेत, तर असं पण करता येऊ शकतं की म्हणजे छंद म्हणून सुद्धा तुम्ही याच्यामध्ये पैसे कमवू शकता, नाव कमवू शकता. आणि असं म्हणतात ना की एकदा तुमचं नाव झालं ना की मग पैसे आणि काम तुमच्या मागे पळत येतं. तर आणि फोटो जर्नलिझम मध्ये एक फायदा असा होतो की आपलं नाव छापून येतं की एक वृत्तपत्र 1 लाख कॉपी 2 लाख कॉपी छापतात आणि त्याच्यात खाली आपलं नाव येतं की छाया श्रीकांत वाघ किंवा पिक्चर बाय श्रीकांत वाघ. असं खूप भारी वाटायचं. म्हणजे ग्लॅमर एक प्रकारचं, पैसे एक वेळ थोडे कमी असतील, मग ते ग्लॅमरमुळे काय होतं की इतर कामं तुम्हाला मिळू शकतात. एका ठिकाणावरून समजा कमी पैसे आले तर त्याच्यामुळे 4 कामं येतात की हा फोटो कुणी काढलाय, वा एवढा भारी फोटो आहे. तर असंही होतं. म्हणजे युवकांना हेच मी सांगेल की प्रचंड पेशन पाहिजे, पॅशन पाहिजे, किती एक गोष्ट करायची म्हणजे

0: करायची तर लगेच यश मिळेल याच्या मागे न धावता ती सतत करत राहणे, आणि ती तुम्ही जेवढी पॅशनेटली करत राहाल तर यश नक्की मिळू शकतो, एक ना एक दिवस ते मिळणार आहे. आणि जी गोष्ट कराल त्याच्यातलं पूर्ण जेवढं जास्ती नॉलेज मिळवता येईल, आणि आज तर नॉलेजला काय म्हणजे काय तुम्ही नुसतं क्लिक केलं की ते तुमच्या पुढे हजर आहे, खरं नॉलेज पुस्तकात तुम्हाला 100% मिळणार आहे. तुम्ही पुस्तकं वाचणं किंवा मूळ ग्रंथ मूळ जिथे आहे तिथे पोचणं गरजेचं आहे. तर हे सांगण्यासारखी गोष्ट की वाचन केलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे, समाज वाचला पाहिजे, जग वाचलं पाहिजे. वाटले तुम्ही कॅमेरा जो आहे तुमचा DSLR तो बॅग मध्ये ठेवा आणि शहरभर फिरा, नुसतं ऑब्झर्व करा कुठं काय दिसतंय काय आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की अरे हा इन्सिडेंट आता घेणं आवश्यक आहे, मग त्यावेळेला कॅमेरा बाहेर काढा आणि मग तो फोटो तुम्ही टिपा. फोटोग्राफरनी सुद्धा रियाज करायचं म्हणजे काय, तर ते मी आता जे सांगितलं ते तुम्हाला नजर पाहिजे आणि आत ती उर्मी पाहिजे की मला हे घ्यायचंय. तर असं बऱ्याच गोष्टी सांगता येतील की हे जर केलं तर नक्की त्याच्यामध्ये यश मिळू शकतं.
1: मित्रांनो, काळ पुढे जात असला तरी छायाचित्रे भूतकाळातील आठवणी वर्तमानात जिवंत ठेवतात आणि पुढील पिढ्यांना इतिहासाच्या दृश्याची ओळख करून देतात. आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाच्या हातात कॅमेरा उपलब्ध असला तरी उत्तम छायाचित्रणासाठी केवळ तंत्रज्ञान पुरेसे नसते, त्यासाठी निरीक्षण शक्ती, संवेदनशीलता, सर्जनशीलता आणि योग्य क्षण टिपण्याची दृष्टी आवश्यक असते. त्यामुळे जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने छायाचित्रांकडे केवळ सुंदर प्रतिमा म्हणून न पाहता त्या प्रतिमेमागची कथा, भावना आणि वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करणे हीच या दिवसाची खरी जाणीव ठरते. सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये येऊन आपला अमूल्य वेळ दिलात, गायडन्स आमच्या युवक मित्रांसाठी दिलात, त्यासाठी मी तुमचे आभार मानते.
0: थँक्यू, धन्यवाद.
1: चला तर युवक मित्रांनो, मी स्वराली आजच्या भागात इथेच थांबते. पुन्हा भेटूया युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फ्रेम पलीकडचं करिअर विश्व याविषयी ज्येष्ठ छायाचित्र पत्रकार श्रीकांत वाघ यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युवकांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सायंकाळचे 6 वाजत आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: handing India a comfortable victory. And with that, we end this news bulletin.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 6:10 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: पण कुठे
1: उद्या?
2: हा घ्या घ्या
3: या या. अरे अंड्या ये ना.
4: हॅलो हॅलो एक मिनिट.
3: काका मौशी मामा दा.

0: चा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प, याविषयी माहिती देणार आहे विद्याधर वालावलकर.
1: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
0: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण.

0: नक्षजीज आर्या आंबेकर आणि सहकलाकारांच्या आवाजातलं हे गीत होतं. चित्रपट हॅशटॅग तदेव लग्नम, क्षितिज पटवर्धन यांचं गीत आणि पंकज पडघम यांचं संगीत होतं. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: मानवनिर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. चित्रपट बाजीरावाचा बेटा, जगदीश खेबुळकर यांचे शब्द होते, संगीत सुधीर फडके यांचं होतं. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत हो चाचा कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. इतरांना मदत करणं हा संस्कार आपल्यावर लहानपणापासून होतो, पण आर्थिक मदत, सामाजिक कार्य या पलीकडे जाऊन अवयवदान हे मोठं मानवतेचं कार्य आहे. अवयवदान दिन किंवा मानवता दिन या गोष्टी या सगळ्यांसाठी समर्पित केलेल्या आहेत. कोणत्याही अपेक्षेशिवाय हीच खरी मानवता असते, आणि अवयवदान हे मानवतेचं मोठं रूप आहे. घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत डॉक्टर हेमा चौधरी, ज्या इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स इथं गेली 30 वर्ष नेत्रविभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसंच फेडरेशन ऑफ ऑर्गॅन अँड बॉडी डोनेशन मुंबईच्या सांगली जिल्ह्याच्या त्या कोऑर्डिनेटर आहेत. विविध सामाजिक संस्थांशी त्या संबंधित आहेत. नमस्कार डॉक्टर, आमच्या स्टुडिओत आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: मला सुरुवातीलाच असं विचारायचं आहे की अवयवदान दोन प्रकारे करता येतं, म्हणजे जीवनपणीही करता येतं आणि मरणोत्तरही अवयवदान करता येतं, तर या दोन्ही विषयी तुम्ही काय सांगाल?
1: अगदी बरोबर आहे. आज ऍक्च्युली ऑगस्ट महिना, 3 ऑगस्ट हा नॅशनल ऑर्गन डोनेशन डे असतो, 13 ऑगस्ट हा वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे असतो. ऍक्ट ऑफ

जर लांब केस आहेत तर ती 12 सेंटीमीटर एवढ्या लांबीचे केस कुठल्या कॅन्सरग्रस्त पेशंटच्या किमोथेरपी नंतर जे काही हेअर लॉस होतो त्यासाठी पण ती गो फॉर कॅन्सर अशी एक संस्था आहे, त्याच्यासाठी ती हेअर डोनेट करू शकते. तर अवयवांचं जर आपण म्हटलं तर 2 किडनीजपैकी आपल्याच नातलगांपैकी म्हणजे जवळच्या व्यक्तींपैकी जर कोणाची किडनी खराब झाली असेल तर 2 किडनीजपैकी 1 किडनी डोनेट करून आपण त्याला जीवनदान घेऊ शकतो. आपल्याला पोटामध्ये एक लिव्हर नावाचा एक ऑर्गन असतो, तो आपल्या फॅमिलीतल्या कोणाचा जर खराब झाला असेल काही कारणानं तर मग तिथे आपण पार्ट ऑफ लिव्हर देऊ शकतो, कारण लिव्हर तर एकच आहे. मग तुम्ही म्हणाल की कसं काय, तर त्याचा छोटासा तुकडा द्यायचा आहे फॅमिलीतल्या व्यक्तीसाठी. मग त्याच्याही शरीरात तो जरी छोटा दिला असेल तरी तो नॉर्मली जेवढा असायला पाहिजे तेवढा वाढतो, आणि ज्यांना दिलाय त्याच्याही शरीरात जेवढा असायला पाहिजे तेवढा वाढतो. अशी रिजनरेशनची एक उत्तम पॉवर असलेला लिव्हर नावाचा आपला अवयव सुद्धा आपण दान करू शकतो. अशा पद्धतीनं आपण जिवंतपणे हे सगळं डोनेशन करू शकतो. मृत्यूनंतर जर तुम्ही म्हणाल तर मृत्यूचे 2 प्रकार मला पहिल्यांदा सांगावे लागतील. एक नॅचरल डेथ ज्याला आम्ही मेडिकल भाषेमध्ये कार्डियक डेथ असं म्हणतो, म्हणजे हृदय थांबल्यामुळे मृत्यू असं साध्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर तिथे आपल्याला टिश्यू डोनेशन होतं. म्हणजे काय, तर तिथे नेत्रदान होतं, कॉर्नियल डोनेशन ज्याला आपण म्हणतो, नंतर स्किन डोनेशन होतं, त्वचेचा थोडा पायाचा भाग वरचा घेतला जातो, आणि तिथे आपल्याला बॉडी डोनेशन होऊ शकतं. अशा पद्धतीनं नॅचरल डेथ नंतर हे डोनेशन होऊ शकतं. आणि मृत्यूचा दुसरा प्रकार एक असतो ज्याला ब्रेन स्टेम डेथ असं म्हणतात. तर तो मृत्यूचा प्रकार काय आहे हेही या निमित्ताने समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी मला असं वाटतं. तिथे एक अशी कंडिशन असते की रोड ऍक्सिडेंट म्हणा किंवा हेड इंजुरी किंवा इंट्राक्रॅनियल हिमरेज अशा काही कारणांमुळे जेव्हा हॉस्पिटलमध्ये पेशंट असतो त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले जातात आणि मग नाईलाजानं जेव्हा त्या व्यक्तीचा ब्रेन स्टेम डेथ होतो म्हणजे ती अशी अवस्था आहे की तिथे ब्रेन डेथ आहे पण त्याचं हृदय काही काळांसाठी चालू आहे. हृदय चालू असल्यामुळं ब्लड सर्क्युलेशन चालू आहे आणि त्यामुळं त्या कंडिशनमध्येच फक्त

0: अवयवदान होऊ शकतं. मग तिथे हार्ट, दोन लंग्स, एक लिव्हर, दोन किडनी, पॅनक्रियास, इंटेस्टाईन, हे सगळे ऑर्गन्स म्हणजे जवळजवळ 8 ऑर्गन्स, मग 8 जणांना, 8 फॅमिलीजला नवीन एक जीवनदान मिळतं. किंवा तिथे टिश्यू डोनेशन पण होतं, जसं की आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कॉर्नियल डोनेशन, स्किन डोनेशन, टेंडन डोनेशन, बोन डोनेशन. म्हणजे अगदी लहानात लहान जरी आपल्या मिडल इयरमध्ये 3 बोन्स असतात, ती बोन्स सुद्धा डोनेट होऊ शकतात. हार्ट व्हायल्स, हृदयांच्या झडपा डोनेट होऊ शकतात. असं खूप काही दान होऊ शकतं. फक्त याची शास्त्रोक्त माहिती सर्वांपर्यंत गेली पाहिजे, याची भीती दूर झाली पाहिजे. आणि याचं मला वाटतं समाज प्रबोधन 360 डिग्रीज मध्ये व्हायला पाहिजे असं मला वाटतं.
1: आता तुम्ही म्हणालात की ब्रेन डेड झाल्यानंतर इतकं सगळं अवयवदान होऊ शकतं,
0: बरोबर आहे.
1: पण मग हा निर्णय केव्हा घेतला जातो किंवा कोण घेतं?
0: आता जेव्हा एखादी व्यक्ती ऍडमिट आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं काही कारणांमुळं, अशा कारणांमुळं जेव्हा व्यक्ती ती ऍडमिट आहे, आयसीयूत आहे, तिचं ब्रेन स्टेम काम करत नाहीये, त्यामुळं तिला कृत्रिम श्वसन चालू आहे, व्हेंटिलेटरवर पेशंट आहे, आणि मग त्याप्रमाणे डॉक्टर पहिल्यांदा वाचवण्याचा तिला प्रयत्न करणार आहेत. आणि मग नाईलाजानं जेव्हा सांगितलं जातं, खूप सारे टेस्ट असतात, असं नाही की बाबा गेलाय आणि काही म्हणजे नाही का कोणी पण सांगितलं, तर हे ब्रेन स्टेम डिक्लेअर करण्यासाठी त्या हॉस्पिटलला एक डॉक्टरांची टीम असते, ती पहिल्यांदा ब्रेन स्टेम पेशंट आयडेंटिफाय करते, ते ब्रेन स्टेम खूप सारे टेस्ट करून ब्रेन स्टेम डिक्लेअर केला जातो. आणि मग जेव्हा ही कंडिशन अशी आहे ना, हे आपल्याला समजून घ्यायचं पाहिजे की ही एक इरिव्हर्सिबल कंडिशन आहे, म्हणजे याच्यातला पेशंट कधीच बाहेर येणार नाहीये. बऱ्याच लोकांना असं वाटतं की कोमा आहे का, तर कोमाची कंडिशन अशी आहे की त्याच्यातला पेशंट परत बाहेर येऊ शकतो, पण ब्रेन डेथ ही कंडिशन इट इज द परमनंट अँड इट इज द इरिव्हर्सिबल कंडिशन फ्रॉम विच द पेशंट कॅनॉट लाईव्ह, म्हणजे तो परत नाही जिवंत होणार आहे. ही मृत्यूचीच अवस्था आहे, मृत्यूच आहे. हे जेव्हा त्या नातेवाईकांना सांगितलं जातं, त्यांच्यासाठी हा खूप मोठा शॉक असतो खरं तर. पण मग अशा वेळेला त्यांना एक डॉक्टर काउन्सिलिंग करतात, त्या प्रत्येक हॉस्पिटलचा एक ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर असतो, तो त्यांना व्यवस्थित ही कंडिशन समजावून सांगतो. आणि मग त्यांना एक विचारलं जातं की बाबा तुमचा तरी पेशंट डेथ झालेला आहे, पण तुम्हाला ही अशी कंडिशन आहे की ज्यामध्ये अवयवदान करून कित्येक लोकांना जीवन दान देण्याची संधी आहे, हे सोपं नसतं खरं तर त्या नातेवाईकांसाठी. पण अशा दुःखद प्रसंगी सुद्धा म्हणजे त्यांच्यावर खरं तर दुःखाचं आभार कोसळलेलं असतं. आणि मग अशा प्रसंगी सुद्धा केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून अशा जर फॅमिलीनी कन्सेंट दिली, मान्यता दिली, कारण कुठल्याही या मगाचपासून आपण ज्या बोलतोय कुठल्याही दानामध्ये आपल्याला फॅमिलीची कन्सेंट लागते, कारण हे मृत्यूनंतर होणारं काम आहे. त्यामुळं त्यांच्या जे काही क्लोज फॅमिली मेंबर्स आहेत त्यांची कन्सेंट लागते, आणि मग त्यांनी कन्सेंट दिल्यानंतर मग ह्या सगळ्या प्रोसेस सुरू होतात अवयवदानाच्या. खूप मोठी प्रोसेस आहे ही, खूप सारे लोक ह्याच्यामध्ये इन्क्लूड असतात, डॉक्टर्स इन्क्लूड असतात, पॅरामेडिक्स इन्क्लूड असतात, लॅबवाले इन्क्लूड असतात. जेव्हा हा अवयव एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जातो, तेव्हा ग्रीन कॉरिडॉर केला जातो, एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात जातो, एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात अवयव जातो. पण हे होत आहे आणि हे याच्यामुळे कित्येक जणांचे प्राण वाचतायत. तर प्राण वाचतायत म्हणजे खूप सारे लोक वेटिंगमध्ये पण आहे. तुम्ही म्हणाल की कोण असे व्यक्ती असतात की यांना हे अवयव मिळतात आणि कसे मिळतात, हे पण आपल्याला इथे जाणून घेणं गरजेचं आहे. तर असे आज आपल्या भारताचा विचार केला तर लाखो, महाराष्ट्राचा विचार केला तर हजारो, आणि हजारो लोक आज वेटिंग लिस्टवर आहेत. मग ही वेटिंग लिस्ट मेंटेन केली आहे आपली एक ह्याच्यासाठी नॅशनलाइज्ड संस्था आहे त्याच्यामध्ये. आणि एक ऍक्ट आहे 1994 ऍक्ट ऑफ ह्युमन ऑर्गन डोनेशनचा ऍक्ट आला, या ऍक्ट नुसार हे काम चालतं, रजिस्टर्ड हॉस्पिटल मधून हे काम चालतं, आणि ह्या खूप साऱ्या याच्यात यंत्रणा इन्क्लूड असतात. आणि मग हे अवयवदानाचं एक खरं तर सफल होतं असं मला वाटतं.
1: खूप छान. आणि खरंच आहे की पारंपरिक आपण जो विचार करतो त्याच्यातून थोडा वेगळा विचार करणं आवश्यक आहे. म्हणून मला असं विचारायचंय की अवयवदान हे जाती धर्मापलीकडे जाऊन फक्त निखळ मानवतेचा संदेश देतं याबद्दल काय सांगाय?
0: खरे, अगदी निखळ मानवतावादी दृष्टिकोनातूनच हे करायचंय.

0: जातात. पण हे दान आहे आणि आपण भारतात राहणारे लोक कसं तर महादानी करण्याचे आपण वंशज खरं तर आपल्याला अगदी शाळेत असल्यापासूनच ही प्रार्थना शिकवली गेली आहे की माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आणि मला वाटतं अवयवदानाचा या मार्गातूनच आपल्याला हे खरं तर साध्य होतं. जिंदगी के बाद जी जिंदगी म्हणजे आपलं पूर्ण जगून झाल्यानंतर जाता जाता मरता मरता गेल्यानंतर, कारण मी दोन कंडिशन तुम्हाला सांगितल्या ना, एक ब्रेन स्टेम डेथ कंडिशन जिथून अवयवदान होतं आणि जो मृत्यूचा जो आहे त्याच्यात सुद्धा पूर्ण आपलं सगळं जगून झाल्यानंतर आपण असं एक म्हणतात ना की बाबा कुठल्याही तुम्ही धर्माचे किंवा पंथाचे असा मृत्यूनंतर दोनच गोष्टी केल्या जातात, एकतर जाळून टाकलं जातं किंवा एकतर पुरून टाकलं जातं. तर मग हे करण्याआधी काही जर छोट्या गोष्टी जर तुम्ही दानाला परवानगी दिली, आणि मला वाटतं जेव्हा आपण निसर्गात राहतो ना तर निसर्गातली कोणती पण गोष्ट तुम्ही बघा तर परोपकाराय फलंती वृक्ष हा परोपकाराय वहंती नद्या हा परोपकाराय दुहंती गव्या हा परोपकारायचे इदम शरीरम, म्हणजे निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्याला परोपकाराचा संदेश देते. अगदी छोटासा किडा मुंगी जरी मरून पडलेला असला तर त्याला तेही कुणाचं तरी खाद्य बनतं. जनावर मरतात त्यांच्या कातड्यांपासून आपण कित्येक वस्तू बनवतो. म्हणजे निसर्गाची प्रत्येक गोष्ट अशी की परोपकारासाठी आहे. मग माणूस जो निसर्गाची एक उत्कृष्ट निर्मिती आहे तर त्यानं जाता जाता माणसासाठी काही गोष्टी केल्या तरच हे अवयवदानाचं काम व्यवस्थित आणि चांगलं होणार आहे. आणि आपल्या परंपरेत पण सांगितलंय की हे हस्तस्य भूषणम दानम, दानाची आपली परंपरा आहे. त्यासाठी आपल्याला काही वेगळं सांगायला नकोय. हे अवयवदान हे असं आहे ना की ज्याच्यामध्ये एका व्यक्तीकडे काहीच नाहीये. म्हणजे तुम्ही आपण खरं तर दान करताना आपण वस्त्रदान करतो, अन्नदान करतो, बरेच आपण दान करत असतो नाही का. कारण दानानं पुण्य मिळतं असं आपल्याला शिकवलं गेलंय. आपल्याला हे संस्कार आहेत. मग पाप पुण्य माहिती नाही आपल्याला ना म्हणजे काय पण समाधान हे तरी आहे. मग हे जे आपल्याला अवयवदान आहे याच्यातनं एखाद्या व्यक्तीकडे म्हणेल की बाबा ठीक आहे अन्नदान करण्यासाठी माझ्याकडे पैसे लागतील, माझ्याकडे संपत्ती लागेल. पण हे दान असं आहे की ज्याच्याकडे काहीही नाही असं जरी आपण म्हटलं तरी सुद्धा हे दान एखाद्या व्यक्ती करू शकतो. फक्त या गोष्टीची आपल्याला शास्त्रोक्त माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि काही गैरसमज असतील लोकांच्या मनामध्ये ते काढणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला वाटतं की सगळ्यांचं प्रबोधन होणं इथं गरजेचं आहे. आणि मेडिकल सायन्स एवढं ऍडव्हान्स झालंय, लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीचं धडधडणारं हृदय परत गरजू व्यक्तीच्या हृदयामध्ये परत धडधडू शकतं. आणि या सगळ्यासाठी टाइम लिमिट आहे. त्यामुळं मला वाटतं की आम्ही जे सांगली जिल्ह्यामध्ये जी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन त्याचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार सर आहेत, उपाध्यक्ष सुनील देशपांडे आणि बरीच कार्यकारी मंडळी ह्याच्यामध्ये खूप वर्षांपासून कार्यरत आहेत. सांगलीमध्ये सुद्धा जिथे अवयवदानाचं प्रमाण झिरो होतं असं मला कळालं म्हणून मी हे काम चालू केलं. तिथून सुद्धा आज आमच्या सांगलीतून जवळजवळ 7 ब्रेनडेड व्यक्तींचं अवयवदान झालं आणि इथून सुद्धा अवयव पुणे मुंबई बऱ्याच शहरांमध्ये गेले आणि बऱ्याच लोकांना जीवनदान मिळालं. त्याचं एक समाधान आहे. पण इथे मला असं वाटतं की सगळ्यापेक्षा जर कोणी महान असतील तर ती अवयवदान करणारी फॅमिली.
1: खरंय खरंय असं मला वाटतं. आणि जेव्हा हा अवयव एका व्यक्तीकडून दुसरीकडे दिला जातो तेव्हा काय क्रायटेरिया वापरला जातो, म्हणजे कशा प्रकारे ते दिलं जातं, काय गोष्टी बघितल्या जातात.
0: आता जेव्हा एखाद्या हॉस्पिटलमध्ये ब्रेनडेड पेशंट असेल आणि मग त्या फॅमिलीनं कन्सेंट दिली की ठीक आहे आम्ही अवयवदानासाठी तयार आहोत, अशा वेळेला आपल्या इंडियामध्ये ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स अँड टिश्यू ऍक्ट 1994 साली आला. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अमेंडमेंट झाल्या 2008 ला, 2011 ला, 2014 ला. वेळोवेळी या सगळ्या बदल केले गेले या ऍक्ट मध्ये. आणि मग या ऍक्ट नुसार आता अवयवदानाचं काम होतं. तर मग आपल्या इंडियामध्ये ना नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन ही ऑर्गनायझेशन आहे जी मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर या मिनिस्ट्री अंडर आहे. त्याच्या अंडर रोटो म्हणजे रिजनल, सोटो म्हणजे स्टेट आणि आपल्या स्टेट म्हणजे आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर या महाराष्ट्राची आपली रोटो आणि सोटो अशी एक संस्था आहे. ही जी संस्था आहे ही रेग्युलेट करते अवयवदानाचं सगळं काम, म्हणजे रिमूव्हल ऑफ दॅट ऑर्गन, स्टोरेज ऑफ दॅट, डिस्ट्रीब्युशन ऑफ दॅट ऑर्गन, ट्रान्सप्लांटेशन.

0: ट्रान्सपोर्ट आणि हे सगळं आणि प्रिव्हेंशन ऑफ कमर्शियल डीलिंग इन ऑर्गन डोनेशन हे सगळं काम जे आहे ना ते थोडक्या साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर अवयवदान झाल्यानंतर ते कुठल्या पेशंटला ट्रान्सप्लांट होणार इथंपर्यंतच सगळं काम या सगळ्या संस्था मिळून
1: एकत्रपणे
0: करतात आणि ते ट्रान्सपरंटली करतात.
1: म्हणजे याच्यात कुठलाही जाती धर्माचा वगैरे गोष्ट बघितल्या जात नाही, फक्त त्या माणसाला ते अवयव सूट होतोय का हे बघून त्याला तो दिला जातो.
0: मी तुम्हाला सांगितलं मगाशी त्याप्रमाणे लिस्ट असते, म्हणजे ही लिस्ट तुमची हॉस्पिटल वाईज, सिटी वाईज, स्टेट वाईज, नॅशनल लिस्ट, इंटरनॅशनल लिस्ट, अच्छा म्हणजे या सगळ्या लिस्ट या सगळ्या आम्ही आता तुम्हाला ज्या सगळ्या संस्था सांगितल्या त्या सगळ्या संस्थांकडनं ती मेंटेन केलेली आहे आणि ती वेटिंग लिस्ट प्रमाणेच जो वेटिंग लिस्ट पहिला असेल
1: त्याला
0: त्या अवयवाची जास्त आवश्यकता आहे ज्याला तो मॅच होतोय अशा सगळ्या क्रायटेरिया बघून वर आणि ह्या सगळ्या अवस्था म्हणजे या सगळ्या क्रायटेरिया बघून हा अवयव कुणाला दिला जाईल. असं नाहीये की बाबा इथे श्रीमंत गरीब आहे, ओळखीचा आहे, पारखीचा आहे, असं अजिबात नाही. तर तुम्हाला आपल्या सगळ्यांना, आपण महाराष्ट्रातले लोक आहोत, आपल्याला सगळ्यांना माहितीये की विलासराव देशमुखां जे लिव्हर त्यांचं खराब झालं आणि त्यांना लिव्हर मिळालं नाही म्हणून ते गेले. म्हणजे एखाद्या नेत्याच्या बाबतीत हे होऊ शकतं, तर इथे ही ट्रान्सपरन्सी आपल्याला लक्षात येते.
1: तुम्ही आता सांगताय ह्या सगळ्या गोष्टी ऐकून एवढं तर नक्कीच लक्षात येत आहे की एका अवयवदानातून अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात.
0: अगदी.
1: मग एक तर आता किती लोकांचे प्राण वाचवू शकतो
0: ब्रेन स्टेम डेथच्या बाबतीत जर आपण म्हंटल तर 8 ऑर्गन्स जी मगापासून मी सारखं मुद्दाम स्ट्रेस करते, हार्ट, 2 लंग्स, तर लिव्हर, 2 किडनी, पॅनक्रियाज, हे सगळे अवयव म्हणजे आतडी, म्हणजे अशा पण काही घटना झाल्या आहेत. हात म्हणजे आम्ही असे खूप सारे पेशंट बघितले की काही कारणानं हात कट झालेत दोन्ही, म्हणजे मग रेल्वे ऍक्सिडेंट असू दे किंवा मशीन मध्ये कट झालेत हात. आणि अशा व्यक्तीनं सुद्धा कोणीतरी भल्या व्यक्तीनं ब्रेन डेथ नंतर म्हणजे त्या फॅमिलीनं कन्सेंट दिली आणि मग हात बसवलेत पूर्ण. मला तुम्ही सांगा किती कॉम्प्लिकेटेड या सर्जरीज आहेत आणि हे जे अवयव आहेत ना, म्हणजे हृदय, मला तुम्ही सांगा एखाद्या व्यक्तीचं जर हृदय खराब झालंय आणि कुणीतरी डोनेट केलेलं असेल लिव्हर, त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये 4 तासाच्या आत बसायला लागतं.
1: बरोबर.
0: म्हणजे ज्याला आपण डोनर आणि रिसिपियंट यांच्यामधला हा कालावधी आहे 4 तासाच्या आत बसायला लागतं. लंग्स 4 ते 6 तासाच्या आत बसायला लागतात, लिव्हर 12 तासाच्या आत बसायला लागतं, किडनी 24 तासाच्या आत बसायला लागतात. म्हणजे या सगळ्या ऑर्गन्स व्यवस्थित ट्रान्सप्लांट होत आहे. एक एक नर्व, एक एक आर्टरी, एक एक व्हेन हे सगळं जॉईन करून मला वाटतं की मेडिकल फ्रॅटर्निटीचं एवढं स्किल्ड सर्जनचं हे खूप मोठं यश
1: आहे.
0: आणि असे अवयव आज एकाच्या डोनरच्या शरीरात, रेसिपियंटच्या शरीरात, व्यक्तीच्या शरीरात ते बसत आहेत, त्यांना परत नवीन जीवनदान मिळते. आणि जो व्यक्ती ह्या प्रतीक्षेत आहेत की बाबा कुणीतरी अवयवदान करेल आणि मला अवयव मिळेल, ज्यातून आपण व्याख्यानाची सुरुवात म्हणजे आपण अशी केली होती की लाईव्ह डोनेशन, मग इथे ठीक आहे ना बाबा एखाद्या व्यक्तीच्या किडनी खराब झाल्या तर त्याचा फॅमिलीच्या व्यक्ती किडनी डोनेट करू शकतो, पार्ट ऑफ लिव्हर डोनेट करू शकतो. पण आज आम्ही कित्येक असे पण रुग्ण बघतो की ज्यांचं पॅनक्रियाज खराब झालंय, म्हणजे मलाच एक मध्यंतरी एक फोन आला आणि आई त्याची, म्हणजे ते मुलगा होता, त्याची आई मला बोलत होती की मॅम असं असं माझ्या मुलाचं पॅनक्रियाज खराब झालंय. मग इथे अशा ब्रेनडेथ व्यक्तीच्या अवयवदानाशी पर्यायच नाहीये ना. त्यामुळं आपण जे मगाच बोलतोय की हे काम खूप ग्रेट आहे, डोनर फॅमिली खूप ग्रेट आहे
1: खरं,
0: आणि त्यांनी संमती दिली तरच हे अवयवदानाचं काम होणार
1: आहे. बरोबर.
0: तो पण नाहीये अर्थात हे त्या वेळेला हा डिसिजन घेणं. मला वाटतंय विंदा करंदीकर म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे हा जो आपण इतर लोकांच्या मध्ये दातृत्वाचं आपण जे बघतो वेळोवेळी वेळ प्रसंगी, तर हा दातृत्वाचा गुण आपण घेतला पाहिजे आणि आपण ह्या सुद्धा दानासाठी तयार झालं पाहिजे.
1: खरे. तुम्ही मगाचपासून सांगताय त्याच्यातून एवढं नक्कीच लक्षात येतंय की अवयवदानाची मागणी खूप आहे पण पुरवठा त्या मनाने कमी आहे, एक तफावत आढळते आणि त्यासाठी कुठेतरी थोडेसे गैरसमज सुद्धा आहेत. तुम्ही अनेक गोष्टी सांगताय पण आपल्याकडे वेळेचं बंधन नक्कीच असतं, तर जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल की गैरसमज कसे दूर केले पाहिजेत?
0: हे तर खरंच खूप

0: मोठं काम आहे आपलं ज्याला आपण म्हणतो ना. म्हणूनच मी मगाच तसं तेच सांगते की जाती धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन केवळ माणसानं माणसासाठी काय करता येईल आहे ना. आणि अगदीच जर तसं बघायला गेलं म्हटलं तर आत्मा हा म्हणजे अविनाशी आहे ना. म्हणजे आपल्याला भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सुद्धा सांगितलंय की नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक हा न चैनम क्लेदयती आपो न शोषयती मारुत हा. असा हा आत्मा अविनाशी आहे. हा देह हो, हा तर आपण एक जाळून टाकणार आहे किंवा पुरून टाकणार आहे. चिता में जाएगी राख बन जाएगी, चिता में जाएगी राख बन जाएगी, कब्र में जाएगी मिट्टी बन जाएगी. लोगों नेत्रों का अंगों का करो दान, किसी की जिंदगी गुलजार बन जाएगी. मला असं वाटतं की मृत्यूनंतर हे काम करायचं आहे. देह हा आपण अंत्यसंस्कार होतात आपल्या ह्याच्यामध्ये. पण जाता जाता मी मगाशी माझ्या लेक्चरमध्ये म्हणजे खरं तर हा खूप मोठा विषय टाइम लिमिट म्हणताय तर कॉर्निया म्हणजे हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की आय डोनेशन होतं तिथे फक्त डोळ्याचा कॉर्निया नावाचा काचेचा पुढचा भाग घेतात आणि त्याच्यातनं लाखो ब्लाइंड व्यक्तींना दृष्टी मिळते. खरं तर म्हणजे अगदी अवयवदान हा विषय जरी ब्रेनडेथ नंतर असला तरी साध्या मृत्यूनंतर सगळ्यांनी निदान कॉर्नियल डोनेशन करावं, स्किन डोनेशन करावं. स्किनचा तर फक्त वरचा इपिथेलियल लेअर घेतला जातो आणि तो उपयोगी पडतो बॉर्न पेशंटला. म्हणजे आज भाजलेल्या व्यक्तीला जीवनदायिनी म्हणून त्वचा ठरते असं आहे. म्हणजे इट इज द बायोलॉजिकल ड्रेसिंग. बायोलॉजिकल ड्रेसिंग तर काही काम करते आणि ती खूप जादूसारखं काम करते एखाद्या भाजलेल्या व्यक्तीमध्ये. त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपण या रूढी परंपरांना थोडासा फाटा देऊन हे काम जाता जाता करण्यासारखं आहे आणि कित्येक लोकांना जीवनदान देण्यासारखं काम आहे. मला असं एवढंच म्हणावंसं वाटतं शेवटी की करुण जावे असेही काही दुनियेमधून या जाताना, गहिवर यावा जगात साऱ्या निरोप शेवट सा देताना, गहिवर यावा जगात साऱ्या निरोप शेवट सा देताना.
1: छान. याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. डॉक्टर तुम्ही तुमचा मौलिक वेळ आम्हाला दिलात आणि खूप महत्वाची माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगितलीत त्याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. थँक्यू.
1: मंडळी आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

बलसागर भारत हो हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT

प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 6:55 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित करू.

0: मानव निर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहे विद्याधर वालावलकर.
1: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
0: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका सुमारती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो, मी तर पाहून थक्कच झालो। ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0। मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे। म्हणजे सोलर पॅनलची। मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे।
7: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। pmsuryaghar.gov.in।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ. प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी उद्यापासून सुरू होणार. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. विमान असलेल्या वाहनांना इंधन भरू देऊ नका पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश. आणि सर्व ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि दावे दाखल करता येतील. हे दावे 29 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. मतदार यादीत असूनही एसआयआरमध्ये नसलेल्या मतदारांना शोधून सुधारित यादीत त्यांची नावं यावीत यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना केलं आहे. ते आज नाशिकमध्ये नाशिक आणि मराठवाडा विभागातल्या भाजपा आमदार खासदार मंत्री जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या बैठकीत बोलत होते. मतदार यादीतून कुणाचंही नाव वगळलं जाऊ नये यादृष्टीनं मतदारांशी संपर्क साधून आवश्यक ती कागदपत्रं बीएलओंकडे जमा करावीत असं आवाहनही यावेळी अन्य मान्यवरांनी केलं. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याची मोहीम परिवहन विभाग उद्यापासून सुरू करणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. मराठी न येणाऱ्या वाहनचालकांना सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यात मराठीचं शिक्षण घेतलं नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतरही मराठी न येणाऱ्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. यापुढे नवीन परवाना आणि बॅज देताना चालकाला व्यावहारिक मराठीचं ज्ञान आहे की नाही याची आरटीओ अधिकारी प्रत्यक्ष संवादाद्वारे तपासणी करून त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहे. मराठीचं व्यावहारिक ज्ञान असल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच बॅज दिला जाईल असं सरनाईक यांनी सांगितलं. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केली. शिवसेना हे पक्षाचं आणि पक्षचिन्हाच्या बाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी ही मागणी केली. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले. आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला. अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रुपातून निकाल दिल्यानं तो बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी नोंदवलं. वैध विमान असलेल्या वाहनांना पेट्रोल पंपांवर इंधन नाकारण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाबाबत आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. थर्ड पार्टी विमा संरक्षण नसताना रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येबाबत न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती आणि या वाहनांना इंधन नाकारण्याचे आदेश 3 ऑगस्टला दिले होते. नीट यूजी फेरपरीक्षेतल्या उमेदवारांच्या मूळ गुणपत्रिकेत कोणताही फेरफार झाला नसल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं. फेरपरीक्षेतल्या गुणपत्रिकांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. फेरपरीक्षेतल्या कुठल्या गुणपत्रिकेत फेरफार झालेला नसून अशा प्रकारचा चुकीचा समज निर्माण होऊ नये अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारसींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज एनटीए म्हणजे राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. यासंदर्भात फेडरल

ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीनं केली होती त्याच्याशी न्यायालयानं सहमती दर्शवली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची अर्थात ग्रामसेवकांची हजेरी आता जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे यापुढे सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आता दररोज आपापल्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा संबंधित गावात उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या युवा वर्गाला मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याच्या घोषणेच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज आढावा बैठक घेतली. प्रधानमंत्र्यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरच्या भाषणात ही घोषणा केली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत नियमित परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येईल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येऊ शकतील. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात काल 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ही अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विशेष विनंती आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातल्या साधुग्राम उभारण्यासाठी केवळ अत्यावश्यक आणि अपरिहार्य परिस्थितीतच झाडं तोडली जातील असं आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं. त्या आज नाशिकमध्ये बातमीदारांशी बोलत होत्या. पंचवटीमध्ये तपोवनात कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधूंसाठी साधुग्राम उभारलं जाणार असून त्यासाठी सुमारे 1800 झाडं तोडण्याचा प्रस्ताव आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पर्यावरणाच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या भागात होणारी वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानं सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. या अंतर्गत दोन्ही तालुक्यातल्या तब्बल 25 गावांवर विशेष लक्ष ठेवलं जाणार असून प्रतिबंधित क्षेत्रात अवैध वृक्षतोड होताना दिसली तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. श्रीलंकेत गॉल इथं झालेल्या 600व्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावात 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 4-84 झाली होती. पहिल्या डावात 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारनं दुसऱ्या डावातही श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं, त्यामुळे श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. नाशिक जिल्ह्यात मालेगाव 40 गाव रस्त्यावर एसटी बसची ट्रकला धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात 2 वृद्ध महिलांचा मृत्यू झाला तर 31 जण जखमी झाले. आज सकाळी 10:15 सुमाराला हा अपघात झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ. प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी उद्यापासून सुरू होणार. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. विमान असलेल्या वाहनांना इंधन भरू देऊ नका, पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश. आणि सर्व ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

0: पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसह 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:10 आणि 50 सेकंद होत आहेत.

0: 7:50 होत आहेत.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
3: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
4: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
3: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला 12:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर.
5: मानवनिर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहे विद्याधर वालावलकर.
6: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
5: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण.

0: तिथली माती, इथलं पाणी, इथली जंगलं, इथली खेडी,
1: संस्कृती फुलली प्रांतोप्रांती, पर्यटनातून नातं जोडी,
0: बंध निसर्गाचे दृढ करण्या हवं पर्यावरण संरक्षण,
1: पाठीशी शासन, उद्योजकांचं धोरण, करूया आनंद पर्यटन,

0: उद्योग क्षेत्रातील दोन्ही देशांची भागीदारी कशी वाढणार यावर या संमेलनात मंथन झालं. या संमेलनाविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि या संमेलनाचं फलित समजून घेण्यासाठी इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रादेशिक अध्यक्ष राघवेंद्र पोंक्षे यांच्यासोबत केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत.
1: सर, मुंबईत मंगळवारी आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्दिष्ट काय सांगाल आणि अधिवेशन भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या आत्ताच्या आर्थिक परिस्थितीसाठी किती महत्वाचं होतं?
2: इंडो अमेरिकन चेंबरचे नॅशनल कन्व्हेन्शन 2026 मुख्य उद्देश भारत अमेरिका संबंध केवळ गव्हर्नमेंट लेवलला ठेवण्यापेक्षा ते अधिक सखोल व्यावहारिक आणि इकॉनॉमिकली सस्टेनेबल रिलेशनशिप कडे नेणे हा होता. धोरणकर्ते, मुत्सद्दी, उद्योग जगतातील नेते, गुंतवणूकदार आणि इनोव्हेटर्स यांना व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान भागीदारी आणि जॉईंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट यामध्ये ठोस संधी ओळखता याव्यात यासाठी हे संमेलन एक व्यासपीठ म्हणून आखण्यात आले होते. याची तीन प्रमुख कारणे आहेत. अधिक भक्कम पुरवठा साखळी उभारणे म्हणजे सप्लाय चेन. जागतिक उद्योग आपल्या पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता आणून त्या अधिक सुरक्षित करण्याकडे वळत आहे. फार्मास्युटिकल्स म्हणजे औषध निर्माण, दुर्मिळ खनिजे, प्रगत उत्पादन आणि डिजिटल पायाभूत सुविधा यासारखे क्षेत्रात भारत आणि अमेरिका क्षमता एकमेकांना पूरक आहे. या धोरणात्मक क्षेत्रात विश्वासार्हतायुक्त पुरवठा साखळ्यांना चालना देणे हे या संमेलनाचे उद्दिष्ट होते. कारण दुसरा मुद्दा असा आहे याच्यामध्ये की भारत अमेरिका जी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आपण म्हणतो, वर्षानुवर्ष आपण या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये आहोत, त्याचा इकॉनॉमिक बेनिफिट्स या दोन्ही देशांना आपल्याला मिळत आहेत. याला अजून दीर्घकालीन बळकटी द्यावी त्याच्यामध्ये उद्योग जगताचं फार महत्वाचं कार्य आहे. एस्पेशली आपण जे एमएसएमई उद्योग म्हणतो यांना या साखळीमध्ये किंवा या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये त्यांचा फार मोलाचा वाटा आहे. मोठे उद्योग तर आहेतच, आपल्या भारताकडनं बाहेर इन्व्हेस्टमेंट होत आहेत, भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट होत आहेत, पण ह्याच्यामध्ये एमएसएमईचा पुढचे काही वाटचाल आपण बघितलं तर त्याच्यामध्ये फार महत्वाचा वाटा असणार आहे. सो त्या एमएसएमईंना सुद्धा आर्थिकदृष्ट्या कसा युएस बरोबर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप करता येईल, स्केल कसं करता येईल, हे एक उद्दिष्ट ठेवून हे नॅशनल कन्व्हेन्शन आम्ही केलेलं होतं. तिसरं कारण असं विचारलं असं आहे की पुढील दशक आकार देणाऱ्या क्षेत्रांवरती लक्ष केंद्रित करणे या कार्यक्रमात नेमक्या त्या क्षेत्रांवर भर देण्यात आला. फॉर एक्झाम्पल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, आरोग्य सेवा व जीवशास्त्र, दुर्मिळ खनिजे असतील, सेमीकंडक्टर आहेत, प्रगत उत्पादनं आणि डिजिटल पायाभूत सुविधा आणि भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ. कारण स्किल्ड मॅनपॉवर हा पुढचा महत्वाचा विषय आपल्याकडे भारतामध्ये दिसतो. कारण जशा इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये येत आहेत त्या इन्व्हेस्टमेंट करता आपल्याला स्किल मॅनपॉवर ची पण गरज भासते. हे संमेलन केवळ एक सर्वसाधारण व्यावहारिक किंवा व्यावसायिक परिषद नव्हती. भारत आणि अमेरिका आपल्या भक्कम सामरिक संबंधाचे रूपांतर प्रत्यक्ष गुंतवणूक, व्यवसाय, तंत्रज्ञान, रोजगार आणि भक्कम पुरवठा साखळ्यांमध्ये कसे करू शकतात हा त्यामागील व्यापक उद्देश होता.
1: भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार वाढीसाठी या अधिवेशनात कोणत्या प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर दिला गेला?
2: या संमेलनात बेसिकली पाच प्रमुख क्षेत्रांवरती आपण भर दिला. आरोग्य सेवा व जीवशास्त्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सुरक्षा आणि डिजिटल पायाभूत सुविधा. तिसरं म्हणजे दुर्मिळ खनिजे, सेमीकंडक्टर आणि प्रगत उत्पादने. आणि गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेशनी जे काय नवीन उद्योग आणण्याकरता ज्या सुविधा अनाउन्स केलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एक चर्चासत्र या संमेलनात ठेवलं. एकंदरीत भारत व अमेरिकेच्या क्षमता एकमेकांना पूरक असलेल्या आणि सहकार्यातून व्यापार, गुंतवणूक, इनोव्हेशन, भक्कम पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेन व दीर्घकालीन आर्थिक वाढ निर्माण होऊ शकणाऱ्या भविष्यभिमुख क्षेत्रांवरती जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करण्यात होते या पूर्ण संमेलनामध्ये. त्या संमेलनात चर्चा सत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डीप टेक वरती भरपूर चर्चा झाली. भारतात तयार होणारे नवीन जे उद्योग होत आहेत, स्टार्टअप्स, महाराष्ट्रात पण आपण बघितलं तर भरपूर एआय स्टार्टअप्स किंवा एआय एमएल आपण ज्याला त्यांना मशीन लर्निंग मध्ये येणारे स्टार्टअप्स आणि डीप टेक मध्ये येणारे स्टार्टअप्स. त्याला नुसता भारत हा एकमेव मार्केट नसून परदेशात म्हणजे अमेरिकेत सुद्धा मोठं त्याचं मार्केट आहे. तो ते कसं आपण करू शकतो, कसं तिथपर्यंत पोहोचू शकतो याच्यावरती चर्चासत्र झालं.
1: सर, भारतीय उत्पादनांना अमेरिकन बाजारपेठेत आणि अमेरिकन गुंतवणुकीला भारतात अधिक वाव मिळवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
2: भारतीय कंपन्यांना इंटरनॅशनल पार्टनरशिप्स मध्ये आणि सप्लाय चेन मध्ये आपल्याकडे इथे बॅकएंडला चांगलं पायाभूत सुविधा आणि चांगली सप्लाय चेन उभी करते. भारतात अधिक अमेरिकन गुंतवणूक यावी हा सुद्धा एक याच्यातला मुद्दा होता. कारण जशी गुंतवणूक येते तशी टेक्नॉलॉजी पण आपल्याला उपलब्ध

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, मुंबईत नुकतच इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात झालेल्या चर्चेमध्ये भारत अमेरिकेदरम्यान आर्थिक संबंधांना चालना मिळालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्या प्रमुख उपस्थितीत या अधिवेशनाचं उद्घाटन झालं. बदलत्या जागतिक समीकरणाच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि

0: होते. आता नवीन ज्या जसं आपण मगाशी म्हणलं की हेल्थकेअर अँड लाईफ सायन्सेस मध्ये हेल्थकेअर एस्पेशली जिथे आपल्याला नवीन उत्पादने हवी आहेत किंवा नवीन टेक्नॉलॉजी हवी आहे ती जशी गुंतवणूक येईल तशीच नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला उपलब्ध होऊन जाईल भारतीय कन्झ्युमर्सना सुद्धा. किंवा आपण जे काय आता आपल्याकडे इनोव्हेशन करतो आहोत किंवा आपल्याकडे आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डेव्हलप करतोय याला जॉईंट डेव्हलपमेंट मध्ये पण आपण नेऊ शकतो. जसं भारतात उत्पादन करू भारतात त्याचं विक्री करू तशीच इथे उत्पादित केलेली उपकरणे किंवा प्रोडक्ट ही आपण अमेरिकेत एक्सपोर्ट पण करू शकतो. तो हे पण एक उद्दिष्ट आम्ही या संमेलनात ठेवलं होतं. थोडक्यात आयएससीसी एक द्विमार्गी व्यावसायिक कॉरिडॉर उभारण्याचा प्रयत्न करत आहे भारतीय कंपन्यांना अमेरिकेत प्रवेश व वाढीस मदत करणे तर अमेरिकन कंपन्यांना भारतात गुंतवणूक उत्पादन आणि तंत्रज्ञान व पुरवठा साखळी भागीदारी वाढण्यास प्रोत्साहित करणे असा मार्ग इंडो अमेरिकन चेंबरने तो तयार करण्याच्या दृष्टीने काम चालू केलेलं आहे आणि गेले 50 वर्ष आम्ही हेच करत आहोत.
1: आमचा पुढील प्रश्न हा आहे की लघु आणि मध्यम उद्योगांना या सहकार्याचा कसा आणि कितपत फायदा होणार आहे.
0: दरवर्षी इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स दरवर्षी भारतातलं एमएसएमईचं डेलिगेशन ते अमेरिकेला घेऊन जातं आणि तिथे बी टू बी मीटिंग किंवा विविध तिकडच्या चेंबर्स ऑफ कॉमर्सना भेटणं आणि त्याच्यातनं रिलेशनशिप्स किंवा बी टू बी अरेंजमेंट कशा करता येतील त्याच्यावरती प्रामुख्याने भर देतं. इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये सुद्धा आपण जर आमचे मेंबर्स बघितले तर तेही प्रामुख्याने एमएसएमई आहेत. मोठे उद्योजक मोठे उद्योग तर आहेतच पण एमएसएमई हा सुद्धा एक मोठा घटक आहे आणि त्यांच्या दृष्टीने हे जे मगाशी मी 5 एरियाज ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणलं की जिथे जसं लाईफ सायन्स आहे हेल्थकेअर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे डीपटेक आहे किंवा प्रगत उत्पादनं आहेत यामध्ये जे काम करतायत करू इच्छित आहेत त्यांच्याकरता आपल्याला प्लॅटफॉर्म कसा डेव्हलप करता येईल हा एक पहिला उद्देश. गुंतवणूक अमेरिकेतनं या एरियाजमध्ये एमएसएमईज बरोबर जॉईंट व्हेंचर्स असतील किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर थ्रू आपण काही गुंतवणूक आणू शकतो का एकत्र काम करू शकतो का त्याचा एमएसएमईजना टेक्नॉलॉजी करणं किंवा एक्सपोर्ट्सद्वारे कसा फायदा होऊ शकेल ह्याच्यावरती प्रामुख्याने फोकस होता. येत्या काळामध्ये आता जर नंबर्स बघितले तर एमएसएमईचे एक्सपोर्ट्स वाढणार आहेत असं दिसत आहे आणि एमएसएमई हे अमेरिकेमध्ये सुद्धा तिकडच्या एमएसएमईज बरोबर एकत्र काम करून चांगल्या पद्धतीने उद्योग वाढू शकतील असं दिसतं.
1: भारत अमेरिका संबंध हे 21व्या शतकातील एक महत्वपूर्ण आणि निर्णायक भागीदारी म्हणून उदयास येत आहेत आणि या भागीदारीच्या पुढील टप्प्यात केंद्रस्थानी राहण्याची महाराष्ट्राची इच्छा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले आहेत. काय सांगाल त्याविषयी.
0: मला वाटतं की मुख्यमंत्र्यांचे निरीक्षण विशेष महत्वाचे आहे कारण ते भारत अमेरिका संबंधांचे जागतिक महत्व महाराष्ट्राच्या स्वतःच्या आर्थिक महत्वाकांक्षांशी जोडते. भारत आणि अमेरिका पारंपरिक व्यापाराच्या पलीकडे जाऊन सहकार्याच्या एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आयएससी संमेलन मगाशी म्हणल्याप्रमाणे जे 5 विषय आम्ही घेतले होते लाईफ सायन्स असेल हेल्थकेअर असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल सेमीकंडक्टर असतील प्रगत उत्पादने असतील आणि सप्लाय चेन असेल ही द्विपक्षीय आर्थिक सहकार्याची पुढील पिढीसाठीची महत्वाची क्षेत्रे म्हणून आपण ओळखायला पाहिजे. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्राचं राहणं अतिशय अनुकूल स्थितीत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा सेमीकंडक्टर असेल क्लीन एनर्जी असेल स्वच्छ ऊर्जा ज्याला आपण म्हणतो डेटा सेंटर असतील आणि उत्पादन आणि जागतिक क्षमता केंद्र याची उभारणी ही महाराष्ट्रात होऊ शकते आणि ऑलरेडी घडते आहे. मुख्यमंत्री यांनी 20-30 पर्यंत महाराष्ट्राला 1,00,000 कोटी डॉलरची आर्थिक व्यवस्था बनण्याची महत्वाकांक्षाची व्यक्त केली आहे ज्यात प्रामुख्याने तंत्रज्ञान पायाभूत सुविधा मनुष्यबळ व गुंतवणूक हे महत्वाचे चालक घटक दिसतात. भारत अमेरिका दृष्टिकोनातून पाहता यातून एक अतिशय भक्कम संधी निर्माण होताना वाटते. महाराष्ट्रात अमेरिकन गुंतवणुकीसाठी पण नेहमीच म्हणतो महाराष्ट्र हे भारताचं प्रवेशद्वार ठरू शकतं. आर्थिक राजधानी भारताची मुंबईच आहे आणि आपण जर म्हटलं तर पुणे औद्योगिक केंद्र आहे. पुण्यामध्ये जीसीसी येत आहेत मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज येत आहेत आणि त्यामुळे पुणे मुंबई आणि संभाजीनगर असेल नागपूर असेल या भागांमध्ये कोल्हापूर असेल या भागामध्ये सुद्धा परदेशातनं गुंतवणूक वाढायला लागलेली आहे. आपण जर ह्याचा या दृष्टिकोनातून विचार केला तर आर्थिक दृष्ट्या आणि तंत्रज्ञान असेल इनोव्हेशन असेल रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल तर या सुविधा महाराष्ट्रामध्ये डेफिनेटली अवेलेबल आहे. त्या दृष्टीने संबंधाला विचारांपासून कृतीकडे नेण्याचे आय थिंक मुख्यमंत्र्यांनी पण ह्याचा चांगला सुतोवाच केला. माझ्या मते महाराष्ट्राने केवळ अमेरिकन गुंतवणुकीचे एक ठिकाण न राहता भारत अमेरिका यांच्या पुढील पिढीतील तंत्रज्ञान व्यवसाय व जागतिक मूल्य साखळ्यांच्या सामायिक सहनिर्माण बनण्याची दृष्टी ठेवली पाहिजे. त्यामुळे 21व्या शतकातील एक निर्णायक आर्थिक भागीदारी ठरू शकते आणि या संबंधाच्या केंद्रस्थानी महाराष्ट्र नक्की असू शकेल.
1: भारतीय स्टार्टअप्सना अमेरिकन गुंतवणूकदार आणि मार्गदर्शक मिळवून देण्यासाठी आय

0: एसईसी काय भूमिका बजावत आहे?
1: इंडो अमेरिकन चेंबरमध्ये स्टार्टअप्सना डेफिनेटली महत्व आहे. प्रामुख्याने स्टार्टअप्सला कनेक्टिव्हिटी देणं युएसमध्ये हे कार्य इंडो अमेरिकन चेंबर करतं. मेंटॉरिंग असेल किंवा बिझनेस डेव्हलपमेंट करता चॅनल्स ओपन करून देणं असेल किंवा इंडो अमेरिकन चेंबरचं जे अमेरिकेतलं नेटवर्क आहे ते स्टार्टअप मेंबर्सना पण अव्हेलेबल होतं, त्याचा ते वापर नक्की करू शकतात. चेंबर हे बेसिकली सपोर्ट सिस्टीम म्हणून देऊ शकते आणि स्टार्टअप्सने त्याचा उपयोग करून घ्यावा, कारण जोपर्यंत ते चेंबरमध्ये येत नाहीत किंवा चेंबरशी संलग्न होत नाहीत तोपर्यंत त्यांना ही सपोर्ट सिस्टम अव्हेलेबल होऊन मला वेळ लागेल. याच्यात दुसरी गोष्ट अशी निर्माण होणार आहे की जे गुंतवणूकदार आहेत, जे इन्व्हेस्टर्स आहेत अमेरिकेतले, त्यांना भारताच्या स्टार्टअप्स, ते भारतातली स्टार्टअप्स पर्यंत पोहोचू शकतात या प्लॅटफॉर्म थ्रू. आणि जसं मी मगाशी आधी म्हणलं की जे आम्ही डेलिगेशन्स घेऊन जातो अमेरिकेला, त्याच्यामध्ये सुद्धा स्टार्टअप्स हे सहभागी होऊ शकतात, जेणेकरून तिकडचे जे इन्व्हेस्टर्स असतील किंवा इन्व्हेस्टर नेटवर्क्स असतील त्यांच्याशी ते भेटू शकतात, एंटरप्रेन्युअरशी भेटू शकतात आणि त्या दृष्टिकोनात त्यांना मेंटॉरशिप मिळू शकते, त्यांना इन्व्हेस्टर्स मिळू शकतात आणि त्याचा त्यांना ग्रोथ ऑफ स्टार्टअप्सचा त्यांना त्याचा नक्की उपयोग होऊ शकेल.
0: सर, शेवटचा प्रश्न, भारत आणि अमेरिकेचे व्यापारी संबंध येणाऱ्या काळात कोणत्या एका नव्या उंचीवर पोहोचतील असं तुम्हाला वाटतं?
1: मला असं वाटतं पुढे पाहता भारत अमेरिका व्यापार व आर्थिक संबंध अधिक सखोल, विविधता युक्त आणि टेक्नॉलॉजी ड्रिव्हन असे होतील. सध्याच्या संबंधांचे रूपांतर अधिक भक्कम व्यावसायिक, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन, संस्थात्मक सहकार्य याकडे जातील. लाईफ सायन्सेस, हेल्थ केअर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेमीकंडक्टर्स, दुर्मिळ खनिजे, प्रगत उत्पादन आणि प्रामुख्याने सप्लाय चेन ही सर्वाधिक क्षमता असलेली क्षेत्र दिसतात. या क्षेत्रात दोन्ही देशांची क्षमता परस्पर पूरक अशी दिसते आणि आय थिंक या कन्व्हेन्शन मधनं गुंतवणूक आणि भागीदारीची व्यावहारिक संधी शोधल्या जातील असं दिसतं. आयएससीचा दृष्टिकोन हा संबंध अधिक द्विमार्गी बनवण्याचा आहे. अमेरिकन कंपन्यांना भारताच्या वाढीत सहभागी करून घेणे तर भारतीय उद्योगांना अमेरिकेत गुंतवणूक, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट असेल किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करून घेणे भारताकडे आणि त्यांच्या उद्योगाचा विस्तार करण्याकरता मदत करणे असं राहील. केवळ जास्त व्यापार नव्हे तर नवी गुंतवणूक, टेक्नॉलॉजी पार्टनरशिप्स असतील, नवीन इन्व्हेस्टमेंट असतील, मॅन्युफॅक्चरिंग मधली स्केलेबिलिटी असेल आणि प्रामुख्याने सप्लाय चेन आणि दोन्ही देशातील रोजगार संधी हे अपेक्षित परिणाम दिसतात. त्यामुळे संमेलन संवादातून विचारांपासून कृतीकडे जाण्याचं व्यासपीठ ठरावे अशी आमची अपेक्षा आहे. जिथून निर्माण झालेली भागीदारी हे आयएससीचं उद्दिष्ट आहे. थोडक्यात काय तर भारत आणि अमेरिका संबंधाची पुढील उंची म्हणजे पारंपरिक व्यापारा पलीकडील जाणारी एक व्यापक भागीदारी असेल असं मला वाटतं. आणि याच्यात प्रामुख्याने गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट असतील, टेक्नॉलॉजी असेल, इनोव्हेशन असेल आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी आणि जॉईंट डेव्हलपमेंट होणारी रिसर्च होणे किंवा R&D असेल, ह्याच्यातनं नवीन तंत्रज्ञान डेव्हलप करणं आणि त्यातनं ऑब्व्हियसली स्टार्टअप्सना त्यातनं मदत होईल, MSMEsना मदत होईल असं आम्हाला वाटतं.
0: खूप खूप धन्यवाद सर.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अभय धुमाळ.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीय कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझे शेत माझे शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.

0: माझे शेत माझे शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनःपूर्वक स्वागत आणि जयश्री पाटीलचा नमस्कार। मंडळी कृषी संवाद या अंतर्गत आज आपण भरड धान्य याविषयी डॉक्टर योगेश बन यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत। त्या अगोदर जाणून घेऊया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 19, 20, 21, 22 व 23 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 19 व 20 ऑगस्ट रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर 21, 22 व 23 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 19 व 20 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच 21, 22 व 23 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। 23 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 26 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सकाळची सापेक्ष आर्द्रता 95 ते 97%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 90 ते 95%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 14 ते 20 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सांगली जिल्हा, सांगली जिल्ह्यामध्ये 19, 20, 21, 22 व 23 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 19, 20, 21, 22 व 23 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। 23 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 27 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सकाळची सापेक्ष आर्द्रता 92 ते 93%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 87 ते 92%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 21 ते 23 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सातारा जिल्हा, सातारा जिल्ह्यामध्ये 19, 20, 21, 22 व 23 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 19, 20 व 21 ऑगस्ट रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच 22 व 23 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 19, 20 व 21 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच 22 व 23 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यामध्ये 23 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सकाळची सापेक्ष आर्द्रता 89 ते 92%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 72 ते 74%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 18 ते 20 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। शेती सल्ला, खरीप पिकामध्ये शिफारशीप्रमाणे फुले मायक्रोन्युट्रियंट ग्रेड 2 तसेच फुले सुपर बायोमिक्स यांचा वापर करावा। शेतकरी बांधवांनी हवामान आधारित शेतीविषयक सल्ला आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर मिळवण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून मेघदूत हे अँड्रॉइड ऍप्लिकेशन तसेच मेघगर्जना व विजांचा कडकडाट यांच्या अंदाजासाठी दामिनी हे अँड्रॉइड ऍप्लिकेशन डाउनलोड करावे व त्याचा वापर करावा। धन्यवाद।
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात।
2: मंडळी, शेतकरी बांधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपल्या सर्वांचा आवडता राम राम पांग हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत। दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका। राम राम पांग दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून।
0: माझे शेत माझे शिवार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। वेळ झाली आहे कृषी संवादची, ऐकूया विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथल्या नाचणी आणि पौष्टिक तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख डॉ

0: डॉक्टर योगेश बन यांनी दिलेली भरड धान्य याविषयी माहिती। आता ऐकूया या माहितीचा तिसरा भाग।
1: नमस्कार, किसानवाणी या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना विविध प्रकारचे तंत्रज्ञान, शेतकऱ्यांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी दैनंदिन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे मी स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याला आज ज्या विषयावर मी आपल्याला माहिती सांगणार आहे तो महत्वाचा विषय असा आहे की आपल्या रोजच्या आहारात, दैनंदिन आहारात जी खाद्यपिके लागतात ज्यामध्ये प्रामुख्याने तृणधान्यांचा समावेश होतो आणि काळाच्या ओघात ती पिके आपण विसरत चाललो आहे, त्याचा आहारात वापर कमी होत चालला आहे आणि आहारात वापर कमी होत चालल्यामुळे या पिकांची उत्पादन, त्याची उत्पादकता आणि उपलब्धता या गोष्टींमुळे सर्वसामान्य व्यक्तींपुढे ते आहारात आपल्याला उपलब्ध होत नाहीत। तर या पिकांबद्दलची सर्वसामान्य माहिती, या पिकांची आपल्याला लागवडीच्या दृष्टीने याचे काय महत्व आहे, आहाराच्या दृष्टीने याचे महत्व काय आहे, कृषी विद्यापीठ असतील, कृषी विभाग असेल यांनी या पिकांच्या बाबतीत संशोधन असेल, विस्तार असेल, यासाठी केलेलं काम असेल, त्याबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला सांगणार आहे। एक आपण एक आंतरपीक पद्धत शेतकऱ्यांना एक सुचवतोय, ती म्हणजे फळपिकांमध्ये, फळपिकांचा विचार केला तर आंबा असेल किंवा इतर संत्रा असेल, मोसंबी असेल, यामध्ये 5 मीटरपासून 10 मीटरपर्यंत दोन रोपांमधील अंतर असते। राज्याचा विचार केला तर 5.5 ते 6 लाख हेक्टर क्षेत्रावर फळपिकांची लागवड केली जाते आणि कुठल्याही फळपिकाचा आपण रोप लावल्यानंतर जेस्टेशन पिरियड म्हणजे रोप लावल्यानंतर प्रथम फळ लागण्याचा जो कालावधी असतो तो 2 ते 3 वर्षाचा असतो। मग या 2 ते 3 वर्षांमध्ये आपण राळा असेल, नाचणी असेल या पिकांची लागवड आंतरपीक म्हणून या फळपिकांमध्ये केली तर त्या शेतकऱ्यांना आंतरमशागतीचा खर्च वाचणार आहे, त्याला जनावरांसाठी चारा चांगल्या पद्धतीचा उपलब्ध होणार आहे आणि चांगल्या पद्धतीचं धान्य त्या शेतकऱ्यासाठी उपलब्ध होणार आहे। या पद्धती जर सर्व शेतकऱ्यांनी जोपासल्या आणि त्याची बोलकी उदाहरण जर आपण कोल्हापूर जिल्ह्यात सांगायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ तालुक्यात किसरूळ असेल, पिसात्री असेल या ठिकाणी बीजोत्पादनाच्या माध्यमातून 2019 या नाचणीच्या फुले कासारी या वाणांची लागवड करण्यात आली। त्यानंतर या नाचणी संशोधन केंद्रामार्फत गारगोटी असेल, शाहूवाडी असेल, पन्हाळा असेल, करवीर असेल, कागल असेल, कागलमधील सुळकुडचं उदाहरण सांगायचं झालं तर सुळकुड येथील श्री कळगोंडा टेळे हे शेतकरी आहेत ज्यांनी भात पिकासाठी सुळकुड भात पॅटर्न हा राज्यासाठी दिला आहे, त्यांनी गेले 3 ते 4 वर्षांपासून नाचणी पिकाची उन्हाळी हंगामात लागवड करत आहेत। म्हणजे पारंपरिक ज्या भागात ऊसाची लागवड केली जाते आणि एकरी 10 ते 15 हजार त्यांना खर्च येतोय, मिळणारं उत्पादन त्यांना 18 ते 20 क्विंटल एकरी मिळतंय आणि या पिकांची किमान हमीभावाचा जर विचार केला जो शासनाने डिक्लेअर केला आहे तो आता या वर्षीसाठी 52 रुपये प्रतिकिलो याप्रमाणे आहे, किंवा स्थानिक बाजारपेठेत आपण चौकशी केली तर जवळपास 50 ते 60 रुपये प्रतिकिलो याप्रमाणे नाचणीची विक्री केली जाते। मिळणारं उत्पादन, होणारा खर्च याचा जर विचार केला तर आपल्याला जवळपास दुपटी तिपटीपेक्षा जास्त आर्थिक फायदा हे नाचणी पीक आपल्याला देऊन जात आहे। त्याचा अजून एक फायदा असा की या पिकांवर रोग आणि किडींचा कमी प्रादुर्भाव असल्याने रासायनिक कीटकनाशक असतील, बुरशीनाशक असतील याचा वापर या पिकांमध्ये अत्यल्प होत आहे। म्हणजे पिकांच्या आरोग्याबरोबर जमिनीच्या आरोग्याबद्दल देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने काळजी या पिकांच्या माध्यमातून आपल्याला घेता येत आहे। आता पुढच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने या पिकांची सद्यस्थिती बघितली, या पिकांचं आपल्याला मार्केट कुठल्या पद्धतीत होऊ शकतं शहरांमध्ये ते देखील शेतकऱ्यांच्या लक्षात आलं, परंतु एकत्र येत संघटित होऊन कृषी विभाग असेल, कृषी विद्यापीठ असेल, पाणी फाउंडेशन सध्या कार्यरत आहे, या सर्वांच्या माध्यमातून आपला नॉलेज गॅप आपण ऍड्रेस करत आहोत। आकाशवाणीच्या माध्यमातून सर्व पिकांची इत्यंभूत आपण माहिती घेतली आणि वन विलेज वन मिलेट अशा पद्धतीचा जर आपण एक कार्यक्रम राबवला तर व्यापाऱ्यांना एका ठिकाणी चांगलं उत्पादन मिळू शकतं आणि त्याची प्रक्रिया करून चांगल्या पद्धतीची विक्री शेतकऱ्यांना करता येऊ शकते। आता धान्याचं उत्पादनानंतर आपण ज्यावेळेस धान्य आपल्याकडे येतं तर पूर्वी आपण भरडून ही धान्य खायचो, मग आपल्याला भरडण्याची गरज का होती तर या धान्यांचा आपण जर विचार केला तर या धान्यावर प्रक्रिया करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे, कारण धान्यावरचं जे आवरण आहे ते आपल्याला काढणं गरजेचं आहे, ते आवरण काढल्याशिवाय आपण त्याचा आहारात वापर किंवा कन्झम्पशन आपण करू शकत नाही आणि प्रक्रिया मूल्यवर्धन करण्यासाठी आपल्याला त्याची आवश्यकता का असते, कारण धान्याचा आकार म्हणजे नाचणीचं धान्य जर आपण बघितलं धान्याचा आकार लहान असल्यामुळे या पिकाची कणसांची खुडणी काढणी किंवा मळणी करताना कणसातील भुसा असेल, काडी कचरा असेल, लहान माती असेल ह्या धान्यासोबत आल्याने बाजारामध्ये त्याची किंमत शेतकऱ्याला कमी मिळते। मग प्रक्रियेमध्ये 2 महत्वाचे घटक येतात, त्यामध्ये पहिला भाग येतो तो प्राथमिक प्रक्रिया, दुसरा भाग येतो तो द्वितीय प्रक्रिया। प्राथमिक प्रक्रिया म्हणजे काय, तुमच्या शेतात उत्पादित झालेलं धान्य व्यापाऱ्यापर्यंत चांगल्या पद्धतीत घेऊन जाण्यासाठी केलेली प्रक्रिया। यामध्ये पहिला

प्रकारे तो तो म्हणजे स्वच्छता. आपल्याला धान्याची काढणी मळणी केल्यानंतर फक्त चांगल्या पद्धतीचं धान्यच आपल्याला पाहिजे. त्यानंतर त्याचं डिहस्किंग, त्या धान्यास भोवती असलेलं पहिलं आवरण जे आहे ते आपल्याला काढायचं असेल तर त्याला डिहस्किंग म्हणतात. तिसरा टप्पा येतो तो प्रतवारी आणि वर्गीकरण, म्हणजे एकसारख्या आकाराचे एकसारख्या वजनाचे धान्याचं सेपरेशन करायचं आणि जे अर्धवट फुटलेलं धान्य असेल, खराब झालेलं धान्य असेल ते वेगळं करायचं. आणि चौथा प्रकार येतो ग्राइंडिंग, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये दळणं असे म्हणतो. प्रायमरी प्रोसेसिंग केल्याशिवाय कुठल्याही व्यापाऱ्याला सेकंडरी प्रोसेसिंगसाठी हे धान्य त्याला वापरता येत नाही. सेकंडरी प्रोसेसिंग कशासाठी करायचं? प्रायमरी प्रोसेसिंग मार्फत त्याला मिळालेलं जे स्वच्छ धान्य आहे त्याला सेकंडरी प्रोसेसिंग करण्यासाठी त्याचा उद्देश असा असतो, कारण प्रत्येक ग्राहकाची आवड त्याची चव ही पूर्णपणे वेगळी. मग जे धान्य त्याला जो खाद्यपदार्थ या धान्यापासून बनवणार आहे त्या धान्य त्या धान्याच्या स्वरूपामध्ये त्याला बदल करायचा आहे, त्या पदार्थाच्या चवीमध्ये त्याला बदल करायचा आहे, त्याचा अपिअरन्स असेल त्याच्यामध्ये त्याला बदल करायचा आहे, आणि अरोमा म्हणजे कुठले आपण ज्यावेळेस आपण बाजारात बघतो की मोठमोठे पॅकेज फूड आपल्याला दिसतात जे RTC आणि RTE स्वरूपात येतात. मग RTC म्हणजे रेडी टू कुक, आपण त्याचा विचार केला की ते लगेच शिजून आपण खाऊ शकतो, आणि RTE म्हणजे रेडी टू इट, जसं चिप्सचा विचार केला की आपण त्याचं पॅकेट फोडल्यानंतर लगेच कंझ्युम करू शकतो. मग अशा प्रकारचे अनेक उपपदार्थ या नाचणी किंवा सर्व भरड धान्यापासून बनविता येतात. त्यासाठी लागणारं संशोधन राहुरी कृषी विद्यापीठामार्फत अनेक पदार्थ बनवण्याचं सुरू आहे. आपले हैदराबाद येथील जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी रिसर्च आहे याने पण या पदार्थांच्या अनेक रेसिपी देखील डेव्हलप केलेल्या आहेत. परंतु ग्राहकाची वेगवेगळी चव वेगळी असल्याने त्याला पाहिजे तशा स्वरूपात ते उपपदार्थ देणं त्या व्यापाऱ्याला गरजेचं आहे. त्यासाठी सेकंडरी प्रोसेसिंगमध्ये एकूण 7 ते 8 प्रकार येतात. त्यामध्ये पहिला प्रकार रोस्टिंग, ज्याला आपण भाजणे असे म्हणतो, नंतर मिलिंग आणि ग्राइंडिंग, म्हणजे त्याचं पीठ करून आपल्याला मल्टीग्रेन स्वरूपात काही त्याला द्यायचं आहे त्या पद्धतीने डोसा असेल इडली असेल ते पदार्थ तो बनवू शकतो. तिसरा प्रकार आहे त्याला पॉपिंग, म्हणजे धान्याला आपण जसं आपण मक्याच्या पॉपिंग करून मक्याच्या लाह्या करतो, ज्वारीच्या लाह्या करतो, त्या पद्धतीने आपण पॉपिंग करू शकतो. चौथा प्रकार आहे आंबवणे. आंबवणे म्हणजे आता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना किंवा नागरिकांना माहिती असेल, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या देवस्थानमध्ये प्रसाद जो दिला जातो तो नाचणीच्या आंबिलाचा दिला जातो. नाचणीचा आंबिल म्हणजे नाचणीचे स्प्राउट्स, म्हणजे त्याला थोडीशी मोड आणून दह्याबरोबर त्याची प्रक्रिया करून फर्मेंटेशन करून त्यातले एन्झाईम ऍक्टिव्ह करून एक चांगल्या पद्धतीचं पौष्टिक स्वरूपातील तयार केलेली एक रेसिपी. मग आंबवणी केली तर त्याचे एक जे अँटी न्यूट्रिशनल घटक असतात जे आपल्या शरीराला अनावश्यक आहेत ते कमी होतात, आणि जे घटक आपल्याला आवश्यक आहेत ते कमी वेळात शरीर आपल्याला त्या धान्याद्वारे किंवा त्या पदार्थाद्वारे त्याचं ऍब्सॉर्प्शन करू शकतं. पाचवा प्रकार आहे की फ्लेक्स उत्पादन. सहावी जी सेकंडरी प्रोसेसिंगची शेवटची पायरी आहे ती म्हणजे पॅकेजिंग आणि साठवण, म्हणजे तयार केलेले हे सर्व पदार्थ ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजेनुसार, म्हणजे कोणी प्रवासात या उपपदार्थांचा आहारात वापर करू शकतो, कोणी मीटिंगमध्ये करू शकतो, कोणी रोजच्या आहारात सकाळच्या नाश्त्यामध्ये करू शकतो, म्हणजे प्रत्येक ग्राहकाच्या वेगवेगळ्या गरजेनुसार जर यावर प्रक्रिया केली तर चांगल्या पद्धतीचे, म्हणजे तुमचं 1 किलो नाचणी जर तुमची 50 रुपये किलोला जाते परंतु त्याचे उपपदार्थ जर आपण बनवले तर निश्चित आपण त्याचं मूल्यवर्धन चांगल्या पद्धतीने करू शकतो. शेतकरी बांधवांना एक विनंती अशी राहील, या पिकांकडे वळताना आपण एकटं न वळता सामूहिक स्वरूपात वळावं, जेणेकरून या पिकाचं आपल्या गावातील क्षेत्र 50-100 एकरावर जाईल. नंतर व्यापाऱ्याच्या दृष्टीने विक्री करायची असेल तर प्राथमिक प्रक्रिया केंद्र आपल्या गावामध्ये सुरू करू शकता. त्यासाठी कृषी विभागाच्या विविध योजना आपल्याकडे आहेत. प्रायमरी प्रोसेसिंगमुळे आपल्या भागात उत्पादित झालेलं धान्य चांगल्या स्वरूपात व्यापाऱ्याला विकायचं असेल तर चांगल्या स्वरूपात त्याला दर मिळण्यासाठी आपण प्रायमरी प्रोसेसिंग युनिट क्लस्टर बेसिसवर आपण आपल्या गावात सुरू करू शकतो. सेकंडरी प्रोसेसिंगचा आपण त्याला जोड दिली तर आपल्याला मिळणाऱ्या जो धान्य आहे त्याला चांगल्या पद्धतीचा आपण परतावा मिळू शकतो. आता या पिकांचं आपल्याला एवढं महत्व येण्याचं कारण सन 2023 आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे केले गेले, म्हणजे आपण त्याला इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स असं म्हणूया. ज्यावेळेस हा ठराव 2022 साली मांडला गेला जवळपास 70 ते 72 देशांनी याला पाठिंबा दिला आणि पूर्ण देशभर पूर्ण जगामध्ये या पिकांच्या प्रचार प्रसारासाठी हे कार्य केले गेले. परंतु अजूनही ग्राहकांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात मागणी नसल्यामुळे शेतकऱ्यांना या पिकांचे लागवड क्षेत्र वाढण्यामध्ये अडथळा येत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल, प्रिंट मीडिया असेल, वर्तमानपत्रातील बातम्या असतील, शेतकऱ्यांच्या यशोगाथा असतील, या सर्व माध्यमातून कृषी विद्यापीठांमार्फत केलं जाणारं संशोधन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण करत आहोत. परंतु वैयक्तिक

0: पातळीवर जर आपण विचार केला तर रोजच्या माझ्या आठवड्याच्या आहारात किमान 2 ते 3 दिवस तरी आपल्याला या भरड धान्याचा पौष्टिक धान्याचा आहारात वापर जोपर्यंत आपण सुरू करत नाही तोपर्यंत या धान्याला आपण मागणी आपल्याला त्याला निर्माण करता येणार नाही. कारण शेतकऱ्याला समृद्ध करायचं असेल तर शेतकऱ्याला कमी खर्चाचं कमी रासायनिक किंवा शाश्वत शेतीची अशी पीक आपल्याला देणं गरजेचं आहे. आणि शहरातील नागरिकांचं हे कर्तव्य आहे की आपल्या आहारात जर त्याचा वापर केला तर आपण त्याची मागणी वाढवू शकतो. दुसरा महत्वाचा घटक की आपण आता बघतोय की 2019 कोल्हापूरमध्ये महापूर आला, 21 महापूर आला, 23 दुष्काळ होता, आज 26 आपण अल निनोबद्दल चर्चा करतोय. म्हणजे बदलणाऱ्या वातावरणाच्या परिस्थितीमध्ये तापमानामध्ये होणारा बदल, पर्जन्यमानामध्ये होणारा बदल, या सर्वांपुढे शेती व्यवस्था जर टिकवायची असेल तर क्लायमेट रेझिलियंट या मिलेट्सचा आपल्याला लागवडीकडे शेतकऱ्यांनी हळूहळू यामध्ये वळालं पाहिजे जेणेकरून आपल्याला शाश्वत शेतीकडे त्याला जाता येईल. शेवटी जाताना परत एक उजळणी म्हणून मी आपल्याला या लागवडीची पंचसूत्री म्हणजे शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड करताना सुरुवातीला प्रायोगिक स्वरूपात 5 ते 10 गुंठे क्षेत्रावर करावी, सुधारित वाणांचा वापर करावा, त्यानंतर जमिनीची निवड चांगल्या पद्धतीची समतल जमीन निवडावी, बीज प्रक्रिया त्यामध्ये बुरशीनाशक असेल, जीवाणू खते असेल, रोपवाटिका व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करावं, नंतर तृणधान्यवर्गीय पीक असल्यामुळे ओळीमध्ये त्याची लागवड करावी, शिफारसीत खत व्यवस्थापन या पिकांचं घ्यावं, सुरुवातीच्या 45 दिवसातील तण व्यवस्थापन, पीक संरक्षण या मुद्द्यांकडे लक्ष द्यावं, आणि पाणी व्यवस्थापन म्हणजे फुटो अवस्था असेल, फुलोर अवस्था असेल आणि दाणे भरण्याची अवस्था असेल, या तीनही अवस्थेमध्ये पिकाला पाण्याची गरज असते. या 3 वेळेला जर आपण पाण्याचा पुरवठा केला तर चांगल्या पद्धतीचं उत्पादन या नाचणी पिकामार्फत आपल्याला मिळू शकतं. तर या निमित्ताने मी आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करतो की नाचणी किंवा इतर सर्व भरडधान्य पिके असतील तर पुढच्या पिढीला आपण देऊन काय जायचं तर शाश्वत शेती द्यायची आपल्याला जी कमी रासायनिक असेल आणि आपल्या घरातील लहान बालकापासून त्याच्या आहारा पद्धतीमध्ये आपल्याला बदल करायचा असेल तर याचा आहारात बदल करण्यासाठी आपल्या घरात या धान्याचा समावेश करणं आपल्याला गरजेचं आहे. आकाशवाणीच्या निमित्ताने आपल्याला आज जी माहिती सांगितली त्याचा निश्चित शेतकऱ्यांनी अवलंब करावा, त्यासाठी कृषी विभाग आपल्या सोबत आहे, कृषी विद्यापीठांचं तंत्रज्ञान आपल्या सोबत आहे आणि ऑडिओ व्हिज्युअल जसं आज आपण आकाशवाणीच्या माध्यमातून बोलतोय तसं आपण युट्यूबच्या माध्यमातून जरी विचार केला तर पाणी फाउंडेशनच्या नाचणीच्या शेतीशाळा दर शुक्रवारी संध्याकाळी 6-7 वाजता होतात, त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा आणि ज्या पद्धतीने आकाशवाणी मार्फत कार्य चालू आहे ते इतरांना सर्वांना जर आपण सांगितलं तर चांगल्या पद्धतीचे माहितीचे प्रचार आणि प्रसार आपण शेतकऱ्यांकडे करू शकतो. आपल्या सर्वांचे या निमित्ताने धन्यवाद.
1: भरड धान्य याविषयी विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर येथील नाचणी आणि पौष्टिक तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख डॉ. योगेश बन यांनी दिलेली माहिती आताच आपण ऐकलीत. हा होता या माहितीचा 3रा आणि शेवटचा भाग.

0: तो मी गई जरी काटी चोळी घेतो मी गई
1: संगट बाजाराची बाळाच्या जीवावरी
0: आणि चोळी घेतो मी गई जरी काटी आणि चोळी घेतो मी गई हा वस मला

बंधूच्या जीवावरी आणि साडी घेतो मी ग जरी काटील साडी घेतो मी गं.

मरला माझ्या इर बर

0: निघय उलगिला कबरू निघय
1: भरून उलगिला नटव

0: सात असता मेघदूतची चिंता मिटली हवामानाची माहिती कृषी आणि पशुधनाची नांदी होईल कृषीवलांची. आजच डाउनलोड करा मेघदूत ऍप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.
1: शेतकरी बंधू भगिनींना माझं शेत माझा शिवार या कार्यक्रमात आता निरोप घेण्याची वेळ झाली आहे. उद्याचे कृषी विषयक कार्यक्रम जाणून घेऊया. उद्या सकाळी कृषी वार्ता यामध्ये आपण ऐकू शकाल शाश्वत शेतीसाठी जैव रसायन शास्त्र याविषयी माहिती आणि संध्याकाळी 7:30 वाजता हॅलो किसान हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. उद्याचे तज्ज्ञ आहेत सुनील कुमार आणि विषय आहे शेतकरी उत्पादक कंपनी. तेव्हा आकाशवाणीच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या. आपले अभिप्राय आपल्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. दर सोमवारी प्रसारित होणाऱ्या राम राम पाहुणे या कार्यक्रमात आपल्या पत्रांना पोहोच दिली जाईल. आता मात्र जयश्री पाटीलला निरोप द्या. नमस्कार.
2: माझं शेत माझं शिवार.
1: श्रोते हो, माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं जयश्री पाटील यांनी आणि सादर करते डॉक्टर दीपक ठमके. हा कार्यक्रम आपल्यासाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

रात्रीचे 8 वाजले आहेत. ऐकूया बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान गीत, सादर केले आहे पामेला जैन आणि सहकलाकारांनी.

0: बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत आपण ऐकलं पामेला जैन आणि सहकलाकारांच्या आवाजात. यानंतर थोड्याच वेळात 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ. महाराष्ट्रात प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. समाज माध्यमांचा वापर जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठीही करण्याचा राष्ट्रपतींचा सल्ला. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. झारखंडमध्ये सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी

सामन्यात भारतीय संघ विजयी. आणि आता बातम्या विस्तारानं. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि दावे दाखल करता येतील. हे दावे 29 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. समाज माध्यमांचा वापर केवळ माहिती देण्यासाठी न करता जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी देखील करावा असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. भारतीय माहिती सेवेतल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या तुकडीनं आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीनं झाला पाहिजे कारण कोणत्याही माहितीला प्रतिसाद देण्याची पद्धत आता मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. त्यामुळे त्यातून जनतेच्या अशा आकांक्षा अपेक्षा आणि चिंता समजून घेण्याचा प्रयत्न करा असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज रेल्वेच्या 4 प्रकल्पांच्या विस्तारीकरणाला आणि महामार्गाच्या 1 प्रकल्पाला मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. या प्रकल्पांना एकूण 13,041 कोटी रुपये खर्च येणार असून त्याचा लाभ पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांना मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या युवा वर्गाला मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याच्या घोषणेच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज आढावा बैठक घेतली. प्रधानमंत्र्यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरच्या भाषणात ही घोषणा केली होती. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केली. शिवसेना हे पक्षाचं आणि पक्षचिन्हाच्या बाबतीत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी ही मागणी केली. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले. आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला. अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रूपातून निकाल दिल्यानं तो बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांनी नोंदवलं. वैध विमान असलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन नाकारण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाबाबत आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. थर्ड पार्टी विमा संरक्षण नसताना रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येबाबत न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती आणि या वाहनांना इंधन नाकारण्याचे आदेश 3 ऑगस्टला दिले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट UG फेरपरीक्षेतल्या उमेदवारांच्या मूळ गुणपत्रिकेत कोणताही फेरफार झाला नसल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं. फेरपरीक्षेतल्या गुणपत्रिकांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि तेजस कारिया यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. फेरपरीक्षेतल्या कुठल्या गुणपत्रिकेत फेरफार झालेला नसून अशा प्रकारचा चुकीचा समज निर्माण होऊ नये अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी या समित्यांच्या शिफारसींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज NTA म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. या संदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे.
नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या

विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली, मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीनं केली होती, त्याच्याशी न्यायालयानं सहमती दर्शवली. महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन देण्यासंदर्भात ठोस भूमिका घेऊन निश्चित धोरण आखण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने तटरक्षक दलाला दिले आहेत. 14 वर्षांची शॉर्ट कमिशन सेवा पूर्ण करणाऱ्या प्रियंका त्यागी या अधिकारी महिलेनं स्थायी कमिशनची नेमणूक मिळावी याकरता सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यावर 2 आठवड्यात निर्णय घ्यावा असे निर्देश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले आहेत. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधल्या घोटाळ्यादरम्यान सुरू असलेलं आंदोलन विद्यार्थ्यांनी मागे घेतलं आहे. 26 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं. राज्य सरकारनं 22 भरती परीक्षा

0: झारखंडमध्ये भरती परीक्षांमधल्या घोटाळ्यादरम्यान सुरू असलेलं आंदोलन विद्यार्थ्यांनी मागे घेतलं आहे. 26 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं. राज्य सरकारनं 22 भरती परीक्षा रद्द करण्याचा आणि 45 परीक्षांमधल्या गैरप्रकारांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी भरती आयोगाकडून या परीक्षा घेतल्या जातात. त्यानंतर आंदोलकांनी हा निर्णय घेतला आहे. या चौकशीमध्ये समाधानकारक प्रगती झाली नाही तर 2 महिन्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान सरकारनं परीक्षा रद्द केल्याचा 2628 उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. ते सध्या सरकारमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांनी झारखंड सचिवालयासमोर निदर्शनं केली. सर्व प्रक्रिया रद्द करण्याऐवजी केवळ दोषींवर कारवाई करा अशी त्यांची मागणी आहे. श्रीलंकेत गॉल इथे खेळलेल्या 600व्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावामध्ये 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 4-84 अशी झाली होती. पहिल्या डावामध्ये 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारनं दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. BWF बॅडमिंटन विश्वविजेतेपद स्पर्धेमध्ये भारताचा उदयोन्मुख खेळाडू आयुष शेट्टी पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचला आहे. त्यानं आज दुसऱ्या फेरीत श्रीलंकेच्या दुमिंदू अभिविक्रम याचा 21-8, 21-10 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. नवी दिल्लीत इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. लक्ष्य सेनला मात्र दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या गॅरेट टॅनकडून पराभव पत्करावा लागला. लक्ष्यनं पहिला गेम 21-19 असा जिंकला, पण त्यानंतरच्या 2 गेम्समध्ये त्याला 19-21 आणि 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला. महिला एकेरीच्या चुरशीच्या लढतीत उन्नती हुडा ही कॅनडाच्या मिशेल ली हिच्या पुढे पराभूत झाली. उन्नतीनं पहिला गेम 21-11 असा जिंकला, मात्र त्यानंतरचे 2 गेम्स ती 9-21 आणि 21-23 अशा फरकानं हरली. पुरुष दुहेरीच्या भारताच्या हरिहरन अमसाकरुणन आणि MR अर्जुन या जोडीचं आव्हान देखील संपुष्टात आलं, मात्र दुसऱ्या फेरीत कोरियाच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनंही वॉक ओव्हर मिळाल्यामुळे उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणूक आयोगाकडून SIR ला पुन्हा मुदतवाढ. महाराष्ट्रामध्ये प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. समाज माध्यमांचा वापर जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठीही करायचा राष्ट्रपतींचा सल्ला. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. झारखंडमध्ये सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताच्या कार्यक्रमात ज्ञानेश्वर शिंदे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली संगीत भजनं. ही निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची आहे.

ज्ञानेश्वर शिंदे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली संगीत भजनं आपण ऐकत होतात. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा. सुरुवातीला ऐकूया शुभदा देशपांडे यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राजकुमार नायगम यांनी तबल्यावर वाजवलेला तीन ताल ऐकल्यात. त्यांना सारंगी लहरा साथ उस्ताद फारुख लतीफ यांनी, हार्मोनियम लहरा साथ विनोद पडगे यांनी केली होती.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

रात्रीचे 10:30 झाली आहेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग किरवाण. विलंबित ख्यालातील बंदिश झप तालात, द्रुत ख्यालातील बंदिश एक तालात निबद्ध आहे. विलंबित झपतालातील बंदिशीचे बोल आहेत नंद नंदन मनमोहन. द्रुत एकतालातील बंदिशीचे बोल आहेत तोरे बिना मोहे चैन नाही. त्यांना तबल्याची साथ श्री मुकुंदराज देव यांनी तर हार्मोनियमची साथ श्री अनंत राणे यांनी केली आहे. ऐकूया तर विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग किरवाणी.